नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 14 अश्विन शके 1948 अर्थात 6 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:58 आणि 37 सेकंद झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारणसभेमध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रसारणसभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

श्री गणेश वंदना आपण ऐकली मंगला जोशी यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता ऐकूया संत नारायण स्वामी रचित भूपाळी, संगीतकार बाळ बर्वे.

संत नारायण स्वामी रचित ही भोपाळी गायली होती सुरेश वाडकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण गायकवाड यांची रचना, संगीतकार अनिरुद्ध काळे आणि गायक कलाकार प्रिया मयेकर आणि सहकारी.

पंडित अवधूत बाम यांनी स्वरबद्ध केलेली ही रचना होती संत भानुदास महाराज यांची आणि गायक होते प्रसाद शेवडे.

0: शरदिनी महाडेश्वर यांची रचना आपण ऐकली कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात, आणि संगीतकार होते मधुकर पाठक.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी. सादर करते विवेक पानखडे.
0: श्रोते हो, आजच्या संतवाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत संत जनाबाई यांच्याविषयीच्या माहितीचा भाग पहिला.

0: अनुज लोटा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भजन आत्ताच आपण ऐकलं. रचनाकार आणि संगीतकार होते अनुप जलोटा.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ऍप वरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ऍप तुमच्या मोबाईल वरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
2: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ऍप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा. तुम्ही कुठेही असलात तरी,
1: रत्नागिरीतच नव्हे,
2: महाराष्ट्रातच नव्हे,
1: भारतातच नव्हे,
2: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
1: आमच्या न्यूज ऑन AIR ऍप वरती.
2: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
1: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.

वंदना विटणकर रचित देशभक्तीपर गीत आत्ताच आपण ऐकलं. गायक होते महेंद्र कपूर आणि सहकारी प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेल्या या रचनेसोबतच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करणार आहोत कृषीवाणी, हे शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, जंगलं, अरण्य तसंच संरक्षित वन्यप्राणी प्रकल्प ही ठिकाणं म्हणजेच वन्य प्राण्यांची राहण्याची ठिकाणं, ही ठिकाणं जर सुरक्षित असतील तर या वन्य प्राण्यांचं जीवन सुरक्षित राहतं. पण दिवसेंदिवस जंगलं, अभयारण्य कमी होऊ लागली आहेत, वृक्षतोड होऊ लागली आहे, त्यामुळे असे वन्यप्राणी भरकटतात आणि मग खाद्य आणि निवाऱ्यासाठी उभ्या शेतामध्ये किंवा मानवी वस्तीमध्ये ते येतात. या वन्यप्राण्यांमध्ये हत्ती, गवे, रानडुकरं, हरणं, गाई, कोल्हे, माकडे इत्यादी प्राणी आणि पक्ष्यांमध्ये वटवाघळं, पोपट, चिमण्या तसंच धान्य खाणारे पक्षी येतात. या सर्वांचा शेतजमिनीवरच्या पिकांना उपद्रव होत असतो आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. मंडळी, हत्तीचे कळप अभयारण्य सोडून चाऱ्यासाठी अभयारण्याच्या जवळपासच्या शेतपिकाचं खाऊन आणि तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. फळझाडंसुद्धा उपटून टाकतात. भातशेती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करतात. जंगलात काही खायला मिळालं नाही, प्यायला पाणी मिळालं नाही की मात्र हे हत्ती शेतातली पिकं खातात, नासाडी करतात. अशावेळी सामुदायिकरित्या मोठमोठे आवाज करून, फटाक्यांचे आवाज करून किंवा पलिते पेटवून आरडाओरडा करून त्यांना शेताबाहेर हुसकवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. वन्य प्राण्यांमध्ये कोल्हा हा अगदी छोटा वाटला

0: तरी मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. त्याचप्रमाणे गवेसुद्धा पीक खाऊन उद्ध्वस्त करतात. गाई, रानडुकरं हे प्राणीसुद्धा पिकं खातात, तुडवतात आणि नुकसान करतात. यांना पळवून लावण्यासाठी डब्यांचा, फटाक्यांचा आवाज करावा लागतो. वेगवेगळ्या प्राण्यांपासून आपल्या शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून पूर्वी शेतकरी शेतामध्ये उंच मांडव घालून रात्रभर पहारा द्यायचे, तसंच डब्यांचा आवाज करून प्राण्यांना हुसकावून लावायचे. शेतीच्या सभोवती काटेरी कुंपण घालूनसुद्धा शेतीचं रक्षण केलं जायचं. आता शेतीच्या सभोवार सौर विद्युत कुंपण घालून वन्य प्राण्यांपासून संरक्षण केलं जातं, किंवा शेताच्या सभोवार वन्य प्राण्यांना ओलांडता येणार नाही अशा चऱ्या खणून किंवा खडकाळ भागावर चर खोदण्याऐवजी 1 ते 1.5 मीटर उंचीच्या दगडाच्या कच्च्या भिंती उभारून आपल्या पिकाचं संरक्षण करता येतं. पण काही प्रमाणात तरी या खर्चिक बाबी आहेत. मंडळी, आता पक्ष्यांविषयी. मोर, पोपट, वटवाघळं, चिमण्या, कावळे आणि इतर पक्ष्यांपासून पीक वाचवण्यासाठी पिकावरती जाळी लावणं हा एक उत्तम उपाय आहे. गोफणीच्या सहाय्यानं पक्ष्यांना हुसकावून लावणं, मोठमोठे आवाज करणं, पिकांच्या वर चमकत्या पट्ट्या लावून बुजगावणी उभी करून आपण हातातोंडाशी आलेलं पीक वाचवू शकतो. शासनाने वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्यायला सुरुवात केली आहे. अर्थात त्यासाठी रितसर कागदपत्रांसह पंचनाम्यासह तक्रार करावी लागते. योग्य असेल तर काही प्रमाणात नुकसान भरपाईसुद्धा मिळते. तर मंडळी, अशा प्रकारे वन्य प्राण्यांपासून आपल्या शेतीचं या ना त्या प्रकारे आपण संरक्षण करावं. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता.
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
1: Kilohertz वर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ऍप वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 आरोग्य धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूतील वातावरणातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी माहिती ऐकली. या भागात मी तुमच्याशी शरद ऋतूतील योग्य आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी संवाद साधणार आहे. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असल्याने या ऋतूत प्रामुख्याने थंड मधुर रसात्मक पित्तशामक आहाराचा समावेश असायला हवा. खरं तर सर्वच रस हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, पण मधुर रस हा पित्तशामक असतो. याचा अर्थ सतत गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत असा होत नाही, तर तिखट अतिचमचमीत पदार्थ या ऋतूत टाळायला हवेत असं शास्त्र सांगतं. कडू रस हा सुद्धा पित्तशामक असतो, त्यामुळे कारल्याची भाजी सुद्धा या

दिवसात जरूर सेवन करावी, ज्यामुळे पित्ताचं शमांतर होतं आणि साखर सुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते. सिमला मिरची, मसालेदार भाज्या, पंजाबी भाज्या, जंक फूड यांचं प्रमाण कमीत कमी असायला हवं. संत्री, मोसंबी, चिक्कू, सफरचंद याबरोबरच आवळा सुद्धा पित्तशामक मानला जातो. त्यामुळे आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा या दिवसात जरूर सेवन करावा, किंवा नुसती आवळा पावडर जरी रोज घेतलीत तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. खारट पदार्थ हे पित्त वाढवणारे असतात, त्यामुळे ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे असं लोणचं, पापड, खारातली मिरची, तळणीची मिरची हे पदार्थ कमीत कमी सेवन करावेत. परंतु लिंबाचं लोणचं, आलेपाक, सुंठवडा यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं, कारण आलं हे पाचक असतं आणि लिंबामुळे पचनशक्ती आणि प्रतिकार क्षमता दोन्ही वाढते. जिरेपूड, मिरपूड, बडीशेप, धने यांचा स्वयंपाकात सढळ हाताने उपयोग करावा, कारण हे सगळे मसाल्याचे पदार्थ भूक वाढवणारे आणि खाल्लेलं

0: आले पाक, सुंठवडा यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं, कारण आलं हे पाचक असतं आणि लिंबामुळे पचनशक्ती आणि प्रतिकार क्षमता दोन्ही वाढते. जिरेपूड, मिरपूड, बडीशेप, धने यांचा स्वयंपाकात सढळ हाताने उपयोग करावा, कारण हे सगळे मसाल्याचे पदार्थ भूक वाढवणारे आणि खाल्लेलं अन्न पचवण्यास मदत करणारे असतात. पित्ताचा उष्ण गुण कमी करण्यासाठी दूध, तूप, लोणी यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं. ज्यांना उष्णतेमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी गरम दुधामध्ये एक चमचा साजूक तूप घालून रात्री किंवा पहाटे जरूर सेवन करावं. त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्ताचं शमन होतं. म्हणूनच तर या दिवसात येणाऱ्या कोजागिरीला गरम दुधामध्ये बदाम, खारीक अशी पौष्टिक पदार्थ घालून ते गरम स्वरूपात रात्री सेवन करावेत अशी रीत आहे, जेणेकरून पित्ताचं शमन होईल. या दिवसात उष्णता खूप वाढत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण पुरेसं असायला हवं. शहाळ्याचं पाणी, धन्याचं पाणी, वाळ्याचं पाणी जरूर प्यावं, जेणेकरून मूत्रसंसर्ग, लघवीला जळजळ अशा लक्षणांना प्रतिबंध होतो. ऋतुचर्याच्या बाबतीत विचार करताना लवकर उठून पायी चालण्याबरोबरच व्यायाम, हलकी योगासनं जरूर करावीत, ज्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. सकाळी स्नान करण्याच्या आधी चंदनाचं तेल किंवा खोबरेल तेल लावून मसाज करावा, ज्यामुळे त्वचेला स्निग्धपणा व्यवस्थित राहतो. या दिवसात घामामुळे त्वचाविकार होण्याचाही संभव असतो, त्यामुळे सैलसर सुती कपडे वापरले जावेत. पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेद शास्त्राचं वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे, ज्यामुळे दोषांचा समूळ नाश होतो. त्यातीलच विरेचन कर्म हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या ऋतूत जरूर करून घ्यावं. योगासनं, पायी फिरणं यांचा दिनचर्येत समावेश जरूर करावा, ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता उत्तम राहून नैसर्गिकरित्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होते. हे सगळे प्रकार आपण केले तर बदलत्या वातावरणात सुद्धा आपल्या आरोग्य व्यवस्थित राहील असा विश्वास मला वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05, सकाळचे 6:50 आणि 18 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
2: परिसर. श्रुती, हूँ प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉ सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग. जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये सर्पपूजेचे संदर्भ आढळतात. कांस्य आणि लोहयुगातील सर्पचित्रांचे आकृतीबंध सापडलेले आहेत. साधारणतः सर्प हे ज्ञान, पुनर्जीवन, प्रजनन आणि संपदेचं प्रतीक मानले गेलेले आहेत. ग्रीक संस्कृतीत एस्कलेपियस हा वैद्यकाचा देव मानला जातो. साप कात टाकतो म्हणून पुनर्जीवनाचं प्रतीक आहे. या अर्थाने एस्कलेपियसच्या मूर्तीमध्ये सर्प दिसतो. त्यावरून प्रेरणा घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशननी जे चिन्ह घेतलंय त्यात आपल्याला दंडाभोवती वेटोळं घातलेला सर्प दिसतो. सर्प अथवा नाग स्वतंत्र देवता मानले जातात किंवा काही देवतांशी त्यांचं नातं जोडलेलं दिसतं. महादेवांसह नागाचं नातं घट्ट असतं. गणपती स्वतःच्या शरीरावर नागबंध डौलांनी धारण करतो. नाग ही एकंदर शैव देवता समूहातील एक देवता आहे. भारतातल्या अनेक भागात नागदेवतेची मंदिरं आहेत, तसंच कुलदेवता म्हणूनही नागाची पूजा केली जाते. पश्चिम बंगालमध्ये मनसा नावाच्या नागदेवतेच्या पूजेचा मोठा प्रघात आहे. काही कथांनुसार ती शिवकन्याही मानली जाते. बंगाल, आसाम आणि बिहार या राज्यांमध्ये मनसा नावाच्या देवीला खूप मानाचं स्थान आहे. ती सर्पवेष्टिता असते आणि हंसावर आरूढ असते. सर्प हे क्रूरतेचं प्रतीक मानलं जाऊन त्याच्यावर अंकुश राहावा म्हणून मनसा देवी त्यांना आपल्याजवळ बाळगते अशी श्रद्धा आहे. मात्र सर्पांबद्दल शब्दशहा असा समज करून घेणं

0: चुकीचं आहे. त्यातला मुख्य अर्थ असा आहे की मनसा देवी ही मनाची अधिष्ठात्री देवता असून मन हे माणसाचा शत्रू किंवा मित्र असतं. मनातले दुष्ट विचाररूपी विष ही देवी दूर करते म्हणून ती विषारी असते. तिचं वाहन हंस आहे. पाण्यातून जलदगती जाणारा हंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान वाहत राहिलं म्हणजे त्यात साचलेपणा येत नाही. नाग हे शक्तीचं प्रतीक देखील आहे. रणवीरा आणि पद्मावती नावाच्या योगिनी सर्पावर आरूढ असल्याचं वर्णन आढळतं. बंगालमध्ये नागमंडल नावाचा नृत्याचा प्रकार आहे. सर्प हे सौंदर्याचं आणि वैद्यकशास्त्राचं प्रतीक मानलं जातं. राठोड राजपूत आणि सोधा राजपुरोहित समाजात नागनेची या देवतेला महत्वाचं स्थान आहे. ती सर्पदेवता आहे. महाराष्ट्रात आपणा सर्वांना नागपंचमी हा नागपूजेचा दिवस माहिती असतो. या दिवशी बहुतांश ठिकाणी सर्पशिल्प पूजण्याची पद्धती आहे आणि तीच प्रथा योग्य आहे. नागपूजा प्रतीक रूपाने असावी हेच हिंदू धर्माने सांगितलेलं आहे. जिवंत सर्पांना पकडणं, दारोदार फिरवणं, त्यांना दूध पाजणं, लाया वाहणं इत्यादी गोष्टी धर्माचे भ्रष्ट रूप आहेत आणि अशास्त्रीय आहेत. सर्प हा निसर्गातला एक जीव आहे. त्याचं अन्न उंदीर घुशी आदी आहे. पर्यावरणाच्या साखळीत त्याचं महत्वाचं स्थान असून तो शेतकऱ्यांचाही मित्र आहे. ही बाब ध्यानात घेणं गरजेचं आहे. जिवंत सर्प वा नागपूजेच्या हट्टापाई कित्येक सर्पांचा मृत्यू होतो, छळ होतो, त्यांचं निसर्गातलं स्थान धोक्यात येतं. उत्सव प्रियता असावी पण ती समाजघातक आणि निसर्गनाशक नसावी. सर्प पकडण्यासाठी असलेल्या पारंपरिक कौशल्यांचं रुपांतर सर्पांच्या संरक्षणाच्या कामात व्हायला हवं. त्यासाठी निसर्ग जतनाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचायला हवं. वस्तुत निसर्गातल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ईश्वर नावाचा दीप प्रकाशत असतो. त्याचा आदर राखायला शिका हे प्रत्येक पिढीतल्या संतांनी सांगितलेलं आहे. त्याचा भाव समाजाने समजून घेऊन कृतीत आणणं आवश्यक आहे. मात्र धर्म किंवा पूजा अर्चा जर आर्थिक फायद्याच्या दृष्टीने तोलल्या जाऊ लागल्या तर निसर्ग पर्यावरण यांना निश्चितपणे हानी पोहोचायला सुरुवात होते. त्यासाठी समाजाची वैचारिक साक्षरता वाढवण्याबरोबर वन्यजीव कायदा अत्यंत महत्वाचा आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला दुसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:55 आणि 25 सेकंद झालेत. जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. 8:40 संतवाणी, संत साहित्यावर आधारित कार्यक्रम. आज आपण ऐकाल संत जनाबाई यांच्याविषयीच्या माहितीचा भाग पहिला. लेखन विशाखा भिडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं आणि सादर करते विवेक पानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीत. 9:30 मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी संस्थेतील शिक्षक विनोद पोवार यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक पानखडे. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखन अजय शेलार यांचं. 1:05 गीतबहार. 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05

मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्मशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रात.

0: आमची आजची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी कार्यक्रमात न दिसणारे मैलाचे दगड याविषयी अश्विनी घोरपडे यांनी लिहिलेला कार्यक्रम. युवावाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतमहार कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष. 7:30 किसानवाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय द्वारा प्रायोजित कार्यक्रम. वृत्तविशेष आणि किसानवाणी हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:00 गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 10:15 मंथन हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग मुलतानी. याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, रूपरेषा आत्ता आपण जाणून घेतली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर सकाळचे 7 वाजलेत आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: श्रोते हो आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी।
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
6: नमस्कार श्रोत्यो, ओरिसा राज्यामधल्या वनवासी जनजातींमधल्या एका वीराची कहाणी आपण ऐकूया ज्याचं नाव वीरचक्र बिशोई। आता ओरिसामधला हा जो गंजम जिल्हा आहे, या गंजम जिल्ह्यामध्ये ब्रिटिशांनी अत्याचार सुरू केले, ब्रिटिशांनी सत्ता तिथली ताब्यात घेतली आणि प्रचंड मोठा रक्तपात केला। हा जंगली प्रदेश आहे, वनप्रदेश आहे, आणि या वनप्रदेशामधल्या लोकांनी असं ठरवलं की ब्रिटिश सैन्याला इथून हाकलून लावायचं आणि त्यांनी जाहीररित्या ब्रिटिशांची सत्ता नाकारली। आता ही फार वेगळी परिस्थिती होती ब्रिटिश सैन्याच्या दृष्टीनं, जेव्हा स्थानिक जनता त्यांची सत्ता नाकारते। आता कंधा वनवासी नावाचे जे वनवासी आहेत ते ओरिसातल्या फुलबनी आणि गंजम या जिल्ह्यातल्या जंगलात राहतात।

त्याच्यापैकी कंधा वनवासी अतिशय साधा संघर्षशील आणि अतिशय स्वातंत्र्यप्रेमी समाज होता. चक्रबिशोई याचा जन्म 1823 गंजम जिल्ह्यातल्या चक्रगड येथे एका कांधा वनवासी कुटुंबामध्ये खरं म्हणजे झाला होता. अल्पावधीतच स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर कर्तृत्वावर ते बिशोई बनले. बिशोई म्हणजे मुख्य समाजाचा. आणि या प्रदेशाचा राजा जो धनुर्जय भांजदेव, त्यानं राज्याची 24 विभागणी केली होती राज्यव्यवस्थेसाठी आणि प्रत्येक गटाच्या प्रमुखाला बिशोई या नावाने ओळखलं जायचं. त्या यांचं नाव वीरचक्र बिशोई. आता हे एका प्रदेशाचा एका भागाचे मुख्य होते. खूप कुशल शूर सेनापती होता, प्रशासकही होता आणि अतिशय तरुण वयामध्ये शस्त्र चालवण्यामध्ये अतिशय पारंगत होते. 1836 राजा धनुर्जय भांजदेव हा जो त्या प्रदेशाचा राजा, त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर धौरा बिशोई, योद्धा बिशोई आणि चक्र बिशोई यांनी सैन्याचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं. ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारलं. ब्रिटिश सैन्यानं गंजम जिल्ह्यातल्या रसेलकुंड या ठिकाणी खरं म्हणजे एक जनरल रसेलच्या नेतृत्वाखाली छावणी स्थापन केली आणि ती छावणी 1836 पासून 1869 म्हणजे 33 राहिली. 1835 राजा भांजदेवनी आपल्या सर्व 24 विभाग प्रमुख बिशोईंना सांगितलं होतं की काहीही झालं तरी ब्रिटिशांशी लढायचं आहे, त्यांना आपला हा प्रदेश द्यायचा नाही. आणि इंग्रजांनी असं सांगितलं होतं की आपल्याशी लढणं हे फार अवघड आहे, तुमचा मृत्यूच येणार. आणि इंग्रजांनी हेही सांगितलं होतं की तुम्ही आमच्या ऑफिसरना तुम्ही लवून सलाम केलात, त्याच्या पाया पडलात, त्याच्यासमोर झुकलात तर जनतेला कुठलाही कर लागणार नाही, त्याच्यामध्ये समाजाची मानहानी व्हावी ही एक अपेक्षा होती, तो संदेश होता. बिशोईंनी अर्थातच ही गोष्ट नाकारली. चक्र बिशोईनं अंगुलचा राजा सोमनाथ सिंग यांना लष्करी मदत एकदा दिलेली होती तेव्हा या राजाची ब्रिटिशांपासून त्यामुळे सुटका झाली. चक्र बिशोईनं आपलं मुख्य लष्करी ठाणं या टिकबळी गावात हलवलं आणि 1856 मेचलिनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्य पुढे कूच करायला लागलं. रस्ता खूप अरुंद होता, जंगलं होती घनदाट, खिंडी होत्या मोठ्या, त्यामुळे घोडदळ नेणं फार कठीण होतं आणि पुढच्या भागामध्ये चक्र बिशोईचं सैन्य सामोरं उभं होतं. त्यांच्यासमोर ब्रिटिश सैन्याला पळावं लागलं. त्यावेळी इंग्रजांचं एवढं रक्त सांडलं की अक्षरशः असं सांगितलं जातं की तिथली जमीन लाल झाली, त्याला लालभूमी म्हणून ओळखलं गेलं. 1856 चक्र बिशोईला काम होतं, त्या कामासाठी चकपाड नावाच्या गावाला यावं लागलं. पुन्हा एकदा फितुरी, पुन्हा एकदा देशद्रोह, त्यामुळे चक्र बिशोई इंग्रजांच्या ताब्यात सापडला आणि फाशी दिली गेली. परंतु या देशभक्तापासून प्रेरणा घेऊन या समाजामध्ये असंख्य वीर तयार झाले ज्यांनी हे युद्ध पुढे चालवलं. गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: तुझं गंगावन किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
2: बावलटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
1: काय
2: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
1: कचसन?
2: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
3: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी त्यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल केलेली बातचीत, मारलेल्या

0: गप्पा?
1: स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो हा, ते कुठं मी कुठं, हा जेव्हा मनात विचार येतो ना तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही. सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही.
0: सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते सुमित श्रीबाद. जरूर ऐका बुधवारी 7 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 8 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
2: हे जीवन सुंदर आहे.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
4: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
3: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
4: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
3: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
4: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.
5: अहो काका, रस्त्यात तुमचा शी, अहो सगळे आजारी पडतील.
6: हो चुकलं रे गड्या.
5: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
6: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
9: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
10: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
11: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात येत्या 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात, दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक स्थापन, MPSC आजी माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला T20 क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. आता सविस्तर बातम्या. राज्यात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. दरम्यान राज्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनानं केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्याचा पाहणी दौरा करणार आहे. हे पथक राज्य शासनाच्या समन्वयानं दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार असून दुष्काळाच्या परिस्थितीचं मूल्यांकन करून तातडीनं केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे. राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागानंही पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या लोककलावंतांना मदत होईल असे कार्यक्रम तयार करणं, दुष्काळग्रस्त भागात रोजगार निर्मिती तसंच जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी

0: विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जावी असं त्यांनी या शिफारस पत्रात म्हटलं आहे. दरम्यान पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात सुरू असलेली आंदोलनं बेकायदेशीर असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यानं आयोजक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं कुमार यांनी सांगितलं. या प्रकरणी 29 अभ्यासिका चालकांसह 51 विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज होणारा नियोजित संप आणि मोर्चा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं मंत्रालयात काल झालेल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. भाजपचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतील जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. तर महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं आणि एकजुटीनं निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया कलम 370 मागे घेण्याच्या घटनेसंबंधी.
1: स्वातंत्र्यानंतर तत्कालीन कारणांसाठी जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यात आलं, मात्र त्यानंतरच्या प्रत्येक सरकारनं या विषयापासून लांब राहणंच पसंत केलं. 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट, कलम 370 हटवण्याबाबतचा संसदेतला ठराव आणि कायद्याची पुनर्रचना या सर्व घटना एकाच दिवशी अंमलात आणल्या. कलम 370 हटवल्यानंतर हिंसाचार होईल ही भीती मोदी सरकारनं ठोस योजना आखून आणि पूर्वतयारी करून फोल ठरवली. कलम 370 ही कायमच एक तात्पुरती तरतूद होती असा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयानं 2023 डिसेंबर महिन्यात सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला. त्यानंतर 2024 राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. 1949 कलम 370 ही तात्पुरती सोय असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं, मात्र ते मागं घेण्यासाठी 70 वर्षांचा काळ जावा लागला. आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी, पुणे.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान

0: वापरलेल्या 6 क्रमांकाच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल मुंबईत महिला सुरक्षा कार्यालयात महिलांचं संरक्षण आणि महिलांशी संबंधित कायद्यांचा आढावा घेतला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पॉश म्हणजेच कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. ज्येष्ठ महिलांशी संबंधित कायदेशीर तरतुदींवर चर्चाही करण्यात आली. या चर्चेतून समोर आलेल्या सूचना राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत. हिंगोलीमध्ये फटाक्याच्या एका गोदामाला काल लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं काल साताऱ्यात भव्य स्वागत करण्यात आलं. साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेशना शिवणकर यांच्या सन्मानार्थ शहरात विजय दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते तिन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या अंतराळशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. 64 देशातील 307 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 4 सुवर्ण पदकांसह भारत आणि यजमान व्हिएतनाम संयुक्तपणे 3 क्रमांकावर राहिले. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज लखनौ इथं होणार आहे. सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात, दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक स्थापन, MPSCच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला T20 क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 11.43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:20 आणि 27 सेकंद झालेत.

0: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षीस दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
1: नेहमी विचारा WHY. सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 6 ऑक्टोबर. आजच्या दिवशी 1927 साली वॉर्नर ब्रदर्सचा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला. 1949 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला इथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अर्थात NDAच्या इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. आजच्या दिवशी म्हणजे 6 ऑक्टोबरला. 1963 साली 6 ऑक्टोबरला पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले. 2010 साली 6 ऑक्टोबरला फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग ॲप इंस्टाग्राम सुरू झालं. फाती

बीवी या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या 6 ऑक्टोबर 1989 साली. 1866 साली आजच्या दिवशी रेडिओ टेलिफोनीचे संशोधक रेगिनाल्ड फेसेंडेन यांचा जन्म झाला. 1913 साली कवी वामन रामराव अर्थात वा रा कांत यांचा जन्म झाला आजच्या दिवशी 6 ऑक्टोबरला. 1946 साली आजच्या दिवशी अभिनेता चित्रपट निर्माता विनोद खन्ना यांचा जन्म झाला. 1972 साली 6 ऑक्टोबरला संगीतकार गीतकार दिग्दर्शक निर्माता गायक सलील कुलकर्णी यांचा जन्म झाला. 1732 साली पहिले नाविक पंचांग करणारे आणि सागरातील स्थानाचे रेखांश निश्चित करण्याची पद्धत शोधून काढणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ नेव्हिल मॅस्केलिन यांचा जन्म झाला आजच्या दिवशी अर्थात 6 ऑक्टोबरला. 1979 साली 6 ऑक्टोबरला इतिहासकार लेखक वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार यांचं निधन झालं होतं. 2007 साली महाराष्ट्राचे 9वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचं निधन झालं आजच्या दिवशी 6 ऑक्टोबरला. तर 1971 साली भारतीय संगीतकार शंकर जयकिशन या जोडीतील संगीतकार जयकिशन पांचाळ यांचं निधन झालं होतं आजच्या दिवशी अर्थात 6 ऑक्टोबरला. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपले मनपूर्वक स्वागत करते. खादी ही केवळ वस्त्र निर्मितीची परंपरा नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देणारे एक महत्वाचे माध्यम आहे. आजच्या भागात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची वाटचाल, खादी क्षेत्राची सद्यस्थिती, कारीगरांसमोरील आव्हाने आणि भविष्यातील संधी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मला तुम्हाला विचारायचं आहे की महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना नेमकी कशी झाली, कधी झाली आणि कुठच्या उद्देशाने झाली?
1: आज इथे मुलाखत होती आहे आणि खादी विषयाबद्दल अतिशय आनंद होतोय. एक तर तुम्ही मगाशी म्हणालात की खादी केवळ वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात खादीला खूप एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे. कारण स्वदेशी, आत्मनिर्भरता, स्वावलंबन या सगळ्याचं ते प्रतीक होतं. त्यामुळे महात्मा गांधींनी या सगळ्या चळवळीला एक

0: मला आपण म्हणू की त्याला एक उर्जितावस्था आणली. खादी जसा हा विषय हा रामायण महाभारत काळापासून जोडलेला आहे, त्यामुळे पुरातन काळापासून खादी आहे. त्या खादीला फक्त उर्जितावस्था आणली ती महात्मा गांधींनी, आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याला स्वातंत्र्य मिळवताना हे एक शस्त्र म्हणून अस्त्र म्हणून या सगळ्या खादी चळवळीकडे त्यांनी बघितलं, आणि तो एक सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा तो एक आत्मा होता. त्यामुळे अनेक जण त्या सर्व चळवळीत सहभागी झाले होते स्वदेशीच्या आत्मभावनेतून. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य मिळवणं हा एक त्याचा एक उद्देश होताच, पण जे स्वदेशीचं ज्याला इंग्रजीत आपण स्पिरिट म्हणतो हे ते कायम होतं स्वदेशी कपड्याबद्दलचं. त्यामुळे 1956-1957 साली केंद्रात ह्या सगळ्या विषयाला पुढे नेण्यासाठी, कारण ग्रामीण रोजगार निर्माण करणं हेच त्याचं मुख्य काम आहे, त्यामुळे केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग हा 56-57 दरम्यान झाला. आणि मग पुढे सर्व राज्यांमध्ये राज्य स्तरावर खादीची मंडळं झाली, जसं महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हे 1960 कायद्यान्वये सुरू झालं, आणि प्रत्यक्ष त्याचं काम हे 1962 साली सुरू झालं. त्यामुळे हा खादीचा मंडळाचा इतिहास आहे. आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या एकूण खादी मंडळाकडे जर बघितलं तर त्याला खूप चांगला इतिहास आहे. एक तर महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण देशात वर्धा हे स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र बनलं होतं, कारण तिथून खादीची अनेक कामं सुरू होती, अनेक केंद्र चालू होती, अनेक त्याच्या क्रिया चालू होत्या. त्यामुळे महाराष्ट्राला एक आगळं वेगळं स्थान आहे. आणि अशा सगळ्या पृष्ठभूमीवर आपलं मंडळ हे इथे सुरू झालं महाराष्ट्रात. आणि विस पागे आज आपण रोजगार हमी योजना, कारागीर रोजगार हमी योजना ह्या सगळ्या तिथे जनक आहेत. आणि याच योजनेचं मनरेगा आज केंद्रात आपण बघतोय, ती योजना ह्याचंच एक विस्तारित स्वरूप आहे. त्यामुळे विस पागे आहेत, बाळासाहेब भारदे आहेत, प्रभाकर कुंटे आहेत, डॉक्टर शांताराम बापू करमळकर आहेत, अशी सगळी थोर मंडळी या मंडळाची सभापती म्हणून राहिलेले आहेत. आणि अशा सगळ्या पृष्ठभूमीवर या मंडळाचं काम गेली अनेक वर्ष सुरू होतं. आणि आपल्याला माहिती आहे की या सगळ्या ग्रामीण भागात मुख्यत्वे ग्रामीण कारागीर आहेत, या कारागीर आहेत, बलुतेदार आहेत, या सगळ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध आपलं मंडळ अनेक वर्षांपासून करून देत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक पूरक असं काम हे मंडळ करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून. त्यामुळे मंडळाचं हे महाराष्ट्रातलं एक स्थान आहे असं मला वाटतं.
1: सर, मंडळ आणि चळवळीबद्दलच आपण बोलतोय तर खादी फॉर फॅशन, वोकल फॉर लोकल ह्या सगळ्या ज्या आपल्या सरकारच्या चळवळी आहेत त्याच्यामध्येच खादीचा प्रसार वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय योजना किंवा काय काय उपाय करत आहे.
0: बरोबर, आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना एक श्रेय द्यायला लागेल आपल्याला, कारण 2014 नंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीत त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं आणि स्वतः ते खादी या विषयाचे एका अर्थाने ब्रँड अँबॅसेडर असे बनलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी घोषणाच केली, मी सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खादी फॉर नेशन होती, खादी फॉर फॅशन झाली. आणि आपले पंतप्रधान म्हणतात की आता हा जो सगळा दौर आहे, हा सगळा कालावधी, हा जो काळ आहे, हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा आहे असं त्यांचं आत्ताचं घोषवाक्य आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी या विषयाला खूप पुढे नेलेलं आहे. आपण जर गेल्या 10-12 वर्षातली खादीची विक्री बघितली संपूर्ण देशातली तरी जवळजवळ 10-12 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे हे खादीला एक प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागलेली. आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर मंडळाने घोषणा केली की हर घर खादी घर घर खादी की प्रत्येकाचा कर्तव्य. आणि आज आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की त्या काळी खादीचा परिवेश म्हटला की राजकीय नेत्याचंच त्याला स्वरूप आहे किंवा राजकीय नेतेच खादी मंडळी फक्त वापरतात असं एक चित्र समाजात होतं. पण आम्ही असं म्हणतो की खादी हे सर्वसामान्यांचं प्रतीक बनलं पाहिजे, सर्वसामान्यांचं वस्त्र बनलं पाहिजे. म्हणून आम्ही घोषणा केली मंडळाने की हर घर खादी घर घर खादी. त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही सुरुवात खादीच्या रुमालाने करा, खादीचा रुमाल वापरा सुरुवात म्हणून. बाकी खादीचं जॅकेट आहे, खादीचा बाकीचा पेहराव आहे, साड्या आहेत, अन्य काही गोष्टी आहेत, या तुम्ही कराच, पण सुरुवात खादीच्या रुमालाने करा. दुसरं असं की आत्ता केंद्र सरकारचा एक संकेत आहे की राज्य सरकारच्या किंवा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातनं एक दिवस हे खादी परिधान केलं पाहिजे. त्यामुळे आमचाही तो आग्रह महाराष्ट्र शासनाकडे आम्ही जिथे जातो त्या सर्वांना सांगतो की एक तुम्ही आठवड्यातला एक दिवस ठरवा. आणि अनेक जणांनी ते पाळायला सुरुवात केलेली आहे. आमच्या मंडळाने दर सोमवार आमचे खादीचे जेवढे कर्मचारी आहेत हे सर्व

0: खादी परिधान करून येतात. आमचे 300 कर्मचारी आहेत सगळ्या महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय. त्यामुळे हर घर खादी घर घर खादी असा एक आम्ही नारा दिलेला, अशी घोषणा केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की शासकीय कार्यालयात आम्ही हे सर्वांना आग्रह करतो, आणि तसंच अनेक व्यावसायिक आस्थापन आहेत ज्याला इंग्रजी भाषेत कॉर्पोरेट म्हणतात, अशा जगतात सुद्धा आम्ही आवाहन करायला सुरुवात केलेली आहे. महाविद्यालयीन तरुण आहेत, महाविद्यालय आहेत, अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला प्रचार करता येईल अशा सगळ्या ठिकाणी आपण खादीचा प्रचार अशा प्रकारे करतो. आणखीन एक महाराष्ट्र शासनाचं एक कौतुकास्पद अशी गोष्ट शासनाने केलेली आहे, ते म्हणजे खादीचे जे आमचे उद्योजक आहेत, जे वस्त्र निर्माण करणार आहेत किंवा ज्याला इंग्रजीत रेडीमेड गार्मेंट्स म्हणतात की तयार कपडे आपण म्हणतो, तर सरकार अनेक विभाग हे कपडे खरेदी करतं, तर त्याच्यात सरकारचं असं धोरण आहे महाराष्ट्र सरकारचं की त्यातलं 30% वाटा हा आमच्या खादी मंडळाशी जोडलेले जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना सुद्धा त्यांच्या मार्फत आपण पुरवठा करतो. त्यामुळे एका अर्थाने खादी आणि असे तयार कपडे अशांसाठी आपल्याला लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले यांनाही खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही खादीला एक प्राधान्यक्रम ठरवून आम्ही या गोष्टी काही सुरू केलेल्या आहेत.
1: आताच तुम्ही लघु उद्योजकांचा उल्लेख केलात, किंवा एकूणच आपण महाराष्ट्रातले कारागीर म्हणू, तर आता जे खादी निर्मितीमध्ये आपले कारागीर आहेत तर त्यांची सद्यस्थिती काय आहे?
0: महाराष्ट्रातलं वर्धा हे एकेकाळचं खूप मोठं केंद्र होतं खादी चळवळीचं. एक काळ असा होता की महाराष्ट्रात 72 संस्था चालू होत्या, 72-75 पर्यंत संस्था चालू होत्या. पण हळूहळू खादी संस्थांपुढची आव्हानं सुद्धा जी उभी राहिलेली आहेत, जसं अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले याच्यात उतरलेले आहेत, त्यामुळे खादीवर काम करणारा जो कामगार आहे किंवा जो कारागीर आहे याच्या मजुरीचा प्रश्न आहे. किंवा खादी संस्थांकडे मुख्य आज जे एक संकट आपण ज्याला म्हणू की आव्हान असं म्हणू, ते आहे ते अर्थाचं. कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर अजून तेवढ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे की यांना आपण प्रबळ केलं पाहिजे, यांना सक्षम केलं पाहिजे, यांच्या कारागिरांना आपण व्यावसायिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे. तेव्हा अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात 20-25 संस्था खूप चांगल्या पद्धतीत काम करतात, पण ही संख्या वाढवायला पाहिजे. जो एकेकाळ होता 75 पर्यंत संस्था होत्या, इथपर्यंत आपली जाण्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या संस्थांचं नेटवर्किंग एक जाळं आपण तयार करतोय, या संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्याला अधिक सक्षम कसं करता येईल हाही आमच्या पुढे सगळा प्रस्ताव आहे. आम्ही सरकारला प्रस्ताव दिलेला सुद्धा आहे की सगळ्या महाराष्ट्राचंच एकूणच एक एकात्मिक धोरण खादी विषयक आपण करावं, या सगळ्या संस्थांना अनुदान मिळावं, आणि जो मजूर आहे किंवा जो विणकर आहे किंवा जो सूत कातणार आहे अशाला थेट अनुदान मिळायला पाहिजे, त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थांसुद्धा अनुदान मिळायला पाहिजे. असं मी खादी आणि आयोगाच्या माध्यमातून, ग्रामोद्योग आयोग जो केंद्रातला आहे हे देतातच आहेत एका अर्थात, पण त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा जोड दिली, त्या सगळ्या संस्था पुन्हा सगळ्या मजबूत होतील, सक्षम होतील, त्यामुळे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत.
1: पण आता त्यांच्या समोरची आव्हानं किंवा अडचणींबद्दल बोलतोय, तर त्याच्यातच आणखीन माझा पुढचा प्रश्न आहे की आता काही खासगी कंपन्याही यात येत आहेत, भरपूर मार्केटिंग डिजिटलायझेशन चालू आहे, तर खरंच जे कारीगर आहेत, कामगार आहेत, त्यांच्या समोरची सध्याची आव्हानं आणि अडचणी कोणत्या आहेत?
0: एक तर म्हटलं की ह्याच्यात मजुरी खूप कमी मिळते, त्यामुळे जे म्हणजे जे विणतात किंवा जे सूत कापतात यांना सक्षम करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अनुदानाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील, त्यांची मजुरी वाढेल, अशा प्रकारचं आमचं एक धोरण आहे आणि आमचा एक प्रस्ताव आहे. दुसरं असं सर्वात मोठं आव्हान आहे की पेळू, ज्याला कच्चा माल आपण म्हणतो खादी तयार करायचे, तर तो पेळूचा स्थानिक कारखाना इथे महाराष्ट्रात दुर्दैवाने नाहीये, त्यामुळे परराज्यातनं आपल्याला पेळूची मागणी करायला लागते. त्यामुळे आम्ही असा प्रस्ताव ठेवलाय की जे एकात्मिक धोरण आम्ही म्हटलेलं आहे सरकारकडे किंवा पेळूचा कारखाना सुद्धा हा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला निर्माण करायला लागेल. खादी मंडळाच्या काही जागा आहेत त्या जागांवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक स्वतंत्र कारखाना पेळूचा, म्हणजे कापूस उत्पादन इथे होतो पण त्याच्यापासून पेळू लागतो, हा पेळूचं उत्पादन आपल्याला दुर्दैवाने महाराष्ट्रात आज नाहीये, पण ते करण्याचा आम्ही सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे. तर पेळूची निर्मिती झाली तर या सगळ्या कार्याला अनेक गती मिळेल आणि परराज्यांवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, ही एक स्थिती आहे. दुसरी स्थिती अशी की आज सगळे खादीचे उत्पादक आहेत यांना विपणन, म्हणजे इंग्रजीत ज्याला मार्केटिंग म्हणतो, या विपणनासाठी त्यांना योग्य ती यंत्रसामुग्री किंवा

0: सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याला त्याचं ब्रँडिंग त्याच्या कपड्यांचं किंवा या खादी विषयाचं, त्यामुळे विपणनासाठी एक नेटवर्किंग उत्पन्न करणं आणि दुसरं त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सक्षम करणं, आणि तिसरं असं की ज्याला ई कॉमर्स म्हणतो, ई कॉमर्स आहे किंवा अनेक अशी पोर्टल आहेत, ह्या पोर्टलवर त्यांची सगळी माहिती आणणं, त्या माध्यमातून मग अनेक जणांना त्याच्यावर मागणी करता येईल, त्यामुळे हाही आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरं असं की खेळतं भांडवल त्याची कमी आज ज्या संस्था आहेत त्या संस्थांना खेळतं भांडवल आज पुरेसं उपलब्ध होत नाही, त्यामध्ये खेळतं भांडवल सुद्धा आपल्याला कसं देता येईल याचाही आम्ही विचार करतोय, आणि कमी व्याजदराने त्यांना कर्ज कसं देता येईल हाही आम्ही एक प्रस्तावात तो विचार केलेला आहे. अशा प्रकारे काही उपाययोजना आम्ही करतोय.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची वाटचाल, खादी क्षेत्राची सद्यस्थिती आणि कारीगरांसमोरील विविध प्रश्नांविषयी माहिती घेतली. याच विषयी पुढील भागात अधिक सविस्तर वेध घेणार आहोत. तोपर्यंत दिलखुलास ऐकत रहा. आजच्या भागासाठी इथेच थांबूया. मी अवंती विनोद तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत नमस्कार.

0: दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. 7:40 झाले. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
3: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए. रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की. ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
6: नमस्ते
5: तन्मय. मला असं विचारायचंय की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
6: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी, सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
5: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच

0: नाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991, 1800 267 1991, 1800 267 7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
1: अनेकदा मेळावा असं म्हटल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रॅडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाही आहे. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, ते त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं. आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःचं मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991, 1800 267 1991, 1800 267 7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com.
1: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचा डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे त्या इव्हेंटचा की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
0: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991, 1800 267 1991, 1800 267 7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
4: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश कुलकर्णी यांची शब्दरचना, संगीतकार केदार पंडित.

शंकर महादेवन यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत स्वरबद्ध केलं होतं केदार पंडित यांनी. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संतवाणी यामध्ये ऐकणार आहोत संत जनाबाई यांच्याविषयीची माहिती. लेखन विशाखा भिडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. तर सकाळी 11:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी संस्थेतील शिक्षक विनोद पोवार यांच्याशी पूर्णिमा साठे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू. संतवाणी आणि इंद्रधनुष्य कार्यक्रम याचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने काल 5 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या करारांमध्ये दोनही देशांदरम्यान युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण तसंच परिवहन तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि विशिष्ट क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सहकार्य यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. व्यापार आणि गुंतवणूक, नवोन्मेष आणि कृत्रिम तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन आणि अणुऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. हे युद्धाचं युग नसून शांततेचं युग आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं स्विस राष्ट्राध्यक्षांनी कौतुक केलं. भारताने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या देशांशी ऐतिहासिक व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराची अंमलबजावणी केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. या कराराद्वारे पुढील 15 वर्षात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करणं आणि 10 लाख थेट रोजगार निर्माण करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ओडिशामधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज उपस्थित राहणार आहेत. कोरापूट विभागाद्वारे तयार करण्यात आलेलं नवीन तंत्रज्ञानानं सज्ज विमान इंजिन देशाला ते समर्पित करणार आहेत. भारताची एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादन क्षमता तसंच सशस्त्र दलांची कार्यान्वित सज्जता यामध्ये HAL कोरापूटचं गेल्या 6 दशकातील योगदान या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित केलं जाईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात 200 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह शक्ती इंजिनसाठीच्या दुसऱ्या उत्पादन वाहिनीच्या स्थापनेबाबत माहिती दिली जाईल. संरक्षण मंत्री

राजनाथ सिंग आज विशाखापट्टणम इथं हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये फ्लीट सपोर्ट शिप 1 जलावतरण करतील आणि फ्लीट सपोर्ट शिप 5 बांधणीच्या कामाचा प्रारंभ करतील. यामुळे या गोदीला 45,000 डेटवेट टनेजपर्यंतची जहाज बांधणी शक्य होईल. परिणामी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जहाजांची निर्मिती करण्याची शिपयार्डची क्षमता वाढणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून हिमाचल प्रदेशच्या 3 दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज बिलासपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. उद्या त्या मनालीतील हिडिंबा मंदिर आणि रोहतांग इथल्या अटल बोगद्याला भेट देतील. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बिलासपूर आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांसाठी तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 5 विधानसभा जागांमध्ये तमिळनाडूतील मधुरांतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या मतदारसंघांचा समावेश आहे. मतमोजणी शुक्रवारी होणार आहे. भाजपाने उत्तर प्रदेशमधील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या नावांना भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधील 10 आणि उत्तराखंड तसंच पश्चिम बंगालमधील 1 जागेच्या पोटनिवडणुकीचा समावेश असेल. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीदरम्यान काही जागांवर भाजपा आणि महाविकास आघाडीमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या आहेत. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं म्हटलं आहे. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन शास्त्रज्ञ कार्ल डायसेरुथ आणि जर्मन शास्त्रज्ञ पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना मेंदूच्या अंतर्गत कार्याचा उलगडा करणारं एक महत्वपूर्ण तंत्र विकसित केल्याबद्दल 2026 शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स म्हणून ओळखली जाणारी ही पद्धत एका प्रकाश संवेदनशील स्विचप्रमाणे कार्य करते, ज्यामुळे शास्त्रज्ञांना मेंदूतील कोणत्या पेशी कोणत्या कार्यासाठी जबाबदार आहेत याचा नकाशा तयार करणं शक्य होतं. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या व्यावसायिकांची भेट घेतली. अमेरिकेतील उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष जोनाथन ग्रे, न्यूबर्गर बर्मनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वॉकर आणि एसटी लॉडर कंपन्यांचे अध्यक्ष आणि सीईओ स्टीफन डी ला फावेरी यांची त्यांनी भेट घेतली. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 3 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याचं कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अपारेश कुमार सिंग यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्य

0: जिल्ह्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार पाणी कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण उपाययोजना केवळ अधिकृतपणे घोषित केलेल्या 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांपुरत्या मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व 358 तालुक्यांमध्ये त्या राबवण्याचे नियोजन करावं अशा सूचना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल जिल्हा आणि तालुका प्रशासनाला दिल्या. या उपाययोजनांमध्ये अंगणवाडी केंद्रांवर अन्न आणि पाणीपुरवठा सुनिश्चित करणं, स्थलांतरित कुटुंबांमधील मुलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करणं आणि बालविवाह रोखणं यांचा समावेश असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष आणि सदस्य यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. या शिफारशीनुसार समितीचं नेतृत्व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश करतील आणि समिती आपला अहवाल 3 महिन्यांच्या आत सादर करेल. समितीच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई केली जाईल असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज खेळला जाणार आहे. लखनऊ इथल्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:41 झालेत. आता प्रसारित करणार आहोत संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संतवाणी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाई यांच्याविषयी माहिती. लेखन केलंय विशाखा भिडे यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम संतवाणी.

रामकृष्ण हरी। संत महानुभाव येते दिगंबर, नम्रतेचे घर विरळा जाणे। श्रोते हो, महाराष्ट्राला जी संतांची मांदियाळी लाभली आहे, त्यात पारमार्थिक वाटचाल करत स्वतःच्या दासीपणाची खंत न बाळगता अलौकिकत्व मिळवणारी संत कवयित्री जनाबाई त्या स्वतःचा उल्लेख जनी नामयाची असा करून घेतात। त्या अतिशय विनम्र आहेत। विठ्ठल भक्तीची ताकद ज्या जनाबाईंनी ओळखली, अशा जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या गोदावरी नदीच्या काठीचे गंगाखेड या गावी झाला। दमा आणि करुंड अशा दाम्पत्याच्या पोटी अनेक वर्ष संतान नसल्यामुळे या दाम्पत्यानं विठोबाला नवस केला। त्यांच्या भक्तीने विठ्ठल प्रसन्न झाला। विठ्ठलानं सांगितलं की तुला एक कन्यारत्न प्राप्त होईल, जी तुमच्या कुळाचा उद्धार करेल। भगवंताच्या आशीर्वादानं या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तीनं या दाम्पत्याला जे अपत्य झालं त्याचं नाव जनी असं ठेवण्यात आलं। श्रोते हो, या जनाबाईंचं आयुष्य इतकं

0: खडतर की लहान वयातच आई आणि वडील दोघंही देवाघरी गेले. जनाबाईंनी विठ्ठलालाच प्रार्थना केली, माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. त्यामुळे दामा शेट्टी यांनी जनाबाईचं मुलीसारखं पालनपोषण केलं.
1: दामा शेट्टी यांच्याकडे अतिशय भक्तिभावपूर्ण वातावरण होतं आणि त्यांच्या घरामध्ये विठ्ठलाची भक्ती पिढ्यानपिढ्या करत आलेले होते. त्यामुळे संतांच्या सहवासाने जनाबाईने सुद्धा परमेश्वर प्राप्तीचा ध्यास घेतला. नामदेवांच्या कीर्तनामध्ये ती नेहमी दंग होत असे. कीर्तनी जन्मला हरिभक्तीने शिंपिला, अशा रंगांमध्ये ती विठ्ठल विठ्ठल असा सतत जपच करत असे. कारण पांडुरंग नाम जप हेची माझे महातप असा तिचा विश्वास होता. ज्ञानोबा माऊली आणि नामदेव या दोन महान भागवत भक्तांच्या सहवासाने जनाबाईंना ज्ञान आणि भक्ती या दोन्ही गोष्टींचा लाभ झाला. त्यामुळे एका ओवीमध्ये जनाबाई म्हणतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. तर संत नामदेवांच्या बाबतीत त्या म्हणत असत, नामयाचे ठेवणे जनीस सापडले.

0: दामा शेट्टींचं कुटुंब मोठं होतं, त्यामुळे जनाबाईंना त्यांच्या घरामध्ये छोटी छोटी कामं करायला लागत. घरातली भांडी घासण्यापासून रानातील सरपण आणणं, गौऱ्या थापणं अशा विविध कामांची त्यांनी ईश्वरी पूजा बांधली होती. सर्वाभूती ईश्वरच आहे, तो मला मदत करतो या भावनेनं ती आपल्या कामात दंग असे. ही आध्यात्मिक पातळीवरची सर्वात उत्कट अशी अनुभूती आहे. पंढरपूरच्या विठोबाचं गळ्यातलं पदक एकदा चोरीला गेलं आणि त्याचा आळ जनाबाईवर आला. तिला सुळावर चढवण्यासाठी चंद्रभागेच्या तीरावर सूळ रोवला गेला, तिच्या दंडाला काढण्या लावल्या आणि तिला सुळावर चढवलं. पण जनाबाईंनी विठ्ठलाला इतक्या आर्ततेनं, आत्मीयतेने हाक मारली, धावा केला आणि चमत्कार असा घडला की त्या सुळाचं पाणी झालं असं म्हणतात.
1: जनाबाई काम करता करताच विठ्ठलाच्या भक्तीपर रचना गुणगुणत असत. याच रचना पुढे अभंग म्हणून प्रसिद्ध झाल्या. संत जनाबाईंची स्वतंत्र अशी अभंग रचनेची गाथा उपलब्ध नाही, परंतु संत नामदेवांच्या अभंग गाथेमध्ये जनाबाईंचे अभंग एक

एकत्र केलेले आहेत. साधारण 350 अभंगांची रचना जनाबाईंनी केली आहे. त्यांच्या अभंगांचा जर विचार केला तर त्यांच्या ज्या रचना आहेत त्या भक्तीपर रचना, परमार्थ जीवनपर रचना, संत महिमा, आख्यानपर रचना, स्फुट काव्यप्रकार आणि उपदेशपर अशा 6 विषयांवरती त्यांच्या या अभंग रचना आपल्याला आढळतात. नामदेवांच्या घरात दासी असणारी, कष्ट करणारी आणि लौकिक संस्कार फारसे नसलेली अशा उपेक्षित अशा जनाबाईंनी इतक्या वेगवेगळ्या विषयांवरती रचना केल्या ही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. विठ्ठलाचं महात्म्य सांगण्यासाठी 150 जास्त अभंग जनाबाईंनी रचलेले आहेत. सहज, सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी विठुरायाचं जणू चित्र उभं केलेलं आहे. हा विठुराया दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभी असणारी ही त्याची सावळी आणि मनोहर मूर्ती त्यांना दिसत आहे. कानात मकराकार कुंडलं घातलेली आहेत अशा विठुरायाचं त्यांनी वर्णन केलंय. हा विठुराया जणू आपल्या अंगाखांद्यावरती सगळ्या संतांना खेळवतोय

विठुरायाचं जणू चित्र उभं केलेलं आहे. हा विठुराया दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभी असणारी ही त्याची सावळी आणि मनोहर मूर्ती त्यांना दिसत आहे. कानात मकराकार कुंडलं घातलेली आहेत अशा विठुरायाचं त्यांनी वर्णन केलंय. हा विठुराया जणू आपल्या अंगा खांद्यावरती सगळ्या संतांना खेळवतोय. अशा सुंदर लेकूरवाळ्या रूपामध्ये विठुरायाला त्यांनी पाहिलं आणि त्याचं वर्णन त्यांनी एका अभंगामध्ये केलंय. त्या म्हणतात, विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी.

श्रोते हो, अशा प्रकारे विठ्ठलाला मातेच्या रूपामध्ये जनाबाईंनी पाहिलं. सर्व जाती जमातीच्या संतांना तो जवळ करतो, हेच त्यांनी या चित्रात्मक अभंगातून मांडलं आहे. द्वारकेचा राजा कृष्ण विठ्ठलाच्या रूपानं पंढरपुरात मुक्कामाला आला आणि या पंढरीचा सुखसोहळा जनाबाईंनी अनुभवला. त्यांना संत सज्जनांचा टाळ मृदुंगांचा आवाज ऐकू येत आहे आणि ह्या भगवंताचे सगळे दास त्याच्या तालावर नाचत आहेत असं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्याचं वर्णन त्यांनी संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत या शब्दात केलं.

0: श्रोते हो, पंढरपूरच्या सहवासानं, पंढरीनाथाच्या प्रेमानं अनेक पतितांचा उद्धार झाला हे जनाबाई अनुभवानं व्यक्त करतात. त्या म्हणतात, धन्य ते पंढरी, धन्य पंढरीनाथ, तेणे हो पतित उद्धरिले.
1: जनाबाईंनी स्वतःला नामयाची दासी म्हणून घेण्यामध्ये धन्यता मानली आणि त्यामुळे त्या म्हणत असत, जनी म्हणे जोडं झाली विठोबाची दासी नामयाची म्हणोनिया. जनाबाई नामदेवांच्या घरी राहत होत्या आणि नामदेवांचं कीर्तन ऐकत ऐकत विठ्ठलाची भक्ती करत होत्या. त्या नामदेवांच्या कुटुंबाच्या त्यांच्या परिवारातल्या सदस्य होत्या, पण त्यांचं स्थान अर्थातच दासी म्हणूनच होतं. कारण तो काळच असा होता की त्यावेळेला समाजात विषमता खूप होती आणि त्याचे चटके या संतांना सोसायला लागले होते. जनाबाईंना सुद्धा ते सहन करायला लागले. त्यामुळे अनेक अभंगातून दुःख, वेदना, व्यथा किंवा उपेक्षित जीवनाची अस्वस्थता त्यांनी व्यक्त केलेली आहे.
0: श्रोते हो, उपेक्षित जीवन आणि करुणामय प्रसंगांना सामोरे जायला लागून सुद्धा जनाबाईंनी स्वतःची समजूत अशी घालून घेतली होती की स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास, साधू संता ऐसे केले मज, संतांचे घरची दासी मी अंकिली, विठोबाने दिली प्रेम कळा. पण श्रोते हो, कौतुकाची गोष्ट अशी की आयुष्यामध्ये इतके त्रास भोगायला लागले, स्त्री म्हणून सुद्धा आणि दास्यत्व पत्करून सुद्धा कामं करावी लागली, तरी सुद्धा जनाबाईंनी त्या विठ्ठलाला कधीही नावं ठेवली नाहीत, उलट त्याचा धावा करून संत कवयित्रींमध्ये मान मिळवला. म्हणूनच त्या काळातली बंडखोर स्त्री कवयित्री अशी त्यांची ओळख निर्माण झाली.
1: त्यांचे जे उपदेशपर अभंग आहेत त्यात सुद्धा समाजाबद्दल कोणताही राग, त्रागा, उपरोध हे दिसत नाही. समाजाचं दीर्घकाळ केलेलं चिंतन त्यांच्या या उपदेशाच्या अभंगांमध्ये आपल्याला जाणवतं. भक्ती म्हणजे काय, संतत्व म्हणजे काय, वैष्णव कोणाला म्हणावं, असे अनेक मुळातले प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आपल्याला दिसतात आणि त्याचं उत्तरही त्यांनी दिलंय. त्या म्हणतात, संत हे कोण तरी देवाचे हे डोळे, म्हणे जनी ओवाळ जीवे भावे. संत हेच ईश्वर होते हा जनाबाईंच्या मनाचा साक्षात्कारी अनुभव आहे. दैवत आणि संतत्व यांच्यामधलं अद्वैत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.

0: श्रोतेहो, विठ्ठल भक्ती करत असताना संसार सोडण्याची गरज नाही हे सुद्धा त्या तितक्याच अधिकाराने सांगतात. त्या म्हणतात, सुखी संसार करावा माझी विठ्ठल आठवावा, असून या देही छाया पुरुष जैसा पाही, जैसा सूर्य घटकाशी तैसी देही जनिदासी.
1: ईश्वराच्या विषयी ज्याच्या हृदयामध्ये भक्तीची भावना आहे त्याला परमेश्वर नक्की भेटतो हा विश्वास अभंगांमध्ये त्या व्यक्त करतात. तसंच भक्तिमार्ग सोडला तर तुम्ही वाईट मार्गाला निश्चित जाणार हे चोर आणि अग्नी या रूपकातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्या म्हणतात, चोरा संगतीने गेला वाटे जाता नागावला, तैसी सांडोनी या भक्ती धरी विषयाची संगती, अग्निसवे खेळे न जळे तरी पोळे, विश्वासला चोरा जनी म्हणे घाला बरा. श्रोते हो, संत जनाबाई यांच्याविषयी आणखी आपण जाणून घेणार आहोत आमच्या संतवाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.
2: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नाम देव तुकाराम.
0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
1: लेखन विशाखा भिडे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
0: सादर करते विवेक वानखडे.

0: संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संतवाणी आत्ताच आपण ऐकलात. आज आपण ऐकलं संत जनाबाई यांच्याविषयीची माहिती. लेखन होता विशाखा भिडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली कानेटकर यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

किसना चित्रपटासाठी आपण ऐकत होतो सुखविंदर सिंग, आयेशा दरबार आणि एस शैलजा यांना. शब्दरचना होती जावेद अख्तर यांची आणि संगीतकार इस्माईल दरबार.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग,

पॅलेसजवळ रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035473485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: जावेद अली यांनी गायलेली ही शब्दरचना होती जावेद अख्तर यांची. संगीतकार होते A.R. रहमान आणि चित्रपट जोधा अकबर.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 11:30 आपण ऐकाल रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी या संस्थेतील शिक्षक श्रीयुत विनोद पोवार यांच्याशी पौर्णिमा साठे यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: काही तर खूपच गंभीर गुन्हे असतात, म्हणजे वाचलं की आपल्याला धडधडी भरावी इतके ते मोठे गुन्हे असतात, पण ती येणारी मुलांना निरागस असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो, बाकी त्यांचं वर्तन खूपच छान असतं. या संदर्भात मी छान उदाहरण देईल की गेली जवळपास 3 वर्ष सलग अशी गुन्हेगारी बॅकग्राऊंड असणारी मुलं आमच्या इथे दाखल झाले आणि माननीय बाल न्याय मंडळ जो मी म्हणालो त्यांच्या पुढाकाराने आपण त्या मुलांना बाहेरून 10वीला बसवलं. खरं तर ते 8वी 9वीतून ड्रॉपआउट होते आणि सलग 3 वर्ष ही मुलं आपण बाहेरून बसून त्यांना 10वी पास करवलं. 60% वरती त्यांना मिळाले आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आपण देऊ केलं आणि त्यानंतर त्या मुलांचं छान पुनर्वसन झालं, जी कदाचित दिशाहीन होऊन आणखी गुन्हेगारीकडे वळली असती तर ती ह्या प्रवाहामध्ये आली समाजात.
1: तेव्हा अवश्य ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: श्रोते हो, लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐकूया राजनीती चित्रपटातलं समीर यांचं गीत.

श्रोते हो, या गाण्याला संगीत होतं आदेश श्रीवास्तव यांचं आणि गायक कलाकार होते आदेश श्रीवास्तव आणि सहकारी.

ऑल इज अ फेल या चित्रपटातलं हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं शब्बीर अहमद यांचं गीत आपण ऐकलं. अरिजित सिंग यांनी गायलेल्या या रचनेसोबतच लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

2.47.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आपण ऐकताय आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 9:30 होत आहेत. आता मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करणार आहोत.
1: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह.
2: श्रोते हो, अभिजात मराठी भाषा सप्ताह या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
3: नमस्कार. आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे. आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते. पण मग भारतभरामध्ये अशा किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत. आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत, जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक, कवी, संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: खरं तर डॉक्टर किरण कुलकर्णी सरांचा परिचय वेगळ्याने देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण मराठी जनांना ते सुपरिचित आहेत. तरीही प्रसिद्धी परांगमुख असणारे आणि आपल्या कामाला महत्व देणारे, अक्षरशः कामामध्ये वाहून घेणारे असे व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलेले नसतील, त्यामुळे त्याबाबत मांडणं या आजच्या संवादाच्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं. मुळात कॉमर्सचे विद्यार्थी असणारे कुलकर्णी सर कायदा, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करत असतानाही, अगदी PhD पर्यंतचा उत्तुंग प्रवास केलेला असतानाही, त्यांनी आपला मराठीशी आणि मराठी साहित्याशी असणारा धागा कधीही तुटू दिलेला नाही. मग ते पुरुषोत्तम करंडक असो, फिरोदिया करंडक असो, वेगवेगळ्या ध्वनीचित्र फितींच्या माध्यमातून आपला संवाद लोकांपर्यंत पोहोचवणं असो, 250 अधिक लेखांच्या माध्यमातून आपलं म्हणणं, आपला विचार, त्यामागचं चिंतन वेगवेगळ्या विषयांच्या दृष्टीनं पोहोचवणं असो, किंवा पुस्तकांच्या माध्यमातून लोकांशी सातत्याने संवादत राहणं असो, अशा सर्व माध्यमातून सरांनी आपला ठसा नेहमी साहित्य क्षेत्रावर तसंच प्रशासकीय क्षेत्रामध्येही उमटवलेला आहे. आता खरं तर आपण असं म्हणतो की प्रशासकीय अधिकारी म्हटलं एखादी विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते, पण सरांच्या बाबतीत मी स्वतःही अनुभवलेला आहे ती ही बाब म्हणजे कोणत्याही ठिकाणी सर जेव्हा काम करतात त्या पदाची महत्वाची भूमिका काय आहे, त्या पदाकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी सर्वात मूलभूत आणि पायाभूत गोष्ट करणं कोणती गरजेची आहे याचं चिंतन सर पहिल्यांदा करतात आणि त्या दृष्टीनं आपल्या कामकाजाची आखणी करतात. आणि त्यामुळेच असेल की ज्या ज्या ठिकाणी गेले मग ते आदिवासी विकास

0: आयुक्त असतील किंवा नगरविकास खात्यामध्ये कामकाज असेल, ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि खूप काळ पुढे चालण्यासाठीची वाट तयार केलेली आहे. तर सरांना मी बोली भाषांबद्दल संवादासाठी विनंती करते. सर, प्रमाण भाषा आणि बोली भाषा यामध्ये परस्पर संबंध काय आहे? कारण बरेच लोकांना असं वाटतं की बोली भाषा हा वेगळा भाग आहे आणि प्रमाण भाषा ही वेगळी आहे, तर याचा नेमकं काय फरक आहे आणि बोली भाषांची उगम कसा झालेला असू शकतो याबाबत आपण आपल्या संशोधकीय दृष्टिकोनातून आम्हाला सांगा.
1: फारच सुंदर प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी थोडस एक बाब मी स्पष्ट करतो. आपण म्हटल्याप्रमाणे मी ही मुलाखत एक मराठी भाषेचा उपासक या नात्याने देतो आहे, मराठी भाषेचा अभ्यासक या नात्याने मी बोलणार आहे आणि त्या दृष्टीने काही माझी निरीक्षण आणि विचार मांडणार आहे. त्यामुळे अर्थातच मराठी भाषा सचिव म्हणून शासनाची ही अधिकृत भूमिका आहे असं कोणी समजायचं कारण नाही. अभ्यासकाने विचारार्थ समोर मांडलेले मुद्दे आहेत, अशा दृष्टीने या मुलाखतीत मांडलेल्या मुद्द्यांकडे बघावं अशी माझी विनंती राहील. तुमच्या प्रश्नाकडे यायचं झालं तर आपण बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांच्या संबंधांबद्दल विचारणा केलेली आहे. फारच महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या अभ्यासातून मला असं लक्षात आलेलं आहे की भाषा ही माणसाची सर्वात मोठी कृत्रिम शोध असलेली गोष्ट आहे. भाषेमध्ये काहीही नैसर्गिक नसतं, भाषा नैसर्गिक नसते, ती माणसाने शोधलेली असते आणि ती परस्पर संवादासाठी शोधलेली असते. आणि असं जरी असलं तरी ह्या पहिल्या क्रमांकाचा कृत्रिम शोध असल्यामुळे यामध्ये नैसर्गिकता खूप जास्त असते. म्हणजे जरा कदाचित परस्पर विसंगत मुद्दे वाटतील पण हे खरोखरच बरोबर आहे की माणसाने जेव्हा भाषेचा शोध लावला तेव्हा सगळ्याच भाषा म्हणजे वेगळ्या वेगळ्या खंडांमध्ये जी काही मानवी वस्ती अस्तित्वात आली आणि आदी मानवांना किंवा त्यानंतर सेटल झालेल्या स्थित झालेल्या अशा मानव समूहांना एकमेकांशी संपर्क साधण्याची गरज निर्माण झाली तेव्हा जे पहिल्यांदा अस्तित्वात आलं ती बोली भाषाच होती. आता अशा सगळ्या बोली भाषा जगभर वेगवेगळ्या कालखंडामध्ये अस्तित्वात आल्या, प्रगत होत गेल्या. प्रगत झाल्या म्हणजे काय? तर त्यांच्या शब्द संचयामध्ये भर पडत गेली, त्याचे काही नियम तयार झाले, जास्तीत जास्त लोक ती बोली भाषा वापरायला लागले व्यवहारासाठी, याला आपण प्रगत होणे असं म्हणायला लागलो. आणि जगाच्या इतिहासात जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा अनेक बोली भाषा या प्रगत होत गेल्या असं दिसून येतं. मुद्दा असा आला की जसे नवीन नवीन शोध लागत गेले आणि समाजामधला काही एक वर्ग हा ज्ञानी म्हणून पुढे यायला लागला. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा शेती अवस्थेमध्ये मानव होता तेव्हा सगळ्यांनाच शेतीचं ज्ञान होतं, पण जशी जशी प्रगती होत गेली आणि पुढचे टप्पे विकासाचे गाठले गेले तसे ज्ञान ही एक वेगळी संकल्पनाच अस्तित्वात आली. आणि मग त्यामुळे समाजातले काही लोक हे ज्ञानी ते त्यातले तज्ञ असे म्हणून गणले जायला लागले. मग अशा तज्ञ किंवा ज्ञानी लोकांचा परस्परांशी जो संवाद होता तो संवाद त्यांनी आपापल्या बोली भाषेमध्ये केला तर अर्थ समजायला अवघड जाईल असं मानवाच्या लक्षात आलं. आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या बोली भाषेतल्या विद्वान आणि तज्ञांना जे एकाच विषयामध्ये पारंगत आहेत त्यांना ज्ञानाची देवाणघेवाण करता यावी म्हणून या सगळ्या तज्ञांनी मिळून प्रमाण भाषा ही संकल्पना अस्तित्वात आणली. आणि त्यामुळे एक मुख्य भाषा किंवा भाषेचं कुल आणि त्या कुलामध्ये असलेल्या वेगवेगळ्या बोली भाषा त्या बोली भाषेतले तज्ञ ते एकमेकांशी एका प्रमाण भाषेमध्ये बोलायला लागले. काही शब्द त्यांनी प्रमाण मानले, अशा प्रमाण शब्दांचा शब्द समुच्चय म्हणजे प्रमाण भाषेचा शब्द समुच्चय. आता हे माणसाच्या इतिहासात घडत गेलं आणि भारताच्या संदर्भात थोडीशी वेगळी गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ब्रिटिश राजसत्ता आल्यानंतर त्यांनी जे वाघिणीचं दूध पाजलं विशेषतः महाराष्ट्रातल्या विद्वानांना मुलांना आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची जाणीव जागृती झाली आणि भाषा आणि ज्ञान याकडे बघण्याचं काही एक वेगळंच रूप समोर यायला लागलं. तर तो मराठीचा

0: संदर्भातलं रूप आहे त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच यात. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बोली भाषांमधल्या ज्ञानीजनांनी परस्पर संवादासाठी निश्चित केलेली एक भाषा म्हणजे प्रमाण भाषा, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांचा संबंध कसा, याचं माझ्या पुरतं उत्तर असं आहे की सगळ्या बोली भाषा या आया आहेत, आई आहे, आणि प्रमाण भाषा हे तिचं लेखरू आहे.
1: किती सुंदर पद्धतीने सर आपण हा परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. त्यातून असं जाणवतं की आपण कवी फक्त शब्दांमध्ये नाही आहात तर हृदयाने सुद्धा. तर या बोली भाषा सगळीकडे वेगवेगळ्या आहेत, त्यामध्ये संस्कृती प्रत्ययाला येते आपल्याला. तर वेगवेगळ्या स्थानिक संस्कृतीच्या जतनामध्ये बोली भाषेची काही भूमिका आहे का, आपले याबाबत काय महत्व आहे, आणि लोकसाहित्य ज्याला आपण म्हणजे जात्यावरच्या गाण्यापासून सुरू होतं ते अगदी लोकनृत्यामध्ये वापरली जाणारी वेगवेगळी गाणी, तर या लोकसाहित्याच्या निर्मितीमध्ये बोली भाषेचं महत्व काय आहे, आणि सामाजिक एकात्मतेमध्ये त्याचा काही आत्ताच्या घडीला काही संदर्भ आहे का, योगदान आहे का, याबाबत सर आपल्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल.
0: भाषा आणि संस्कृती यांचा खूपच जवळचा संबंध आहे. संस्कृती ही भाषेमुळे फुलते असं आपण म्हणतो, आणि भाषा ही सांस्कृतिक विकासामुळे डोलते असं आपण म्हणूया. म्हणजे भाषा सुद्धा संपन्न होते संस्कृतीच्या सहवासामुळे, आणि संस्कृती संपन्न होते भाषेच्या योगदानामुळे. तर हे थोडस द्वैत नसून हे अद्वैतच आहे, भाषा आणि संस्कृती. म्हणजे वेगळं करणं फार अवघड असतं, पण तरी देखील अभ्यासाच्या सोयीसाठी, समजुतीच्या सोयीसाठी आपल्याला भाषेचा एक स्वतंत्र अभ्यास करता येतो, ज्याला आपण भाषा विज्ञान म्हणतो, आणि संस्कृतीचा अभ्यास हा स्वतंत्रपणे करता येतो, ज्याला आपण कल्चरचा अभ्यास असं म्हणतो. आता संस्कृतीचा विकास होताना भाषेचं जे योगदान आहे हे योगदान फक्त प्रमाण भाषेचं असू शकत नाही. प्रमाण भाषेचं योगदान असतच, असणारच. ते प्रामुख्याने ज्ञान निर्मितीसाठी आहे, आणि ज्ञान निर्मिती, ज्ञानाचा प्रसार, ज्ञान साठवून ठेवणं, ज्ञानाचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एक प्रकारचं ट्रान्सफरन्स ज्याला आपण म्हणतो ते करणं, हा सगळा संस्कृतीचा एक भाग आहे. संस्कृती ही ज्ञानाच्या पलीकडे आहे. त्याचं कारण असं की संस्कृतीमध्ये केवळ ज्ञान किंवा माहिती एवढ्याचा समावेश नसून मुळात भावना आणि मूल्य याचा संस्कृतीमध्ये समावेश होतो. आणि त्याच्यामुळे मगामी जे म्हटलं की प्रमाण भाषा हिने ज्ञानाच्या निर्मितीला आणि ज्ञानाच्या साठवणुकीला मदत जरी केलेली असली, तरी संस्कृती विकसित होताना प्रमाण भाषांपेक्षाही बोली भाषांचं जे योगदान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि म्हणून आपण जर पाहिलं की लोकसाहित्य, ज्याला आपण मराठीचे वेगळ्या वेगळ्या भाषांमधली लोकसाहित्याचे जे काही प्रकार उपलब्ध आहेत, या सगळ्यांचं संस्कृतीमध्ये खूप मोठं योगदान आहे. किंबहुना त्यातून संस्कृती बनलेली आहे. आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ प्रयोगात्मक कला म्हणजे सुद्धा संस्कृती नाही, मग प्रयोगात्मक लोककला म्हणजे संस्कृती असं समजण्याचा एक प्रवाह अलीकडे समाजात दिसायला लागलाय, तो खरं म्हणजे मला चिंताजनक वाटतो. बोली भाषा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लोकसाहित्य, वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोकसंस्कृती आणि लोककला, विविध ठिकाणच्या परंपरा, विविध ठिकाणच्या चालीरीती, विविध ठिकाणच्या लोकसमूहांच्या भावना आणि विविध ठिकाणच्या लोकसमूहांची मूल्यव्यवस्था, या सगळ्यातून संस्कृती उभी राहते. पण मगामी म्हटलं तसं संस्कृती या सगळ्याचा एक एकत्रित असा परिपाक आहे, आणि दुसरीकडे संस्कृतीमुळे भाषा सुद्धा संपन्न होत जाते, साहित्य सुद्धा संपन्न होत जात.
1: सर आपलं चिंतन ऐकताना म्हणजे आम्ही ध्यानावस्थेत जातो असं मला वाटलं की ऐकत राहावं असं वाटतं. आणि आत्ताच्या घटना जेव्हा विचार करतो ना आपण, तेव्हा वाटतं की ह्या सगळ्या चिंतनाचा आत्ता काय आहे. म्हणजे आता सगळे लोक एकाच रंगात पुढे पुढे चाललेले आहेत, प्रत्येकाला रोजगार करायचा, प्रत्येकालाच ते शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर बदलत्या काळामध्ये ह्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा आणि भाषेच्या वेगवेगळ्या छटा, हे वैविध्य, ही समृद्धी

0: या सगळ्यावर काय काय परिणाम होतो आहे आत्ताच्या लोकांच्या जगण्याचा, आणि बोली भाषांमध्ये त्याचा काही परिणाम होतो आहे का बोली भाषा मागे सुटत चाललेल्या आहेत आणि आपण पुढे धावतो आहोत, कुठं धावतो आहोत माहित नाही पण धावतो आहोत, ही वस्तुस्थिती आहे. तर याबाबत सर आपण म्हणजे आपल्याला चिंता वाटते का वाटतं की नाही अजून पण खूप काही वेगळे त्याच्यामध्ये पैलू आहेत?
1: प्रश्न खूपच महत्वाचा आहे. आपण जो उल्लेख केला ती बाब काही अंशी खरी आहे. म्हणजे संपूर्ण जगच किंवा भारताच्या बाबतीत बोलायचं, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, तर आपण सारे एका सपाटीकरणाच्या लाटेमध्ये अडकलेलो आहोत. आणि युनिफॉर्मिटीचा एक विनाकारणचा आग्रह हा प्रत्येक क्षेत्रामध्ये धरला जातो आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट बोलायची तर एका भाषेत शिक्षण जर घेतलेलं असेल तर त्या मुलांचं मूल्यमापन करून त्यातला कोण हुशार हे ठरवता येईल, आणि यामुळे एका भाषेच शिक्षण प्रामुख्यानं सगळ्यांनी घ्यावं, तर हे शिक्षण व्यवस्थेने करायच्या चिंतनाचा अभाव आहे. त्यांनी शोधून काढायला पाहिजेत. पण त्याच म्हणून हे या प्रकारची सक्ती अपेक्षित धरणं हे योग्य नाही. आणि दुर्दैवाने हे अनेक क्षेत्रांमध्ये घडत आहे. हे अनेक क्षेत्रांमध्ये घडण्याचं कारणही मला असं वाटतंय की प्रगतीच्या अतिशय संकुचित कल्पना किंबहुना चुकीच्या कल्पना, त्याचबरोबर मागच्या पिढीने आपल्या मूल्यांचं हस्तांतरण आणि आपल्या जीवन दृष्टिकोनाचं हस्तांतरण पुढच्या पिढीकडे करण्यात वेळोवेळी येत गेलेलं पिढ्यानुपिढ्याचं अपयश हे याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळे एक चिकित्सा म्हणून किंवा निरीक्षण म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की आपण सारे सपाटीकरणाच्या आणि अनुषंगाने येणाऱ्या सुमारीकरणाच्या रेट्यामध्ये अडकलेलो आहोत. असं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, बोली भाषांच्या बाबतीत बोलायचं, तर मला परिस्थिती तितकीशी निराशाजनक दिसत नाहीये. आणि हे मी पुराव्याने सुद्धा बोलू शकतो, कारण माणसाची मुळात जगण्याची भूक आणि जगताना कोणत्या पद्धतीने जगायचं याच्याबद्दलच्या काही कल्पना या सगळ्या इतक्या बलिष्ठ असतात की वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या काही वेगळ्या प्रकारचं इम्पोजिशन किंवा लादल्या गेलेल्या गोष्टी असल्या तरी देखील मूळ गोष्टी अजूनही टिकलेल्या या दिसून येतात. आणि या टिकण्यासाठीची काही अनुकूल परिस्थिती वेगळ्या अर्थाने तयार झालेली आहे. म्हणजे परंपरा, बोली भाषा, जुनी भाषा ही टिकवण्यासाठी प्रतिगामी असायची गरज आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. अतिशय पुरोगामी पद्धतीनं आणि मार्क्सच्या भाषेत बोलायचं तर आर्थिक समता आणून सुद्धा आपण जे पूर्वीच ऐकलेलं आहे किंवा जे आपलं संचित आहे ते आपल्याला जागं करता येऊ शकतं, त्याचा शोध घेता येऊ शकतो आणि त्याला भविष्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सादर सुद्धा करता येऊ शकतं. आपण फक्त बोली भाषा एवढा जरी विषय घेतला तरी थोडीशी आकडेवारी सांगतो. संपूर्ण जगामध्ये सुमारे 6,500 अधिकृत भाषा आहेत असं म्हणतात. म्हणजे अधिकृत भाषा म्हणतोय मी, बोली भाषांची संख्या कित्येक हजारामध्ये आणि पूर्वीच्या काळात तर लाखोमध्ये होती. कारण भाषेची व्याख्याही पुन्हा करणं हाही एक आव्हानाचाच भाग आहे. म्हणजे केवळ काही शब्दांचा समुच्चय म्हणजे भाषा नसते, तर भाषा खरं म्हणजे मानवी जीवनातल्या कोणत्याही प्रकारच्या क्षणाला अभिव्यक्त करण्याची एक क्षमता बाळगलेली अशी शक्ती असते. त्यामुळे आपण ज्याला परिपूर्ण भाषा म्हणतो अशा एक 6,500 भाषा जगामध्ये आत्ता आहेत. आणि काही अस्तंगत झालेल्या किंवा अनेक ठिकाणी बोलल्या गेलेल्या अशा हजारो लाखो भाषा जगभर आहेत. भारतामध्ये आपण जर सेन्ससचा विचार केला, 2011 जो सेन्सस झाला, लोकसंख्येची गणना झाली, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की लोकांनी नोंद करताना मातृभाषा या रकान्याखालची नोंद करताना सुमारे 19,000 भाषांची नोंद भारतामध्ये झाली. म्हणजे 19,000 आपण त्यांना बोली भाषा म्हणूयात, ठीक आहे. 19,000 भाषांची जरी नोंद झाली तरी सेन्ससची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने केलेल्या आकडेप्रमाणे आणि त्यांच्या चौकटीप्रमाणे त्यातल्या सुमारे 12,000 ते 13,000 भाषा या मातृभाषा म्हणून नोंदल्या गेल्या. याचा अर्थ भारतामध्ये 12 ते 13

हजार मातृभाषा बोलीभाषा या आहेत. या सगळ्या 12 ते 13 हजार बोलीभाषांचं वर्गीकरण हे मुख्य अशा 99 भाषा कुलांमध्ये केलं गेलं. म्हणजे त्या ज्या 99 भाषा आहेत त्यांना आपण प्रमुख भाषा म्हणू आणि या सगळ्या त्याच्या उपभाषा असलेल्या बोलीभाषा आहेत असं आपण म्हणू शकतो. ह्या ज्या 99 भाषा आहेत ज्या मुख्य आहेत त्याच्यापैकी आपल्या घटनेच्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषा म्हणून आणि राज्यभाषा म्हणून दर्जा मिळालेल्या अशा 22 भाषा आहेत. या 22 भाषांपैकी 9 भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे ज्याच्यामध्ये मराठीचा सुद्धा समावेश आहे. 2 भाषा या 22 पैकी नसलेल्या पाली आणि प्राकृत यांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. परंतु या 22 भाषांपैकी 9 भाषा या अभिजात भाषा आहेत. म्हणजे हे 4 घटक आणि 4 पातळ्या जर आपण लक्षात घेतल्या तर किती वैविध्य आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल.

0: दोन भाषा या 22 पैकी नसलेल्या पाली आणि प्राकृत यांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, परंतु या 22 भाषांपैकी 9 भाषा या अभिजात भाषा आहेत. म्हणजे हे चार घटक आणि चार पातळ्या जर आपण लक्षात घेतल्या तर किती वैविध्य आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. आता याच्यात भीती अशी आहे की या सर्वच 12 ते 13 हजार बोली भाषा महत्वाच्या आहेत. त्यातली कुठली भाषा महत्वाची आणि दुसरी कमी महत्वाची असा काही भाग नाहीये. कदाचित एखादी बोलीभाषा फक्त 300-400 घरं ती बोलीभाषा बोलणारी असतील, म्हणजे 1000-1500 लोक, तरी ती तेवढीच महत्वाची आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ही सगळी जी वैविध्याची कल्पना आहे ही समजून घेऊन या बोलीभाषांना संवर्धन होण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे आणि ते प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेले दिसत आहेत. आणि संस्कृतीचं जे असं विविधांगी रूप आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने राखलं जात आहे. आणि अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान याला अतिशय चांगली मदत करत आहे. म्हणजे साठवणूक, स्टोरेज करणं किंवा कन्झर्व करणं, एखाद्या गोष्टीचं संरक्षण करणं, याच्यासाठी आता तंत्रज्ञान मदतीला आलेलं आहे. आणि विविधांगी स्वरूप सांभाळणे आणि दुसरीकडे लोकशाहीकरण या दोन्ही गोष्टी संस्कृतीच्या आणि भाषांच्या बाबतीत करण्यासाठी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपयोगी पडतंय. सोशल मीडिया हे त्याचं अतिशय उत्तम लक्षण आहे. त्याच्यामुळे ही धोक्याची सूचना जरी असली की आपण सपाटीकरणाच्या लाटेत आहोत, तरी देखील तंत्रज्ञान, नवी पिढी आणि हे सगळं अजूनही अस्तित्वात असलेलं टिकण्याची त्याची अंगभूत क्षमता या अतिशय आशादायक गोष्टी आहेत असं मला वाटतं.
1: सर, आपण हा जो लोकशाहीकरणाचा मुद्दा म्हणला तो इतका महत्वाचा आहे की बरेचदा एका प्रमुख भाषेमध्ये इतर छोट्या छोट्या भाषा पंखाखाली गेल्यासारख्या होतात आणि नंतर त्या गिळल्या जातात असं मोठ्या भाषांच्या बाबतीत नेहमी आरोप केला जातो. त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात तथ्य पण आहे. पण हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे की लोकशाहीकरण, या लोकशाहीकरणाने नक्कीच उभारी येईल. कारण माझी भाषा कदाचित 10 घरांपुरती मर्यादित असेल तरी पण तिचं एक महत्व आहे, तिच्यामधून वाहणारी एक संस्कृती आहे. या भाषेने पकडलेला एक काळ आहे, तो काळ कदाचित 100 वर्षानंतर अस्तित्वात नसेल, परंतु या काळाचं दस्तऐवजीकरण जे आपण आता म्हणालात की तंत्रज्ञान मदत करत आहे, हे दस्तऐवजीकरण करण्यातून आपल्याला नेमकं काय साधता येऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येतं याबाबत सर आपण अनेक पुढाकार घेतलेलाच आहे अनेक बाबतीत, याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल.
0: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोली भाषांचं दस्तऐवजीकरण हा विषय खूपच महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल तर बोलावंच लागेल. पण मुळात मराठीच्या बाबतीत बोलायचं तर एका तज्ञाचा असा अंदाज आहे की 200 पेक्षा जास्त बोलीभाषा या मराठीच्या आहेत. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात त्या बोलल्या जातात. त्याच्यापैकी काहींची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शासनाने याच्याबद्दल अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की ही एक अधिकृत यादी आहे बोलीभाषांची, अशी शासनाने जाहीर केलेली नाही आणि ती करण्याची आवश्यकता पण नाही. मुद्दा असा आहे की या बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला डिजिटायझेशन कडे जावं लागेल. मुळात आपल्या अनेक बोली भाषांना स्क्रिप्ट नाहीये. स्क्रिप्ट नाहीये म्हणजे लिपी ठरलेली नाहीये. काही बोली भाषांची लिपी ठरलेली आहे. मराठी भाषेने पूर्वीच्या मोडी लिपीच्या जागी जेव्हा बाळबोध लिपी आली आणि बाळबोध लिपीचं रूपांतरण देवनागरी लिपीमध्ये होऊन आता देवनागरी लिपी आपण स्वीकारलेली आहे. खरं तर त्याची एक गंमत पण आहे की देवनागरी लिपी आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मोडीकडून आपण देवनागरी लिपीकडे आलो व्हाया बाळबोध लिपी. याचं कारण जरा विनोदी आहे, ते म्हणजे छापखान्याचा शोध लागून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात छपाई सुरू झाली आणि मराठी पुस्तकं छापण्याचं काम 19व्या शतकात सुरू झाल्यावर तेव्हा जो एक लेटर प्रेस होता तर त्याचे खिळे जुळवण्यासाठी मोडीपेक्षा बाळबोध लिपी जास्त सोयीची आहे असं लक्षात आल्यामुळे बाळबोध लिपीमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकं प्रसिद्ध व्हायला लागली आणि या बाळबोध लिपीचं रूपांतरण हे देवनागरी लिपीमध्ये झालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपण मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे. तर देवनागरी लिपी मराठी भाषेची आहे तर सगळ्या बोली भाषांनी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये आपलं स्क्रिप्ट स्वीकारून त्यामध्ये साहित्य निर्मिती सुरू करावी असं एक मोठा

0: भाग आपल्या पुढे आहे, तर तो साधण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की प्रत्येक भाषेचा शब्द संग्रह हा त्याच्या मराठी आणि इंग्रजी अर्थासकट. इंग्रजी मी का म्हणतो, तर जगभर ज्ञानभाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी आहे ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आपण इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये आणि रशियन मध्ये सुद्धा करायला हरकत काहीच नाही, पण किमान एका परदेशी मोठ्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ यायला पाहिजे शब्दांचे, असे शब्द संग्रह प्रत्येक बोली भाषेचे तयार होणं हे गरजेचं आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त बोली भाषांपैकी झाडी बोली, मालवणी आणि अहिराणी या 3 बोली भाषा या बलाढ्य बोली भाषा आहेत. काही प्रमाणात कोकणी याला सुद्धा आपण बोली भाषा म्हणतो, ती सुद्धा बलाढ्य आहे आणि गोवा सारख्या राज्याची ती राज्यभाषा पण आहे. या सगळ्या बलाढ्य बोली भाषांचे शब्द संग्रह काही प्रमाणात अस्तित्वात आहेत, पण इतर बोली भाषांचे शब्द संग्रह तयार करणे हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो व्याकरणाचा. या सगळ्या बोली भाषांचं व्याकरण तयार होणं ही पण एक आवश्यक गोष्ट आहे, आणि नंतर मग या बोली भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणं हा एक भाग येतो. आता या सगळ्या डिजिटायझेशन ऑफ पर्टिक्युलर डायलेक्ट, म्हणजे प्रत्येक बोली भाषेचं डिजिटायझेशन असा एक मुद्दा आहे, त्याबद्दल थोडस स्वतंत्रपणे बोलता येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनाला पुरेसा अवकाश मिळेल अशी एक सहाय्यकारी भूमिका ही समाजाने घ्यायला पाहिजे. केवळ शासनाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही, समाजाने घ्यायला पाहिजे, कारण भाषा निर्मिती, भाषेचा विकास आणि भाषेची घडण ही मुळी समाजच करतो. शासनाचं त्याच्यावरती फार मर्यादित अर्थाने नियंत्रण असतं, कारण शासन ठरवत मी भाषा कशी असावी, समाज ठरवतो. आणि शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे, आणि भाषा कशी असावी हे समाजाचं दायित्व आहे, समाज ठरवेल. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की भाषेचं अस्तित्व हेच मुळी लोकशाहीचा पुरावा आहे. त्यामुळे समाज जे ठरवतो तेच घडतं, शासन थोडंफार फॅसिलिटेट करतं एवढाच त्याचा अर्थ आहे. पण वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या बोली भाषा टिकवणं, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं, शब्द संग्रह होणं, व्याकरण तयार होणं, डिजिटायझेशन होणं, असे टप्पे करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अभिजात मराठी भाषा सप्ताह या प्रायोजित कार्यक्रमात. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:59 झालेत.

0: भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 10 वाजलेत। आता प्रसारित करणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या मुख्य स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते मंदार चोळकर, संगीतकार शंकर एहसान लॉय.

0: आणि चित्रपट मितवा.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: श्रोते हो, मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 11:30 आपण ऐकाल रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी या संस्थेतील शिक्षक श्रीयुत विनोद पोवार यांच्याशी पौर्णिमा साठे यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
8: काही तर खूपच गंभीर गुन्हे असतात, म्हणजे वाचलं की आपल्याला धडधडी भरावी इतके ते मोठे गुन्हे असतात, पण ती येणारी मुलांना निरागस असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो, बाकी त्यांचं वर्तन खूपच छान असतं. या संदर्भात मी छान उदाहरण देईल की गेली जवळपास 3 वर्ष सलग अशी गुन्हेगारी बॅकग्राऊंड असणारी मुलं आमच्या इथे दाखल झाली आणि माननीय बाल न्याय मंडळ जो मी म्हणालो त्यांच्या पुढाकाराने आपण त्या मुलांना बाहेरून 10वीला बसवलं. खरं तर ते 8वी 9वीतून ड्रॉपआउट होते आणि सलग 3 वर्ष ही मुलं आपण बाहेरून बसून त्यांना 10वी पास करवलं. 60% वरती त्यांना मिळाले आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आपण देऊ केलं आणि त्यानंतर त्या मुलांचं छान पुनर्वसन झालं. जी कदाचित दिशाहीन होऊन आणखी गुन्हेगारीकडे वळली असती तर ती ह्या प्रवाहामध्ये आली समाजात.
7: तेव्हा अवश्य ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: क्षितिज पटवर्धन यांचे शब्द आपण ऐकत होतो सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या मुख्य स्वरात. संगीतकार होते पंकज पडघन आणि चित्रपट क्लासमेट्स.
1: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
2: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
3: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
2: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
3: छान
4: आहे, भारी लिहिलंय.
2: हो,
4: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले हे पण 16 आणि खरं आहे.
3: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: सादर करते विवेक वानखडे.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातलं स्पृहा जोशी यांचं गीत.

0: अविनाश विश्वजीत यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं, बेला शेंडे स्वप्नील बांदोडकर यांच्या मुख्य स्वरात.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

आर्या आंबेकर यांनी गायलेलं चंद्रमुखी चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल आणि गीतकार अजय अतुल आणि गुरु ठाकूर.

0: अनन्या चित्रपटातलं अभिषेक खणकर यांचं गाणं आपण ऐकलं. गायिका होत्या बेला शेंडे आणि संगीतकार समीर साप्तीसकर. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता आपण मितवा, अनन्या, मुंबई पुणे, मुंबई 2, चंद्रमुखी आणि क्लासमेट्स या चित्रपटातल्या काही शब्दरचना ऐकल्या. यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. आता प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, प्रसिद्ध मराठी गायक, संगीतकार, लेखक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यासोबत त्यांनी संगीत दिलेली काही गाणीही ऐकूया.

0: हापूस चित्रपटामधलं उर्मिला धनगर राहुल सक्सेना यांच्या मुख्य स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 11:30 आपण ऐकाल रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी या संस्थेतील शिक्षक श्रीयुत विनोद पोवार यांच्याशी पौर्णिमा साठे यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: काही तर खूपच गंभीर गुन्हे असतात, म्हणजे वाचलं की आपल्याला धडधडी भरावी इतके ते मोठे गुन्हे असतात, पण ती येणारी मुलांना निरागस असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो, बाकी त्यांचं वर्तन खूपच छान असतं. या संदर्भात मी छान उदाहरण देईल की गेली जवळपास 3 वर्ष सलग अशी गुन्हेगारी बॅकग्राऊंड असणारी मुलं आमच्या इथे दाखल झाले आणि माननीय बाल न्याय मंडळ जो मी म्हणालो त्यांच्या पुढाकाराने आपण त्या मुलांना बाहेरून 10वीला बसवलं. खरं तर ते 8वी 9वीतून ड्रॉपआउट होते आणि सलग 3 वर्ष ही मुलं आपण बाहेरून बसून त्यांना 10वी पास करवलं. 60% वरती त्यांना मिळाले आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आपण देऊ केलं आणि त्यानंतर त्या मुलांचं छान पुनर्वसन झालं. जी कदाचित दिशाहीन होऊन आणखी गुन्हेगारीकडे वळली असती तर ती ह्या प्रवाहामध्ये आली समाजात.
1: तेव्हा अवश्य ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: श्रोते हो, डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी आकाशवाणीवर गाणं म्हणून आपल्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात केली. संगीताचं शिक्षण त्यांनी पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतलं. वैद्यकीय शिक्षण देखील त्यांनी घेतलं आणि डॉक्टरही पदवी मिळवली, पण त्यांचं मन मात्र संगीत क्षेत्रात जास्त रमतं. डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी कवी संदीप खरे यांच्यासोबत आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम सुरू केला 2003 साली. अल्पावधीतच हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला. आजपर्यंत या कार्यक्रमाचे 700 पेक्षा जास्त प्रयोग झालेत.

0: शुभंकर कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना होती संदीप खरे यांची, संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी आणि चित्रपट चिंटू.
1: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी.

डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेली अग्गोबाई ढग्गोबाई नामंजूर ही गाणी, तर भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासोबतचा क्षण अमृताचे हा संगीत अल्बम खूप गाजला. त्यांनी संगीताच्या रियालिटी शोचं परीक्षण देखील केलंय. छोट्या पडद्यावर नक्षत्रांचे देणे, मधली सुट्टी हे कार्यक्रमही उल्लेखनीय ठरले. वेडिंगचा सिनेमा हा त्यांचा प्रथमच दिग्दर्शित केलेला चित्रपट. यानंतर त्यांनी एकदा काय झाले हा चित्रपट दिग्दर्शित केलाच, पण या चित्रपटाची पटकथा देखील त्यांनी लिहिली, तसंच संगीत दिग्दर्शनही केलंय. आणि या चित्रपटाला त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कार्यक्रमात आता ऐकूया वेडिंगचा सिनेमा या चित्रपटातलं गीत.

किती हट्ट करायचे क्षणाशी उगीच, कोणी कसे कधी किती कशाला मोजायचंय, उगीच काय भांडायचंय, उगीच काय

0: चिडायचं उगीचच काय भांडायचं उगीचच काय भांडायचं उगीचच गोल गोल पुन्हा पुन्हा तेच काय बोलायचं उगीचच काय भांडायचं उगीचच.
1: वेडिंगचा सिनेमा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गाण्याचे गायक गीतकार आणि संगीतकार होते सलील कुलकर्णी. श्रोते हो, डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी वृत्तपत्रामध्येही लेखन केलं आहे. तसंच त्यांची लपवलेल्या काचा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी ही पुस्तकं देखील प्रकाशित झाली आहेत.

निशाणी डावा अंगठा या चित्रपटातलं सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते मकरंद अनासपुरे आणि सहकारी. श्रोते हो, डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेली, काही गायलेली तर काही लिहिलेली गाणी आत्ता आपण ऐकली. डॉक्टर सलील कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. त्यांचं संगीत आपल्यासारख्या कानसेनांना असंच सुखावत राहो या सदिच्छेसह आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 11:30 आणि 22 सेकंद झालेत. आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करणार आहोत रत्नागिरी येथील जिल्हा परिवेक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी संस्थेतील शिक्षक विनोद पोवार यांच्याशी पूर्णिमा साठे यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह बालगृहचे शिक्षक विनोद पोवार यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम,
0: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. मी आत्ता जे नाव सांगितलं की निरीक्षण गृह बालगृह, म्हणजे ही नेमकी संकल्पना काय आहे, काय सांगाल सुरुवातीला?
1: छान प्रश्न आहे. खरं तर निरीक्षणगृह बालगृह हा आता सध्या नवीन आपल्याला शब्द ऐकायला मिळतो. पूर्वी त्याला आपण रिमांड होम वगैरे म्हणायचो, पण मुळात कायद्याच्या अनुषंगाने रिमांड होम म्हटलं की त्या मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन एकूणच बदलतो. त्यामुळे मग निरीक्षणगृह बालगृह किंवा बाल सुधारगृह असा आपण त्याचा उल्लेख करतो. तिथे जी मुलं आहेत ती 7 ते 18 वयोगटातील असतात.
0: अच्छा, या संस्थेमध्ये कोणत्या वयोगटातली मुलं दाखल होतात आणि कोणकोणत्या कारणाने ते दाखल होतात?
1: सामान्यपणे आपण बालक जेव्हा संकल्पना करतो त्यावेळेस 0 ते 18 वयोगट अशी आपण संकल्पना करतो. आणि त्याच्यामध्ये आमच्या ज्या संस्थेमध्ये दाखल होणारी मुलं आहेत ती जवळपास 7 ते 18 वयोगट या वयोगटातले असतात. सामान्यपणे 2 प्रकारची मुलं या संस्थेमध्ये दाखल होतात. एक जो भाग आहे तो आहे विधी संघर्षित बालकं, जी कायद्याशी संबंधित किंवा कॉन्फ्लिक्ट विथ लॉ आपण जसं म्हणतो त्याच्याशी संबंधित जी मुलं आहेत ती दाखल होतात. आणि दुसरी जी मुलं आहेत त्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज असते. म्हणजे याचं बायफर्गेशन करायचं झालं तर जी मुलं विधी संघर्षित बालकं आहेत ती कायद्याने ग्रस्त असतात आणि त्यांना मग काळजी संरक्षण देण्याचं काम आपली संस्था करते. आणि काही जी मुलं आहेत त्यांना आई नसते, वडील नसतात किंवा दोघेही पालक नसतात किंवा रेल्वे स्टेशन किंवा अन्य ठिकाणी ती मुलं सापडून येतात, त्यावेळेला त्यांना तात्काळ काळजी आणि संरक्षणाची गरज असते, त्यावेळेला ही मुलं दाखल होतात.
0: अच्छा, ती दाखल झाल्यानंतर म्हणजे खरा रोल तुमचा तिथे सुरू होतो. नेमकी कशा पद्धतीत तुमचं कामकाज किंवा त्या मुलांना समजून घेणं, त्यांच्या कलाने घेणं, कारण ती लहान असतात, घाबरलेली असतात. आता तुम्ही म्हणाल तसं की काही वेळा रेल्वे स्टेशन किंवा अशा ठिकाणी सापडलेली असतात, किंवा कदाचित असं असेल की ती इतर राज्यातली सुद्धा असू शकतील, भाषेची अडचण येऊ शकत असेल.
1: अगदी छान प्रश्न आहे, अगदी मला म्हणजे अपेक्षित होता तो प्रश्न आहे. इथे जी मुलं दाखल होतात ना ती विविध भाषांमधली दाखल होतात, हेही खरं. पूर्ण देशभरातून इथे येतात ती, बऱ्याचदा ती रेल्वे स्टेशनमधनं किंवा विविध माध्यमातून ती सापडून येतात आणि इथे दाखल होतात. खरं तर 2 न्यायव्यवस्था आहेत की ज्यांच्या समोर आपण या मुलांना प्राथमिकता प्रेझेंट करतो 24 तासाच्या आत, आणि त्यांच्या आदेशाने आपण मग संस्थेमध्ये दाखल करतो. एक आहे बाल न्याय मंडळ आणि दुसरं आहे CWC किंवा बाल कल्याण समिती. आता जे बाल न्याय मंडळ आहे त्यांच्यासमोर येणारी मुलं ही विधी संघर्षित असतात, आणि जी बाल कल्याण समिती आहे त्यांच्यासमोर येणारी मुलं काळजी आणि संरक्षणाची असतात. म्हणजे आता आपण उल्लेख केला की रेल्वेत वगैरे सापडणारी जी मुलं आहेत ती बाल कल्याण समितीसमोर सादर केली जातात. आणि या मुलांना ज्या वेळेला दाखल करण्याची वेळ येते त्यावेळेला खरंच त्याच्यासमोर खूप प्रश्नचिन्ह निर्माण होतं, कारण मुलं असतात ती लहान वयात असतात, मानसिकदृष्ट्या तेवढी सक्षम पण नसतात. आपण कुठे आलो आहोत आणि आपल्यावर काय होणार आहे इथे, म्हणजे चांगलं होणार आहे आपल्या बाबतीत की वाईट होणार आहे याबाबत तर पूर्ण संभ्रमच असतो. मग अशा मुलांना समजावून घेणं, त्यांना जवळ करणं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि मग बोलतं करणं, असं करून मग हळूहळू बोलतं करून त्यांचा जर पत्ता मिळणार असेल तो पत्ता मिळवणं असेल किंवा त्यांच्या पालकांशी संपर्क साधणं असेल, ह्या प्रक्रिया सुरू होतात. याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे 24 तासाच्या आत या मुलांना या 2 ज्या सिस्टम्स आहेत CWC आणि JJB यांच्यासमोर प्रेझेंट केलं जातं आणि मग पत्ते शोधले जातात. आणि खरं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा समस्या येतात. एखाद्या वेळेस दिव्यांग असेल जे बोलू शकत नसतं, मग अशा वेळेला त्याच्या शरीरावर कुठे गोंधवलं आहे का किंवा त्याची चालण्याची बोलण्याची पद्धत कुठली आहे त्याच्यावर आपण अंदाज बांधतो की तो कुठल्या राज्यातला असतो. ती विविध समस्याने ग्रस्त असतात, त्यांना संपर्क करता येत नाही आपल्यासोबत, संभाषण करता येत नाही. मग अशा वेळेला त्या मुलांचे पत्ते शोधणं, त्यांना त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवणं हा तर खूपच आव्हानात्मक कार्यक्रम असतो. पण मग इतर जे आमच्या सोबतची काम करणारी माणसं आहेत ती सगळी मिळून आम्ही त्यांचा पत्ता शोधतो, त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. काही वेळेला काय होतं की काही जणांचे पत्ते नाही सापडत,
0: बरोबर,
1: आणि मग त्या मुलांना ठेवणार कुठे? मग ते आपल्या निरीक्षणगृह बालगृहामध्ये राहतात आणि अगदी 18 वर्षापर्यंत आपण शोधण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या पालकांचा, पण जरी नाही सापडलेत तर त्यांचं पुनर्वसन आपण कसं करू या अंदाजाने आपण इथे त्यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवतो, शिक्षण पुरवतो, व्यावसायिक उपक्रम पुरवतो.
0: इथे दैनंदिन कामकाज कसं चालतं, म्हणजे एकंदरीत दिनक्रम तुमचा कसा असतो?
1: आमचा जो दिनक्रम दिवसाचा सुरू होतो सकाळी 6 वाजता. 6 वाजता सगळी मुलं उठतात, वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता होते. जवळपास 7 वाजेपर्यंत ते सगळं त्यांचं उरकतं. 7 वाजता प्रार्थना असते, त्यानंतर सूर्यनमस्कार होतात आणि आवर्जून आम्ही प्राणायामाची सुरुवात कोरोनापासून केलेली आहे की जो जवळपास पाऊण

0: तास प्राणायाम होतो आणि त्यानंतर या मुलांना नाश्ता दिला जातो. त्यानंतर मुलं पुन्हा अभ्यासाला बसतात आणि जशी काही शाळेची वेळ होते 10:30 त्यावेळेला यांना भोजन दिलं जातं आणि मग ही मुलं शाळेमध्ये पण जातात. संध्याकाळी जवळपास 5 दरम्यान ही मुलं शाळेतून परततात. त्यानंतर त्यांचा 5:30 नाश्ता होतो आणि आवर्जून आम्ही इथल्या मुलांना मैदानी खेळ खेळायला लावतो, जो आताच्या कालावधीमध्ये कमी झाला आहे. बऱ्याचदा मोबाईल टीममुळे मुलं मैदानावर खेळायला तयार नसतात, मात्र आमची मुलं इथं मैदानावर खेळतात आणि संध्याकाळी 7 पुन्हा एकदा प्रार्थना होते, पसायदान होतं आणि मग त्यानंतर पुन्हा अभ्यासाला बसवलं जातं. जवळपास 8:30 या मुलांना भोजन दिलं जातं आणि आमचा जो दिवे निर्वाण आहे म्हणजे दिवस संपतो तो 10:30.
1: अच्छा, आत्ता तुम्ही मगाशी म्हणालात की त्या मुलांना शिक्षणसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जातं, तर कोणत्या प्रकारचं शिक्षण तिथे दिलं जातं आणि कोणकोणते उपक्रम राबवले जातात?
0: आमच्या इथे जे आपलं पारंपरिक शिक्षण आहे म्हणजे शालेय शिक्षण ते दिलं जातं. बऱ्याचदा अशी आपली समज असते की निरीक्षणगृह म्हटलं की तिथे आतमध्येच कुठेतरी त्यांना बंदिस्त वगैरे ठेवलं की काय, तर तसा भाग नसतो. ही जी काळजी संरक्षणाची मुलं असतील किंवा अगदी विधी संघर्षित बालकं जी पुन्हा रुटीनवर आले आहेत, योग्य मार्गावर आले, त्यांच्यामध्ये आणखी बदल होणं अपेक्षित आहे, त्या मुलांना शाळेमध्ये प्रवेशित केलं जातं. नगर परिषद शाळा आहे तिथे प्रवेशित केलं जातं. इथे अकदेसाई हायस्कूल म्हणून आहे, तर त्या शाळेत आमची हायस्कूलची मुलं जातात आणि जे व्यावसायिक प्रशिक्षण घेणारी मुलं आहेत ती ITI जातात. आणि ह्या शाळांचा रोल खूप चांगला असतो या मुलांच्या बाबतीत. जवळपास 8 मुलं तिथं शाळेमध्ये राहतात, म्हणजे देसाई स्कूलच्या मुख्याध्यापिका असतील, तिथले शिक्षक वर्ग आहेत, तर ते आवर्जून या मुलांकडे विशेष लक्ष देतात. त्यांना माहिती असतं की या कुठल्या बॅकग्राऊंडमधनं मुलं आलेत आणि कोणत्या संघर्षाला सामोरे जातात. तर हे जे शिक्षक आहेत, प्राथमिक शाळेतले शिक्षक असतील, माध्यमिक शाळेतले शिक्षक किंवा ITI, त्यांचा खूप सपोर्ट असतो आणि त्यामुळे ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येतात.
1: बरोबर आहे. आणि समाजाच्या पण प्रवाहात येतात की जे त्यांना म्हणजे कुटुंब काय आहे किंवा एकत्र येणं काय आहे समाजामध्ये किंवा आपल्या वयोगटातली मुलं मुली मिळणं, यामुळे कसं त्यांचा एक भावनिक मानसिक विकास व्हायला मदत होते.
0: नक्की, त्यांचं बालपण जे हिरावून जाणार असतं ते आपण पुन्हा त्यांना मिळवून देण्याचं काम.
1: बरोबर. त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या येत असतील तर त्या संदर्भात काय त्यांची काळजी घेतली जाते?
0: आरोग्याच्या समस्या नॉर्मली ज्या लहान मुलांना येतात तसल्याच असतात, सर्दी, ताप. आणि जर एखाद्या वेळेस खूपच आजारी पडलं तर आपलं शासकीय रुग्णालय आहे, तिथे आपल्याला चांगली सुविधा पुरवली जाते. त्याचप्रमाणे आमचे जे मानस सचिव आहेत, आमच्या संस्थेचे प्रमुख म्हटलं तरी चालेल, मानस सचिव डॉक्टर संतोष बेडेकर, बालरोग तज्ज्ञ आहेत ते, तर ते मुलांची आरोग्याची काळजी घेतात आणि त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. आमच्या इथे वेगवेगळे उपक्रम केले जातात, याचं कारण की ही मुलं ज्या वेळेला 18 बाहेर पडतील तर त्यांच्यामध्ये कोणतं तरी स्किल डेव्हलप झालं पाहिजे. हे शिक्षणाच्या प्रवास जाणार नसतील, जसं की दुसरी तिसरी तुला शाळा सोडली आणि 15-16 तो आमच्या इथे आलाय, तर मग त्याला श्रवण, भाषण, वाचन, लेखन या क्रिया आपण शिकवतो, पण सोबत त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी जो बेस तयार होतो तो करण्याचा प्रयत्न करतो. तिथे उपक्रम जे आपण घेतो त्यात फुलं बनवणं, म्हणजे कापडी फुलं, कागदी फुलं बनवणं. दिवाळी आता जवळ येतं तर त्यानिमित्ताने आम्ही पणत्या रंगवण्याचा एक उपक्रम सुरू केला आहे की जो बऱ्याचदा आम्ही सेल आउट पण करतो त्या पणत्या आणि 4 मिळतात, मुलांना पण खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे मेणबत्त्या बनवणं, ग्रीटिंग्स तयार करणं, आता तर यूट्यूब वगैरे उपलब्ध असतं तर त्या माध्यमातून आम्ही वॉलपीस तयार करणं, अशा प्रकारचे विविध उपक्रम घेतो की ज्यातून मुलांच्या क्रिएटिव्हिटीला, नवनिर्मितीला वाव मिळेल.
1: बरोबर. म्हणजे भावनिक सामाजिक विकास आपण म्हणतोय पण त्याचबरोबर त्यांचा आर्थिक विकास सुद्धा कसा होईल किंवा ती आपल्या पायावर कशी उभी राहतील उद्या मोठी झाल्यानंतर याचा सुद्धा तुम्ही एक विचार करता आणि त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षण देत असता. विधी संघर्षित बालकांसंदर्भात कोणते अनुभव येतात तुम्हाला?
0: विधी संघर्षित बालक ही खूप चॅलेंजिंग असतात.
1: अच्छा.
0: आपण विविध पेपरमधून, वर्तमानपत्रातून वाचतो की लहान मुली ते बाल गुन्हेगार सापडून आले एखाद्या गुन्ह्यामध्ये. आमच्या इथे आल्यावर खरं तर त्यांना त्या ट्रॉमामधून, त्या धक्क्यातून त्यांना बाहेर काढायचं असतं. बऱ्याचदा समाजाचा दृष्टिकोन असतो की एखादं गुन्हेगार आहे म्हटलं तर गुन्हेगारीच्या अँगलने बघतात, त्या कोणातून बघण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या वेळेला आमच्या इथे दाखल होतो तर आमचा प्रयत्न असतो की त्या अँगलमधून त्याला बाहेर काढायचं आहे आणि एकदा पुन्हा एकदा त्याचं पुनर्वसन करायचं आहे. वेगवेगळे गुन्हे असतात, काही तर खूपच गंभीर गुन्हे असतात, म्हणजे वाचलं की आपल्याला धडधडी भरावी इतके ते मोठे गुन्हे असतात, पण ती येणारी मुलांना निरागस असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे त्यांच्यातून गुन्हा घडलेला असतो, बाकी त्यांचं वर्तन खूपच छान असतं. या संदर्भात मी छान उदाहरण देईल की गेली जवळपास 3 सलग अशी गुन्हेगारी बॅकग्राऊंड असणारी मुलं आमच्या इथे दाखल झाली आणि माननीय बाल न्याय मंडळ जो मी म्हणालो त्यांच्या पुढाकाराने आपण त्या मुलांना बाहेरून 10 बसवलं. खरं तर ते 8वी 9वीतून ड्रॉपआउट होते आणि सलग 3 ही मुलं आपण बाहेरून बसून त्यांना 10वी पास करवलं. 60% वरती त्यांना मिळाले आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आपण देऊ केलं आणि त्यानंतर त्या मुलांचं छान पुनर्वसन झालं, जी कदाचित दिशाहीन होऊन आणखी गुन्हेगारीकडे वळली असती तर ती या प्रवाहामध्ये आली समाजात.
1: कारण एकदा हा ठपका आपण म्हणतो की तो लागला की त्याच्यातून बाहेर येणं फार कठीण असतं.
0: हा, समाजाच्या बाबतीत तर ते नक्की त्यांना ते सामोरं जावं लागतं त्या परिस्थितीत,
1: कारण त्या एका तुम्ही म्हणालात तसं की त्या विशिष्ट अँगलनेच त्यांच्याकडे बघितलं जातं.
0: हा, म्हणजे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की रिमांड होम म्हणून तो शब्द काढून टाकण्यात आला की गुन्हेगार.

0: तो काढणार सर.
1: काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसंदर्भात काय सांगाल?
0: काळजी संरक्षणाची जी मुलं आहेत ना, ती बराच काळ आमच्या इथे राहण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांचे पालक नसतात किंवा सिंगल पॅरेंट. तर ती ज्या वेळेला हळूहळू मोठे होत असतात, आम्ही त्यांना डेव्हलप करत असतो, विकास करत असतो, आणि ज्या क्षणी ती इथून सुटून जात असतात, एक मायेचा ओलावा निर्माण झालेला असतो. आमच्याकडे ते वडिलांच्या आईच्या मायेने बघत असतात, आणि आम्ही पण त्यांच्याकडे बघताना आमच्या मुलांसारखं बघतो. तर अशी एक दोन उदाहरणं मी नक्कीच सांगेन. आमच्या इथे एक मुलगा होता जो जवळपास अनाथ होता, संस्थेतच राहिला आमच्या, आणि छान शिक्षण घेतलं त्याने. अगदी 10वीमध्ये त्याने 84% पाडलं. त्यानंतर ITI केलं आणि पुण्यामध्ये त्याला जायचं होतं, कारण डिप्लोमासाठी आणि पुढचे 18 वर्ष झालेलीच होती. तर त्याला ज्या संध्याकाळी आम्ही सोडलं, जाताना त्याच्या डोळ्यात जे पाणी होतं ना, ते बघून मला क्षणभर वाटलं की माझा मुलगा आहे. आणि मग कसं, तर त्या दिवशी तो सकाळी तिकडे पोहोचला पुण्यात. मी सकाळी उठून त्याला पहिल्यांदा फोन केला आणि म्हटलं की तू कसा पोहोचलाय. तर त्याला ते खूप छान वाटलं की माझे आई बाबा असं समजून या सरांनी मला आठवण येईल. आणि आजही तो खूप संपर्कात आहे. आणि त्याहून चांगली गोष्ट म्हणजे त्याला तो सेंट्रलचा जॉब लागला, BARC मध्ये तो जॉब करतो. ही यशोगाथा म्हटली तर चालेल या पद्धतीतली. आणखी एक उदाहरण देईल की जो माझा स्वतःचा क्लासमेट होता ज्या वेळेला मी कॉलेजला शिकत होतो, तो आणि माहित नव्हतं की हा सुधारगृहात राहतोय, आणि त्यावेळेला संपर्क येण्याची शक्यता पण कमी होती. आणि ज्या वेळेला मी नोकरीला लागलो 2010 मध्ये, तर त्यावेळेला त्या मुलाचा उल्लेख झाला. तर म्हटलं हा माझा मित्र आहे. आणि मग लक्षात आलं त्याने खूप छान प्रगती तिथे केली. 12वी सायन्स करून त्याने पहिल्यांदा BSc फिशरी केली, MSc फिशरी केली, त्यानंतर तो थायलंडमध्ये PhD केलं, आणि आता तो रिसर्च पण करतो आणि तिथे अध्यापन कार्य पण करतो. एक मोठी यशोगाथा आहे माझ्या डोळ्यासमोर, माझा सहकारी तिथे राहून मोठा झाला.
1: किती छान. आणि अशा तुमच्यासारखी माणसं आणि अशी निरीक्षण किंवा बालगृह पाठीशी आहेत, म्हणूनच हे मुलं पुढे जाऊ शकतात.
0: नक्कीच. खरं तर याच्यामध्ये ना आमची संस्था, याचा मी मोठा रोल म्हणेन. आमचे जे पदाधिकारी आहेत डॉक्टर पानवलकर, तर डॉक्टर पानवलकरांनी जो वसा दिला या संस्थेला, ओळख दिली, ते आम्ही सगळेच जपतो. आमचे जे मानसचिव आहेत डॉक्टर बेडेकर आहेत, आमचे कार्याध्यक्ष जे आहेत सुधाकरराव सावंत आहेत, उपकार्याध्यक्ष प्रकाशजी शिंदे आहेत, तसेच आमचे विविध जे पदाधिकारी आहेत, पटवर्धन साहेब आहेत, आणि विविध पदाधिकारी हे खूप छान काम करतात. त्याहून ते आम्हाला जास्त स्वातंत्र्य देतात त्या मुलांच्या बाबतीत, आणि आमच्या पाठीशी उभे राहतात. संस्था एवढी खंबीर आहे त्यामुळे हा चांगला बदल होतोय मुलांच्या.
1: आणि हे कोणी एकाने करण्याचं काम नाहीये, हे टीमवर्क आहे. शासन स्तरावरती मार्गदर्शन आणि नियंत्रण कशा पद्धतीने होतं?
0: माननीय जिल्हाधिकारी साहेब जे असतात ते आमचे अध्यक्ष असतात, म्हणजे स्वीकृत अध्यक्ष आणि कायमस्वरूपी असणारे, त्यांच्या देखरेखीखाली आपल्या सगळ्या संस्था चालतात. त्यानंतर जिल्हा स्तरावर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी असतात, तर ते पाटणकर साहेब आहेत, खूप छान त्यांचं सहकार्य आणि आम्हाला मार्गदर्शन असतं. त्यांच्याकडूनच आमच्या इथे नियुक्त झालेले आताचे अनिल माळी म्हणून अधीक्षक चार्ज आहे त्यांच्याकडे, त्यांचं नियंत्रण आमच्या आता संस्थेवर असतं. अधीक्षक आहेत ते. त्याचप्रमाणे परिवीक्षा अधिकारी म्हणून आमचे प्रथमेश वांगणकर सर आहेत, ते तिथे काम करतात. सर्वात जो बॅकबोन असतो आमच्या संस्थेचा तो असतात काळजीवाहक. काळजीवाहक म्हणजे मुलांच्या जास्त संपर्कात राहतात, त्यांचे छोटे छोटे काय समस्या असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. असे चार काळजीवाहक आमच्या इथे आहेत. एक संतोष पवार म्हणून आहेत, सचिन पवार म्हणून आहेत, रमेश कांबळे म्हणून आहेत, सागर शिंदे म्हणून आहेत, आणि आईच्या मायेने या मुलांना प्रेम करणाऱ्या आणि त्या खाऊ घालणाऱ्या अशा दोन आचार्य आहेत. त्यांचा आम्ही उल्लेख बाई म्हणून करतो. हा, त्या कुक आहेत, घोसाळकर बाई म्हणून आहेत, आणि एक कांबळे बाई म्हणून आहेत. त्या आईच्या मायेने त्या मुलांना खाऊ घालतात.
1: नुसती काळजी नाही तर प्रेमाने त्यांना खाऊ घालणार, तर तुम्ही म्हणाल तसं हे खूप गरजेचं आहे की त्यांचा पूर्ण विकास तिथे होतो, की त्यांना असं वाटणार नाही की आम्ही एकटे आहोत कुठेतरी जगामध्ये.
0: अगदी ऑफिसचं पण मॅडम आमचा स्टाफ आहे ना, म्हणजे लिपिक म्हणून आहेत आमच्या पावसकर मॅडम, त्यांच्या क्रायटेरियाच्या बाहेर जाऊन त्या मुलांना मदत करत असतात. एक ओढ असते खरं तर आहे ना आमच्या संस्थेमध्ये, जेव्हा एखादी महिला कर्मचारी असेल किंवा महिला तिथे कोण काम करायला, तर ही मुलं बघताना त्यांच्याकडे आईच्या नजरेने बघतात. कदाचित तो मायेचा कोपरा कुठेतरी हरवलेला असतो, तो त्यांना सापडतो, आणि ते बघणं ना खूप छान वाटतं आपल्याला. तुम्ही जर कधी आला तर तुम्हाला पण, जे आपले सहकारी जे ऐकतायत ते जर या संस्थेमध्ये आलेत, तर तो त्यांना नक्कीच अनुभव येईल की ही मुलं जी आई वडिलांच्या मायेला पारखी झालेली असतात, पण त्यांना ते आपण प्रेम दिलं तर ती पुन्हा उमलतात, प्रगती करतात.
1: ही बालकं जी तुमच्याकडे दाखल होतात, ती नेमकी कोणत्या माध्यमातून दाखल होतात?
0: बऱ्याचदा आमच्या संस्थेमध्ये जी बालकं दाखल होतात ती वेगवेगळ्या माध्यमातून होतात. बऱ्याचदा काय होतं की एखाद्याची आई आहे, बाबा नाही, बाबा आहेत, आई नाही आहेत, पालक नसणारी मुलं आणत असतील, तर ते चुलते असतील, काका असतील, तर ती या मुलांना संस्थेत दाखल करायला येतात. जसं मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे रेल्वेत सापडलेली असतील, मिसिंगची मुलं आहेत, तर त्यांना सामाजिक संस्था असतील, जसं की चाईल्डलाईन आपल्या बऱ्याचदा परिचयाच्या मुलांच्या संदर्भात खूप छान काम करते, त्यांच्यामार्फत मुलं दाखल होतात, किंवा रेल्वे स्टेशनचे रेल्वे पोलीस असतात त्यांच्याकडून मुलं दाखल होतात, किंवा समाजातले जे समाजसेवक आहेत ज्यांना या मुलांची परिस्थिती कळते त्यांच्यामार्फत ही मुलं दाखल होतात, CWC JJB समोर प्रेझेंट होतात आणि मी संस्थेत दाखल होतात.
1: अच्छा, या मुलांसाठी इतर कोणत्या यंत्रणा काम करतात?
0: खरं तर मगाशी म्हणायचं तसं सगळे मिळून ह्या मुलांसाठी काम करतो. जसं मी आता उल्लेख केला चाईल्डलाईन आहे, हा, त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरच्या विविध ज्या संस्था आहेत, लायन्स क्लब आहेत, रोटरी क्लब आहेत, हे विविध क्लब

0: किंवा विविध धार्मिक संस्था पण आहेत. त्याचप्रमाणे एक महाजनी म्हणून फाउंडेशन आहे, तर त्यांच्याकडून या मुलांना दररोजची फळं पुरवली जातात. तर या वेगवेगळ्या माध्यमातून समाजातला प्रत्येक घटक, म्हणजे आमच्या इथे येणारा 5 रुपये 10 रुपये डोनेशन किंवा एखादी वस्तू देणारा पण त्याच्यामध्ये सम्मिलित होतो, आणि सगळे मिळून ह्या आपल्या संस्थेला मदत करतात. यातून ही जी संस्था आहे ती ऊर्जित अवस्थेत आलेली आहे, चांगली प्रगती करते.
1: आणि या माध्यमातून त्या मुलांवरती सुद्धा हे संस्कार घडत असतात की एकमेकांना मदत करायला हवी.
0: नक्कीच, कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, या उक्तीप्रमाणे ना आमची मुलं खूपच छान प्रगती करतात. म्हणजे सांगायचं झालं तर आमच्या ते माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पण होतो, आणि बऱ्याचदा मुलं ही आमच्या संपर्कात असतात. ती ज्यावेळेला जिथे नोकरीला लागतात तिथून आवर्जून त्यांना येणं शक्य आलं तर ते इथे येतात, त्या मुलांसोबत संपर्क करतात, त्यांना मार्गदर्शन करतात, कधी कधी आर्थिक मदत करतात, आणि त्यांच्यामध्ये एक दृष्टिकोन निर्माण होतो. जर आपण घेतलंय तर आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं आहोत, आणि मला वाटतं तेच आमचं यश असतं.
1: मला सांगा, तुम्ही किती वर्ष या संस्थेमध्ये काम करताय?
0: मला तर जवळपास 16 वर्ष झाले, वयाच्या 22.5 व्या वर्षी. म्हणजे त्या मानाने अपरिपक्व समाजाच्या बाबतीत. त्यावेळेला मी ह्या नोकरीमध्ये आलो, खरं तर डीएड बीएड झाल्यानंतर अशी कल्पना होती की आपण जशी शाळेमध्ये तास असतात तसं घ्यायचं, पण इथे मला मात्र वेगळा अनुभव आला आणि तो युनिक आहे. आणि हळूहळू हळूहळू पुढे येता येता असं समजायला लागलं की आपण वेगळ्या क्षेत्रात आलो आणि आपल्यातून खूप छान काम घडतंय, ज्याची संधी कदाचित माझ्या इतर सहकाऱ्यांना मिळाली नाही. आणि मग त्यात जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. जवळपास 16 वर्ष कधी गेली ती पण कळलेली नाही.
1: थोडंसं तुमच्याबद्दल आणखीन सांगा.
0: माझं खरं तर शिक्षण आहे, आजही शिक्षण चालू आहे. माझा असा म्हणजे विचार असा समज आहे, जर मी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये राहिलो तर या मुलांना मी ते चांगलं शिक्षण आणखी देऊ शकेन. मग त्याच्यासाठी मी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये राहिलो, जवळपास डबल एम ए झालं त्यात शिक्षणामध्ये, लॉ पण झालं. लॉचं याच्यासाठी शिक्षण घेलं की या मुलांना कायदेशीर मदत करावी लागली तर ती करता येईल. त्यानंतर या मुलांचं मानसशास्त्र अभ्यासावं, म्हणजे अभ्यासावं लागतंच खरं तर, पण व्यवस्थित मार्गाने अभ्यासावं याच्यासाठी मी मानसशास्त्राची डिग्री या एका वर्षापूर्वी मिळवली. आणि सध्या LLMचं शिक्षण माझं सुरू आहे की माझ्या मुलांना मी देताना मी पण स्वतः प्रभावी राहिलो तर तो आणखी चांगला प्रभाव होईल, यासाठी मग शिक्षणाचे कास अजूनही धरलेले आहे.
1: खरंच शिक्षक कसा असावा हे एक उत्तम उदाहरण आहे की मुलांना कसली गरज आहे त्यानुसार तुम्ही सुद्धा स्वतः शिकताय आणि त्यांच्यासाठी म्हणून शिकताय. खरंच खूप कौतुकास्पद आहे. कोणती आव्हानं समोर आली आणि ती कशी पेलवलीत?
0: या संदर्भात ना म्हणजे अनुभवातून आपण शिकतो म्हणतो, बघा वहीतल्या पुस्तकातून शिक्षण घेण्यापेक्षा अनुभवातून जास्त शिकतो. मी एक दोन प्रसंग असे सांगेन की जिथे मला खूप म्हणजे आव्हानात्मक आलं आणि मी त्यातून शिकत गेलो, बनत गेलो. झालं असं होतं की आमच्याकडे जशी मी म्हणालो येणारी मुले दिव्यांग असतात, बऱ्याचदा HIV पॉझिटिव्ह असतात, वेगवेगळ्या कारणाने आलेले असतात. असा एक प्रसंग सांगेन की आमच्याकडे एक मुलगा आला होता आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये होतो माझ्या करिअरच्या, संध्याकाळची वेळ होती आणि पोलीस त्यांना घेऊन आले. त्या मुलाची एकूणच आरोग्याची स्थिती बघता मला वाटलं की असेल कदाचित वेगळ्या आजाराने, आपल्याला कल्पना नसते की असा आजार वगैरे असेल. तर त्या मुलाला मग आम्ही दुसऱ्या दिवशी बालकल्याण समितीसमोर प्रेझेंट केलं, त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घ्यायला सांगितली. मग अशा मुलांना हाताळण्याचं त्यावेळेला प्रशिक्षण नव्हतं आणि आता कोरोना आल्यावर आपण मास्क वगैरे लावतो, तर तिथे सेंटरच्या बाहेर मी या मुलाला घेऊन दिवसभर 2-2, 3-3 दिवस बसायचो आणि मास्क लावून बसायचो. तर त्यावेळेला माझ्या मनात असं यायचं की कोणत्याही परिस्थितीत या मुलाला ट्रीटमेंट झाली पाहिजे. जर मी आहे इथे तर हे मुलं असं आजारी पडून होता कामा नये. एक तर संध्याकाळ अशी आली की संध्याकाळची वेळ होती, मुलं खेळत होती, तर मुलगा इतका तब्येत खराब झाली की तो असा वाकडा होत होत आला आणि लाल बुंद पडायला लागला. मला वाटायला लागलं की आता याचं काय होतं आणि काय नाही. तात्काळ आम्ही बसवून त्याला सिव्हिलला नेलं आणि त्याच्यानंतर त्याला सगळ्याच आमच्या संस्थेतल्या लोकांनी मदत केली आणि हळूहळू त्याला मी बरं केलं. आणि मग एका स्थितीत जिथं स्टेबल झाला त्याच्यानंतर आम्ही त्याला पंढरपूरमध्ये एका संस्थेत पाठवलं. तर तो एक चॅलेंजिंग माझ्यासाठी होता, म्हणजे चॅलेंज त्यावेळेस स्वीकारला आणि स्वतःच्या जीवावर उदारून काम करण्याचं. आता मी ज्या वळून बघतो त्यामुळे मी एवढा कसा उदार झालो, झोकून देणं काय होतं. मग ती एक परिणाम आलाच माझी स्वतःची कंटिन्यू आतापर्यंत राहते.
1: परिस्थितीने शिकवलं?
0: नक्कीच नक्कीच, परिस्थिती माणसाला शिकवत. आणि दुसरा प्रसंग असता की खरं तर माझं गाव जवळ आहे काजरघाटी, पण मला स्वतःला इथे निवासी राहावं लागलं. पण होमसिकपणा जो असतो तो मी 1-2-3 दिवस पहिल्या दिवसांमध्ये म्हणजे सहन करत होतो किंवा ते अनुभवत होतो. आणि त्याच वेळेला आहे ना एक मूल पहिल्यांदा दाखल झालं, ते 8-9 वर्षाचं होतं. त्याची आई त्याला घेऊन आली होती आणि आई मुंबईला कामाला जाणार होती, कोणत नसल्या कारणाने आर्थिक विवंचना ती मुंबईला जाणार होती. मी पहिल्यांदा त्या मुलाला आमच्या संस्थेत ठेवताना बघितलं, त्याच्या डोळ्यातली भीती आणि डोळ्यातलं आसव बघून मला कधी अनुभव नव्हता ना यातला. तर त्याच्याकडे बघून मला एवढं वाईट वाटायला लागलं, म्हणजे क्षणभर मी अशी कल्पना केली की एखादा राक्षस येतो आणि मुलाला त्याच्या आईपासून वेगळा करतोय. क्षणभर मला फील झालं की मी तर तो राक्षस नाही आहे ना. आणि जवळपास 2-3 रात्री मी असं म्हणजे इमोशनल भावनिकच झालो होतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्या हितासाठी मला थोडं अवजड आणि कडक व्हावं लागणार आहे. आणि मग असे अनुभव परत येत राहिले, पण त्या मुलांचं मात्र कल्याण झालं.
1: आणि तुम्ही त्यांच्या जी डोळ्यातली भीती किंवा असुरक्षितता अशी जी होती ती तुम्ही दूर केली. समाजामधली इतर सगळी मुलं आणि ही मुलं यांच्यात काय नेमका फरक तुम्हाला जाणवतो?
0: समाजातली इतर मुलं जी पालकांसोबत राहतात

0: आणि आपल्या इथली जी मुलं आहेत ज्यांचे आईबाबा जवळ नाही आहेत, तर खरं तर मी उलट सांगणार आहे. आपण जर समाजातली मुलं बघितली ना ज्यांचे आईबाबा आहेत, ती कदाचित जास्त खोडकर असतील, पण माझ्या इथली मुलं खूप छान असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे ते घडतात.
1: मगाशीच आपण म्हटलं की परिस्थिती शिकवते.
0: आणि ना मी बऱ्याचदा असं उदाहरण सांगतो की एखादं आपलं घरचं मूल जर स्टँडवर हरवलं किंवा आपल्या चुकून बाजूला झालं तर ते घाबरून जाईल, रडायला लागेल. पण माझ्या इथली मुलं एवढी सक्षम असतात की ती जर स्टँडवर चुकली तर ती आधी पोटापाण्याचा पहिलं भागवतील आणि मग शोध घेतील. म्हणजे त्यांना परिस्थितीचं कसं डील करायचं ती त्या परिस्थितीतूनच शिकत गेले.
1: घाबरत नाहीये.

0: कारण की प्रमाण कमी होत आहे, वाढत आहे.
1: छान प्रश्न आहे आणि मी थोड्या वेगळ्या अँगलने पण याचं उत्तर देईन. मुलांची संख्या आहे तेवढीच आहे, तेवढी कमी जास्त जास्त झालेली नाही. विधी संघर्षित बालकं असतील किंवा विविध मुलं जे येतात, पण याच्यामध्ये ना आवर्जून माझे जे श्रोते आहेत त्यांना मला सांगायला आवडेल की आता ना समाजामध्ये आहे ना लैंगिक जे समस्या आहेत त्याच्या संबंधित मुलं आमच्याकडे 80-90% यायला लागले. आणि त्याचं कारण आहे त्यांना आपण लैंगिक शिक्षण त्या वयात देत नाही, अज्ञानामुळे ना ते चुकीच्या मार्गाने जातात आणि ती मुलं खूपच इनोसंट असतात. ज्यावेळेला आमच्या इथे येतात त्यावेळेला लक्षात येतं की अरे ह्या मुलाला जर हे माहीत असतं तर हा कदाचित खूप चांगला जर ह्या बाजूला वळला पण नसता. जे श्रोते ऐकतात त्यांना मी नक्कीच सांगेन की आपण आपल्या मुलांना जी आता प्रौढ होण्याचं वय पण खाली खाली यायला लागलं तर आपण त्यांना मुक्तपणे लैंगिक शिक्षण द्यावं. जर आपल्यामध्ये डिस्टन्स असेल, आई वडील बोलणं तेवढं शक्य नसेल, तर मानसोपचार तज्ज्ञ असतील किंवा जी तज्ज्ञ व्यक्ती आहे त्यांच्याकडून आपण त्यांना ज्ञान द्यावं. मग ह्या ज्या समस्या आहेत ना त्या नक्कीच कमी होतील. खरं तर वाढती माध्यमं आणि लहान वयात त्यांच्यापर्यंत पोहोचणारी चुकीची माहिती याचा कदाचित तो परिणाम असेल, पण परिस्थिती बदलते ना इलाज आहे हे होणारच आहे, फक्त आपण त्याच्यासोबत डील कसं करायचं हे पालकांनी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
0: खूप चांगला मुद्दा तुम्ही आता सांगितलेला आहात. समाजाकडून काय अपेक्षा आहेत?
1: आम्हाला समाजाकडून अशी अपेक्षा की या मुलांकडे बघताना तुम्ही असंही दाखवू नका की तुम्ही खूपच दुर्बल आहात, की त्यांच्यामधला आत्मविश्वास कमी होईल, आणि इतकंही अंतर ठेवू नका की त्यांना वाटेल की आमचं कोणीच नाही. आपण जसं घरात मुलांना वाढवतो, प्रेम देतो, तसं तुम्ही या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला तर या मुलांना तो आधार मिळेल. खरं तर ती आपण कल्पना नाही करू शकत एवढ्या मानसिक म्हणजे लेवलवर लढत असतात, संघर्ष करत असतात. आणि त्यांच्यासोबत समजा ना एखादं अनाथ मूल असेल, 18 वर्षानंतर माझ्या इथनं बाहेर पडलं, जर ते कुठेतरी काम करतं आणि आजारी पडलं तर आपल्या घरी जशी शुश्रूषा केली जाईल तशी त्याची शुश्रूषा केली जाईल याची खात्री देता येत नाही. अशा वेगवेगळ्या संघर्षांना ती मुलं सामोरे जातात. तर त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये थोडीशी मायाप्रेम असायलाच पाहिजे असं मला समाजाबद्दल अपेक्षा आहे.
0: खरंय, इथे दाखल झाल्यानंतर म्हणजे ज्या वयात ही मुलं दाखल होतात तर वयाच्या कितव्या टप्प्यापर्यंत तुम्ही त्यांचं असं संरक्षण काळजी घेता?
1: जसं मी उल्लेखाल की 7-18 वयोगटातील मुलं असतात, पण असंही होत नाही की 18 वर्षानंतर चला बाबा निघून जा. तर जर 18 वर्षापर्यंत ती सक्षम झालीत तर खूप छान आहे, मात्र नाही झाली तर आपल्याकडे परिवीक्षागृह म्हणून एक संकल्पना आहे. परिवीक्षागृह चेंबूरमध्ये मुंबईला आणि कोल्हापूरमध्ये पण आहे. तर 21 वर्षापर्यंत याच पद्धतीतल्या सुविधा त्यांना तिथे उपलब्ध होतात. व्यावसायिक स्थिरता यावी याच्यासाठी तिथे प्रयत्न केले जातात. तर मग या मुलांना तिथे पाठवलं जातं. पण बऱ्याचदा आमचा असा प्रयत्न असतो की 18 वर्षापर्यंत त्याला व्यावसायिक शिक्षण मिळावं. जसं म्हणतो ना आपलं मुलं आपल्या डोळ्यासमोर राहावं आणि ते चांगलं व्हावं या उद्देशाने आम्ही मॅक्झिमम त्यांना तिथे सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. आणि नाही झाली तर मग परिवीक्षागृहामध्येही जातात आणि चांगली सक्षम होतात.
0: अगदी जाता जाता विचारते तुम्हाला की या 16 वर्षामध्ये म्हणजे सांगितलंच आहात की कोणकोणते अनुभव आले, त्याच्यातून तुम्ही सुद्धा कसे शिकत गेलात, तर तुमच्यामध्ये नेमका काय बदल झाला?
1: मी मुलांकडून शिकलो. मी खरंच सांगेन म्हणजे असं वाटतं की शिक्षक हा एकतर्फी बोलतो तसं नाही, आपण मुलांकडून खूप काही शिकतो. एखादी कठीण परिस्थिती असेल तर त्याला सामोरं कसं जायचं, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स कसा निर्माण करायचा, येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाताना आपण कोणासमोर हतबल झालेलं नव्हतं हे कसं दाखवायचं, मनात दुःख असताना पण चेहऱ्यावर आनंद कसा दाखवायचा, असे बरेचसे अनुभव येतील. सोबतच माझं कुटुंब जे आहे म्हणजे माझं लग्न झालं जवळपास आता 10 वर्ष होत आलेत लग्नाला, 2 मुलं आहेत, तर माझी जी अर्धांगिनी आहे शुभ्रा तिचं नाव, आम्ही तिथे तिथेच राहतो निवास. मग कदाचित माझ्यापेक्षा ना त्या मुलांचा ओढा त्या शुभ्रासोबत असतो. कधी कधी तिकडून मला कळतं की या मुलांचं काय चाललं आणि त्यांना माझ्याकडून काय हवंय. तर असे कुटुंबाचे साथ, आई वडिलांचे संस्कार माझ्या पाठीशी आहेत. मला वाटतं ती माझी मोठी शिदोरी आहे. असं म्हणतो की लग्नानंतर पत्नीच्या खूपशा अपेक्षा असतात, माझ्या पत्नीच्या पण तशा अपेक्षा आहेत, पण तिने ना त्या परिस्थितीला म्हणजे जुळवून घेतलंय आणि तिची जी मजबूत साथ आहे त्यामुळे मी आय थिंक इतका जो आतापर्यंत प्रवास केला तो त्याच्यामुळे शक्य झालाय. माझ्यामध्ये बरेचसे बदल झाले, म्हणजे मी लागलो त्यावेळेस 22.5 वर्षाचा वगैरे होतो, म्हणजे नवीनच पाऊल टाकावं आणि करिअरचं असं काय चॅलेंजिंग करिअर यावं, आणि त्यातून जे परिवर्तन होता होता आता इतक्या वर्षानंतर माझ्यामध्ये पण बरंचसं परिवर्तन झालं. विचारांमध्ये, मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एक परिपक्वता नक्कीच आली यातून.
0: बरोबर आहे. अगदी जाता जाता काय सांगाल?
1: मी श्रोत्यांसाठी असं सांगेन की आपण भागदौडीवाला जीवन धावतो आहोत, पण समाजामध्ये असंही एक कोपरा आहे जिथे ना समाजातली सगळी माणसं मिळून अशा मुलांना सावरत आहेत, सांभाळत आहेत. जेव्हा आपण आपल्या मुलांना सांभाळतो त्याच वेळेला कुणीतरी एक घटक आहे की ज्यांना सांभाळणारं कोण नाही, तर त्यावेळेला अशा संस्था त्यांना सांभाळत आहेत. तर या सांभाळणाऱ्या संस्थांना तुम्ही अगदी थोडीफार मदत केलात, आर्थिक मदत केलात, देणगीच्या माध्यमातून मदत केलात, कधी येऊन आमच्यासोबत वाढदिवस साजरे केलात, ते खूप छान होईल आणि या मुलांना समाजासोबत इंटरॅक्ट होता येईल असं मी नक्कीच त्यांच्याकडे आवाहन करेन.
0: बरोबर, कधी समाजाच्या प्रवाहात यायला मदत होईल.
1: नक्कीच नक्कीच, तोच उद्देश आहे.
0: आणि आता तुम्ही म्हणालात तसं की केवळ आर्थिक मदत नाही तर तुमचा अमूल्य वेळ सुद्धा त्यांना देणं खूप गरजेचं आहे.
1: मी इथे ना उल्लेख करेन, हा आमच्या इथे ना राष्ट्रसेवा समितीच्या महिला येतात, त्या रविवारच्या येतात 4 ते 5, आणि त्या वेळेमध्ये ना त्या अगदी आईच्या मायाने त्या मुलांना सांभाळतात, त्यांच्यासोबत इंटरॅक्ट होतात, तो क्षण बघणे खूप छान असतं. आमच्या इथे एक गांगण मॅडम म्हणून आहे, जवळपास 7-7 वर्ष त्यांनी

0: या मुलांसाठी संस्कार वर्ग घेतले.
1: बर.
0: एक दाते कुटुंबीय होते, ते पण त्यांच्या निवृत्तीच्या वयानंतर येऊन आमच्या इथे या
1: अच्छा
0: मुलांसोबत
1: अच्छा
0: वेळ घालवणं, संस्कार करणं हे करतात. एकूणच सगळ्या समाजाचा सहभाग खूप छान आहे आणि आपली रत्नागिरी मी म्हणेन ना या मुलांना मदत करणं खूप पुढे आहे. आपली रत्नागिरी खूप छान आहे.
1: तर पवार सर, तुम्ही आज इथे आलात आणि या निरीक्षण गृह बालगृहाबद्दल सगळी माहिती, विशेष करून या मुलांची मानसिकता काय असते किंवा समाजाने काय करण्याची गरज आहे या संदर्भात खूप छान चर्चा केलीत. आणि जाता जाता आपण एवढंच पुन्हा एकदा म्हणूया की जे तुम्ही सुरुवातीपासून म्हणालात की परिस्थिती शिकवते, तर ती परिस्थिती नेमकी काय आहे किंवा ती कशी बदलत असते समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये ती कशी बदलत असते याचा सुद्धा माणसाने एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून विचार करायला हवा. आणि तुम्ही म्हणालात तसं की आर्थिक असेल, तुमचा वेळ देणं असेल. अनेकदा असं होतं की रिटायर्ड लोक जी असतात त्यांचा एक असं असतं की आता वेळ कसा घालवायचा. तर मला वाटतं हे असे जे पर्याय आहेत हे खूप चांगले आहेत आणि तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या अनुभवाचा त्या मुलांना उपयोग होणार आहे. आणि समाजाचं सुद्धा आपण एक देणं लागत असतो, तर त्या दृष्टीने आपण हे असं काम करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. सर, आज तुम्ही इथे आलात, खूप छान पद्धतीने संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी संस्थेतील शिक्षक विनोद पोवार यांच्याशी पूर्णिमा साठे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, उद्या सकाळी 11:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत निर्माल्य संकलन याविषयी ॲडव्होकेट मनीष नलावडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. नक्की ऐका उद्या म्हणजे बुधवार दिनांक 7 ऑक्टोबरला सकाळी 11:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखळे. .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित रोहित जरा इकडे ये ना.
1: आलो आलो. आवाजावरून तरी वाटतंय काहीतरी चौकशी होणार माझी.
0: चौकशी वगैरे नाहीये, एक साधा प्रश्न आहे. गेल्या वर्षी घटस्थापनेसाठी वापरलेला कलश तो कुठे ठेवला?
1: कलश?
0: हो कलश. इतका काय विचार करायचा?
1: नाही विचार करत नाहीये, आठवण्याचा प्रयत्न करतोय. कारण मागच्या वर्षी नवरात्र संपल्यावर आपण सगळं सामान आवरलं होतं.
0: अर्थात?
1: आणि कलश त्याच सामानामध्ये ठेवला असेल ना.
0: फक्त तो सामानाचा डबा कुठे ठेवला ते विचारायचं.
1: अरे हो तो डबा.
0: आता आठवलं का तुला?
1: थोडस
0: हा थोडस म्हणजे
1: डबा आहे कुठेतरी आहे.
0: रोहित
1: अग सुखदा, तू एवढे चिडतेस कशाला? वरच्या कपाटामध्ये वगैरे असेल.
0: वरचं कपाट मी कालच उघडलं. तिथे फक्त दिवाळीची सजावट आणि तुझे जुने कागद आहे.
1: ते माझे महत्वाचे आहेत हा कागद.
0: गेल्या 3 वर्षापासून हे कागद कधीतरी उपयोगी पडतील असं म्हणतोयस. अजून तरी त्याचा काही उपयोग झालेला नाही.
1: तुला कळत नाही सुखदा, उपयोग झाला तर ते कागद महत्वाचे ठरतील.
0: आणि उपयोग नाही झाला तर?
1: मग ते माझ्या आठवणी.
0: वा, वस्तू ठेवण्यासाठी तुझ्याकडे प्रत्येक वेळेला नवीन कारण तयार असतं.
1: आता तू एवढं शोधून सुद्धा कलश सापडला नाही म्हणजे माझी पद्धत बरोबर असण्याची शक्यता आहे.
0: ठीक आहे तू शोध.
1: म्हणजे काय?
0: म्हणजे आता तुझी परीक्षा.
1: बरोबर, पण एक अट आहे बुवा. कलश मिळाला तर त्याचं श्रेय मला.
0: आणि मिळाला नाही तर?
1: नवीन घेऊ.
0: वा, म्हणजे शोधण्याआधीच पर्याय तयार आहे की?
1: पर्याय तयार म्हणजे संसार म्हटलं की पर्याय तयार ठेवावेच लागतात असे.
0: चल शोध आधी. बघ जरा
1: हे बघ हे बघ हे बघ.
0: काय काय मिळालं?
1: अगं तुझी जुनी वही.
0: माझी?
1: हो, पहिल्या पानावर काहीतरी लिहिलंय.
0: अरे बघू दे.
1: अच्छा कविता आहे? कॉलेजच्या दिवसातली कविता.
0: अरे माझी वही अजून इथे आहे.
1: असू दे, कलश सापडला नसेल पण खजिना सापडलाय.
0: ठेव ती, बाकी नंतर पाहू, आधी कलश.
1: पण एक गोष्ट सांगतो हा सुखदा, आज आपण कलश शोधायला सुरुवात केली नसती तर ही वही पुन्हा सापडलीच नसती.
0: म्हणूनच कधी कधी घर आवरण्याच्या निमित्ताने जुन्या आठवणीही बाहेर येतात. बघ ना, आज कलश शोधता शोधता कविता सापडली.
1: आणि कलश काही अजून सापडला नाही.
0: पुन्हा त्याच मुद्द्यावर आलास.
1: हो, कारण जबाबदारी माझ्यावर टाकलीस ना.
0: बरं, पण आता हा जो डबा आहे तो उघड बरं. बघ बघ ह्याच्यात काय.
1: हो अगं, याच्यामध्ये दिवे.
0: अरे तो दुसरा बघ डबा.
1: याच्यामध्ये हाय बघ, नवरात्राची जुनी सजावट दिसतीये.
0: आणि
1: फुलांची माळ आहे.
0: गेल्या वर्षी आपण हीच लावली होती.
1: हो, आणि त्यावेळी मुक्ता फुलांची माळ स्वतः लावणार होती असं म्हणायची.
0: शर्वरीच्या मागे लागली होती.
1: आता मुक्ता मोठी झाली ना.
0: हो, ज्युनियर केजी म्हणजे मोठीच म्हणायची. पण तिच्या छोट्या हाताने लावलेली ती माळ अजून आठवते मला.
1: खरंय, मुलं मोठी होतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि म्हणून सणांच्या निमित्ताने त्यांचे फोटो आठवणी सगळं आपल्याला आठवतं.
0: खर तर फोटो काढण्यापेक्षा तिच्या सोबत बसून गप्पा मारायला जास्त वेळ द्यायला हवा. खरं की नाही?
1: अगदी.
2: कुणी आहे का घरात?
1: हो, या या, आवाज ऐकूनच कळलं.
2: म्हणजे?
1: नाही, कसं आहे की तुझ्या आवाजामध्ये असा एक आत्मविश्वास असतो.
2: आत्मविश्वास असलाच पाहिजे, नाहीतर लग्नानंतर टिकणं कठीण आहे.
0: अरे बापरे, आज आल्याला एकदम लग्नावर भाषण सुरू आहे.
2: नाही, अनुभव आहे तो.
0: बरं, शर्वरी कुठे आहे?
2: येते. एक ऑफिसचा फोन होता, मी म्हटलं तू तुझं काम संपवून ये, मी आधी निघतो.
1: म्हणजे आज पुन्हा तूच आधी?
2: हो, पण यावेळी मी खरंच वेळेवर आलोय.
0: म्हणजे तुझ्या घड्याळातली वेळ की आमच्या?
2: माझ्या घड्याळात बरोबर आहे, तुमचं माहित
1: नाही. तुझं घड्याळ चुकीचं दिसतंय.
2: बरं, विषय बदलूया. तयारी कुठपर्यंत आली आहे?
0: नवरात्रीची तयारी ना, कलश शोधतोय आम्ही
2: अजून.
1: अरे अजून म्हणजे तू मदत करणार आहेस का सांग मला.
2: नक्की.
1: हा मग ये.
2: पण आधी चहा मिळेल?
1: चहा, मला वाटलंच तू आधी चहा मागणार. ते
2: अरे माणूस काम करण्यापूर्वी ऊर्जा घेतो आधी.
0: ऊर्जा घेतो मग तसा चहा सुद्धा करून घे आणि मग काम.
2: हे घर म्हणजे ना खरोखर लोकशाही आहे.
1: हो हो, इथे सुखदाचं सरकार आहे, लोकशाही.
0: आणि तू विरोधी पक्ष?
2: आणि मी स्वतंत्र उमेदवार.
1: जो प्रत्येक वेळी

0: शेवटी सत्ताधाऱ्यांसोबतच जातो
1: हे बघ, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो.
0: हो का?
2: काय एवढं काय चाललंय, केवढा आवाज येतोय तुमचा बाहेरपर्यंत?
1: काय नाही, माझ्या विरुद्ध कट करतायत हे दोघं.
2: हा मग मी योग्य वेळी आले.
1: हो हो हो,
0: अगदी अगदी. म्हणजे तू नवऱ्याची बाजू घेणार असेल.
2: आधी काय झालं ते सांगा.
1: मला काही सांगायचं नाहीये.
2: म्हणजे नक्की काहीतरी झालंय?
0: तुझा नवरा ना आज स्वतंत्र उमेदवार आहे म्हणे.
2: ते तर तो रोजच असतो.
1: पाहिलं, बायकोनं सुद्धा मान्य केलंय.
3: शर्वरी, काय ग तुझं ऑफिसचं काम संपलं का?
2: जवळपास. खरं सांगू, या आठवड्यात काम खूप आहे, पण नवरात्र सुरू होण्याआधी घरातली तयारी करायची आहे म्हणून वेळ काढतेय.
0: वा, आणि हेच तर कठीण असतं ना. म्हणजे काम सांभाळायचं, घर सांभाळायचं, स्वतःचा वेळ यामध्ये कुठे जातो कळत सुद्धा नाही.
2: हो ना, कधी ऑफिस मध्ये बसून घराचा विचार असतो आणि घरी आल्यावर ऑफिसचा.
1: म्हणून मीला नेहमी सांगतो, घरात आल्यावर ऑफिस बंद.
2: तू सांगतोस पण स्वतः मोबाईल वर काम बघत असतो.
1: बघ, माझं काम वेगळं आहे.
2: प्रत्येक नवरा हेच म्हणतो.
3: बरं बरं, आता खरंच कामाला लागूया का? म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सगळं नीट असायला हवं.
2: चला, फुलांची सजावट मी करते. मुक्ता आली की तिलाही थोडं काम देऊ.
1: थोडं?
2: हो, तिला सगळं स्वतः करायचं असतं. गेल्या वेळी तिने फुलांची माळ स्वतः लावायचा हट्ट केला होता.
0: आणि यावेळी आपण तिला रांगोळीच्या जवळ बसवूया.
3: पण रंग हातात घेऊन सगळीकडे पसरवणार नाही ना ती?
2: ते सांगता येत नाही.
1: अरे, मुलांना सांगितलं ना की रंग इथेच ठेवायचे, की त्यांना नेमकं तिथेच ठेवायचे नसतं.
0: आता हा अनुभव कुठून आला?
1: माझ्या बालपणातून.
0: म्हणजे तूही तसाच होत असत.
1: मी खूप शांत होतो बघ.
0: काय?
2: खोट.
1: पुरावा
2: तुझ्या आईकडे.
1: आता ती सुद्धा माझ्या विरुद्ध साक्ष देईल.
3: बरं, मी काय म्हणते, मी रांगोळी काढते. यावेळेला आपण पारंपरिक पद्धतीची करूया. फार मोठी आणि गुंतागुंतीची नको. घराच्या दाराशी साधी सुंदर रांगोळी पुरेशी.
0: आणि मी काय करायचं?
3: तू कलश शोधायचा.
0: ठीक आहे ठीक आहे, ही जबाबदारी मला मान्य.
1: मी तुझ्या सोबत येतो बघ.
0: पण तू आलास ना तर शोधण्यापेक्षा गप्पा जास्त होती.
1: अरे, गप्पा करत करत शोधू आपण, सापडतात वस्तू.
3: तुमच्या दोघांचं काम म्हणजे घरातली कोणतीही वस्तू शोधण्यापेक्षा तिच्याशी संबंधित 5 जुन्या आठवणी शोधणं.
0: हो हो, पण त्या आठवणी सुद्धा महत्वाच्या असतात म्हटलं.
3: आणि वस्तू ही.
1: हा डबा बघ.
0: उघड उघड उघड.
1: उघडलाय.
0: काय त्यात बघ?
1: जुने फोटो आहेत.
0: अरे वा,
1: हे बघ हे बघ हे बघ. शर्वरी आणि तू लहानपणीचे बघ.
0: अरे, माझ्याकडे दे माझ्याकडे दे.
1: थांब थांब, हा फोटो भारी आहे बघ.
0: कोणता बघू दे?
1: तू बहुधा शाळेच्या कार्यक्रमात उभा आहेस आणि शर्वरी तुझ्या मागे चेहरा करून उभी आहे.
3: म्हणजे कसा तरी?
0: काय, तिला फोटो काढायला आवडायचं नाही ना, म्हणून तसा चेहरा केलाय.
1: आणि आता फोटो काढायला आवडतात.
0: हो, काळ बदलला,
1: माणसंही बदलतात.
0: हो, पण सवयी मात्र बदलत नाही ना.
1: जसं
0: आता जसं म्हणजे तुझ्या वरती सांगायचं तर तुझं वेळेवर नाही येणं
1: पुन्हा तेच.
0: नाही, तुझ्यामुळे आठवण झाली रे.
1: बरं, फोटो ठेव, शर्वरीला दाखवूया.
0: थांब थांब थांब, हा फोटो पाहून ती आपल्याला दोघांनाही घराबाहेर काढेल.
1: मग कलश शोधण्यापूर्वी फोटो परत ठेव.
0: हा, तेच बरं होईल.
2: काय लपवताय काय?
3: शर्वरी
0: काही नाही काही नाही काही नाही.
2: दाखव दाखव.
1: फोटो आहेत.
2: नाही, दाखव तरी सुद्धा.
1: असू दे ना.
2: मग नक्कीच माझा फोटो असणार.
0: हो, हा बघ हा बघ, तुझाच फोटो. हा बघ हा बघ.
2: अरे देवा, हा कुठे सापडला?
1: तुमच्या घरातल्या इतिहास विभागात.
2: आणि रोहित दादा बघ, तू किती बारीक होतास दादा.
0: हो, आणि तू किती शांत होतीस बघ.
2: मी
1: हा फोटोच पुरावा आहे.
2: तुम्ही दोघ मिळून मला चिडवताय ना.
0: अरे, बहिणीला चिडवलं नाही तर घरातली परंपरा तुटणार नाही का?
2: असू दे असू दे. बर, फोटो ठेवा, पण हा मला हवाय.
1: तुला देतो, पण आधी कलश शोधू चल.
2: अजून नाही सापडला?
0: नाही सापडला ग.
2: मग तुमची शोध मोहीम अजून सुरूच आहे.
3: या कलशाच्या निमित्ताने जुन्या आठवणी बाहेर आल्या.
2: आणि कलश
0: अजून नाही.
1: पण काळजी करू नका, आम्ही उद्या पुन्हा शोधू.
3: उद्या पुन्हा?
0: हो मग, आज झालं ना शोधून, खूप शोधलं.
3: आज तुम्ही शोधलं का? आज फोटो पाहिलेत
1: दोन्ही?
0: आता फोटो पाहणं हा सुद्धा शोधाचाच एक भाग नाही का?
3: तुम्हाला दोघांना ना कोणतंही काम दिलं तरी तुम्ही एकमेकांचं समर्थन करत राहाल.
0: मग तेच तर आमचं कौशल्य आहे.
2: पण खरं सांगायचं तर आज बरं वाटलं.
3: का ग का का?
2: रोजचं आयुष्य इतकं वेगवान झालंय की आपण सगळे एकत्र बसलो तरी कुणाच्या हातात फोन, कुणाच्या डोक्यात ऑफिस, कुणाला कुठे जायचं असतं. आज काही वेळ तरी आपण फक्त बोललो.
3: आणि म्हणूनच मला सण आवडतात.
0: आणि मला वाटतं सणांचं हेच खरं कारण असं नाही का?
1: आणि प्रसाद
3: म्हणजे मोहितसाठी प्रसाद फार महत्वाचा बरं का.
1: माणूस आधी

0: टाना आनंदी झाला की मनानंही मग नंतर आनंदी होतो म्हणून
1: याचा जीवन मंत्र असणार असं वाटतंय.
0: अजून दोन तीन मंत्र आहेत माझे बघ, पण ते सगळे खाण्याशी संबंधित आहेत बरं का.
1: वा वा वा,
2: मला आधीच माहित होत. मला गेली एक गोष्ट सांगायची.
1: हो सांगा, तू पण सांगाय तरी.
2: मला काय वाटतं, घटस्थापनेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर आपण सगळेजण एकत्र बसूया पूजेनंतर, चालेल?
3: हो मलाही आवडेल.
0: मला तर नेहमीच आवडत.
1: तुला बसायला आवडतच, बसून राहायला उठायला आवडत नाही.
0: हे माझ्यावर अन्यायकारक आरोप आहेत बरं का रोहित.
2: अरे थांबा रे, सणाच्या दिवशी आपण काम करतो, पूजा करतो, फोटो काढतो आणि लगेच आपलं दुसऱ्या कामांसाठी निघून जातो. पण या सगळ्यानंतर थोडा वेळ निवांत बसून बोलणं राहून जातं.
1: करेक्ट, म्हणजे प्रत्येकाने आपण काहीतरी सांगूया त्या निमित्ताने.
2: म्हणतोय हे तू? हा,
1: म्हणजे एखादी आठवण असेल, एखादं गाणं म्हणेल कोणी, किंवा एखादा मजेशीर प्रसंग सांगेल मोहित.
3: आणि ऑफिसच्या गोष्टी नाही.
0: मग माझ्याकडे बोलायला काय उरतंय?
3: तुझ्याकडे माझ्या बद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे.
0: पण त्यामुळे मी अडचणीत येईल ना.
1: मी ना एक गाणं म्हणणार.
2: तू गाणं म्हणशील आणि आम्ही ऐकू.
1: हो
2: पण त्याच्यासाठी सगळ्यांना मानसिक तयारी करावी लागेल.
1: इतका काय मी वाईट गात नाही.
3: आवाज चांगला आहे, पण गाणं सुरू झाल्यावर तू स्वतःच्या तालात जातोस.
1: म्हणजे कलाकाराला स्वातंत्र्य हवं की नको?
2: बरोबर. पण ते सगळं स्वातंत्र्य वगैरे घटस्थापनेच्या दिवशी.
1: हो हो, पक्का शब्द.
3: मला लहानपणी नवरात्र म्हणजे फक्त घरातला उत्साह वाटायचा. नवीन कपडे, रांगोळी, फुलं आणि आरती. पण आता त्याकडे वेगळ्या नजरेने बघते.
2: अरे वा, कसं काय ग?
3: आधी सगळं आपोआप होतं, मोठी माणसं करत होती आणि आपण फक्त त्यात सहभागी व्हायचो. आता कळतं त्या सगळ्या मागे किती वेळ, किती श्रम आणि किती प्रेम असतं ते.
1: खरंय, कारण आपण मोठे झाल्यावर लक्षात येतं की आई वडिलांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या होत्या.
0: हो ना, मला आईचा एक किस्सा आठवला बघ.
3: हा, खाण्याचा असेल.
0: नाही, प्रत्येक वेळी ते नसतं का बाई?
3: खरंच?
0: हो, यावेळी बघ, यावेळी नाहीये तसं. आमच्या घरी नवरात्रात सगळ्यांना सकाळी लवकर उठवायची पद्धत होती. मी उठायचो पण पांघरून घेऊन परत झोपायचं.
1: छान छान छान, म्हणजे ही तुझी आजची सवय तेव्हापासूनची येत.
0: हो, काही परंपरा जपाव्या लागतात. पण खरंच सांगतो, आई सकाळी उठून घर आवरायची, देवघर सजवायची, तेव्हा त्यातलं काही कळत नव्हतं. आता आठवलं की वाटतं आपण त्यावेळेला थोडं जास्त तिच्या सोबत बसायला हवं तरी.
2: आणि म्हणूनच कदाचित हे सण आपल्याला पुन्हा तिथे घेऊन जातात.
1: आणि आपण आता आपल्या पुढच्या पिढीसाठी त्या आठवणी तयार करतो.
3: आणि म्हणूनच मुक्ता छोट्या छोट्या गोष्टी करते तेव्हा मी तिला थांबवत नाही. घरात फुलं पडली, रंग सांडले तरी चालतील, पण तिला त्या दिवसाची आठवण राहिली पाहिजे.
0: हो ना, घर पुन्हा साफ करता येतं.
1: पण बालपण पुन्हा नाही आणता येत ना.
2: वा रोहित, किती छान बोललास तू.
1: मग कधी कधी मला छान बोलता येतं म्हटलं.
0: वा वा.
1: सुखदा,
2: काय काय काय झालं?
1: मिळाला मिळाला.
2: काय?
1: कलश.
2: कुठे होता?
1: अगं, तुझ्या कपाटाच्या वरच्या बाजूला होता.
2: माझ्या? अरे मी तिथे पाहिलं होतं.
1: पण तू नीट पाहिलं नव्हतंस.
2: थांब थांब, मी आले. बघू दे मला. अरे हो, हा तर इथेच आहे.
1: सांगितलं होतं ना.
2: पण तूच ठेवला होतास ना?
1: मी कुठे ठेवला होता?
2: मागच्या वर्षीच्या फोटो मध्ये दिसतोय तूच कलश वर ठेवतोय.
1: काय काय म्हणजे काय?
2: कालपासून आपण सगळे ज्याचा शोध घेत होतो तो तूच तिथे ठेवला होता.
1: हो हो, मला आत्ता आठवलं.
2: तुला आत्ताच का आठवलं?
1: म्हणजे स्मरण शक्तीला योग्य वातावरण मिळण्याची गरज असते ना.
2: बरं, चला आता सणाची तयारी सुरू होईल.
1: तयारी सुरू होईल आणि माझं नाव इतिहासातून वाचेल.
2: वाचलं वाचलं.
3: काय मंडळी, कलश सापडला म्हणे?
1: माझ्या प्रयत्नांमुळे.
2: वा, तुझ्या प्रयत्नांमुळे नाही, तुझ्या विस्मरणामुळे.
0: म्हणजे शेवटी वस्तू सापडली पण कथा मोठी झाली.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत आम्ही साऱ्याजणी डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो ज्या समाजात राहतो, घडतो आणि पर्यायानं सामाजिक बदलही काळानुरूप घडवून आणतो, ज्याकडे निश्चितच काळाची गरज म्हणून पाहिलं जातं. जगात, भारतात आणि महाराष्ट्रात महिलांनी सामाजिक कार्य, शिक्षण आणि सुधारणांमध्ये ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानाचा वसा आजही अनेक सामाजिक कार्यकर्त्या खंबीरपणे हाताळताना दिसतात. त्यातलंच एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे. नमस्कार विंदाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: डॉक्टर विंदा भुसकुटे यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्या स्वतः MA आहे, तसंच त्यांनी PhD डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे मराठी या विषयामध्ये. शिक्षण क्षेत्रातला त्यांचा अनुभव हा 45 वर्षांचा आहे. संयुक्त महिला मंडळ डोंबिवली तसंच मातृमंदिर याच्या त्या अध्यक्ष आहेत. या संस्थेशी संलग्न असलेल्या डोंबिवली महिला महासंघाच्या त्या कार्यकारिणी अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जेवढी होईल तेवढी मदत त्या आज करतायत. महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था म्हणून संयुक्त महिला मंडळ याकडे पाहिलं जातं आणि यावर्षी या मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. पण जेव्हा स्थापन झाली तेव्हा आणि ते आतापर्यंत वाटचाल नेमकी कशी होती हे आम्हाला तुमच्याकडनं सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
2: 1965 साली संयुक्त महिला मंडळाची स्थापना झाली. ती डोंबिवलीतल्या काही मान्यवर संस्थांमधले पदाधिकारी, त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करण्याची ज्यांची आवड होती अशा या महिला एकत्रित येऊन आपण रेग्युलर गाणी म्हणणं किंवा पिकनिक काढणं किंवा उगाच गप्पा मारण्यासाठी एकत्रित येण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कामाची सुरुवात आपण करू शकतो आणि आपली ताकद प्रचंड आहे. हे जेव्हा त्यांच्या काही गोष्टींवरनं, घटनांवरनं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा संयुक्त महिला मंडळाची स्थापना झाली. आणि या स्थापनेमध्ये त्यांनी सुरुवातीला अन्याय अत्याचाराने पीडित झालेल्या महिलेला 24 तासात तिला साथ कशी देता येईल, तिला आधार कसा देता येईल याच्यावर अगोदर काम केलं. त्यामुळे कुठल्याही महिलेला संयुक्त महिला मंडळाचं दार उघडं होतं की ती स्वतःला एकटं समजत नव्हती. बरं, तिथे येऊन तिचं इथेच काम थांबत होतं का? नाही. तर तिला तिच्या पायावर उभं करणं, मग ते कशा पद्धतीने, तिला शिकायची आवड असेल तर शिक्षण अवेलेबल करून देणं, तिला जर नोकरी करायची असेल तर तिची क्षमता बघून तिला नोकरी शोधण्याचा प्रयत्न करून देणं, तिची जर इच्छा असेल की बाबा मला काउन्सिलिंग करून परत मला माझा संसार करायचा आहे तर त्या दृष्टिकोनातनं तिच्या पाठीशी उभं राहणं. इतकंच नाही तर ती जर म्हणाली की बाबा मला काहीच हे करायचं नाहीये तर मला माझं लग्न करून आता या वयामध्ये सेटल व्हायचंय, तर अशाही पद्धतीने आम्ही संस्थेकडनं लग्न लावून दिलेले. सांगायला खूप छान वाटेल की आतापर्यंत 36 लग्न आम्ही लावून दिलेली आहेत. यशस्वी परिवार खूप मोठा आहे आणि त्याचबरोबर आमचा जो

0: आहे तेव्हाही होता आणि आत्ताही आहे की कुटुंब संस्था बळकट करण्याच्या दृष्टिकोनात महिलेने आत्मनिर्भर व्हावं या दृष्टिकोनातनं शिकवणी वर्ग, योगा वर्ग, संगीत वर्ग, भजन वर्ग, त्याचप्रमाणे नृत्य, वेगवेगळ्या शिकवणी, वेगवेगळ्या पद्धतीने ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा आणि स्वतःचा चरितार्थ चालवावा किंवा आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
1: नक्कीच. आणि असे विविध उपक्रम खरं तर राबवले जाऊ लागले. एका छताखाली हे सगळं होणं खूप गरजेचं होतं. ह्याच्यातून मातृमंदिराची संकल्पना पुढे आली.
0: अगदी.
1: तर त्याचं तेव्हाचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि ह्याच्यामुळे अनेक जणींना खूप हातभार लागला संसाराला, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहताना सुद्धा, तर त्याबद्दल आता आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल.
0: संसाराला हातभार तर नक्कीच लागला. आमच्या बाजूलाच मिडल क्लास असा एक वर्ग आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच अशी काही स्त्री त्या ठिकाणी काम करते की ती 2 तास मुलाला आमच्याकडे सन्मानाने ठेवते, 4 तास, आणि जाऊन धुणं, भांडी, घरकाम, जे जे काही आवश्यक असेल ते ती करते, 4 तासाने परत येऊन आपल्या मुलाला घेते आणि आपल्या घरी जाते. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही 10 रुपये असा माफक किंवा काही नाही, कारण की काही ना काहीतरी तर घेतलंच पाहिजे, कारण की छोटी इमारतीचा मेंटेनन्स आणि ह्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. तर अशा पद्धतीने तळागाळापासून उच्चभ्रूपर्यंत ती संस्था प्रत्येक स्त्रीला आपलं घर वाटेल, माहेर वाटेल या दृष्टिकोनातनं काम करत होती. तर तेव्हाची जी काही नजर होती ती सन्मानाने आपल्या मैत्रिणींना, आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना वागता यावं आणि समाजामध्ये प्रतिष्ठित अशी नजर तिला प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातनं संस्था काम करत होते. आता कामाची बऱ्यापैकी बदल झालेला आहे. पैसा हा प्रत्येक ठिकाणी भाग येतो आणि आजपर्यंत आम्ही कधीच कमाई न बघितल्यामुळे संस्था आहे तिथेच राहिली, त्याचं स्वरूप आम्ही कमी केलं. आता फक्त त्या ठिकाणी निराधार महिला आणि वर्किंग वुमेन्स हॉस्टेल हे त्या ठिकाणी चालू आहे, ज्या ठिकाणी 40 महिलांची राहायची व्यवस्था आहे. आणि त्याचबरोबर आपले गिफ्टेड चाइल्ड आत्ममग्न मुलांसाठी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. मोठ्या प्रमाणात खेळणी घर मुलांना अवेलेबल करून दिलं जातं की जेणेकरून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक खेळणी आणूनच घेतली जाते विकत असं नाही, तर एक भाड्याने पण देवाणघेवाण त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर प्रेग्नंट असलेल्या म्हणजे सामाजिक गरज बघून की बाबा ही सुरुवात कुठून होते, तर ही प्रेग्नन्सी पासून होते की संस्कारक्षम आपल्यावर संस्कार जर लहानपणापासून जर झाले तर नक्कीच ते बदल होतात. काय काय बघितलं जावं काय नाही, तर कुमारवयीन मुलांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आता आम्ही ते संस्कार वर्ग सुरू केलेले आहेत आणि नक्कीच चांगला देशभक्त देशाला कसा मिळवून देता येईल, सशक्त विचारांचा, प्रबोधनाकडे झुकणारा, जितक्या लवकरात लवकर आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने घडवता येईल तसा प्रयत्न संस्थेचा चाललेला आहे.
1: आणि इतकं विधायक काम तुम्ही एवढ्या पुढाकार घेऊन करत आहात आणि हे एका माणसाचं काम नाही, अनेक मंडळी यासाठी एकत्रित येणं खूप गरजेचं आहे असा विचार मांडला गेला आणि त्याच्यातून मग डोंबिवली महिला महासंघ हा स्थापन झाला.
0: हो, नक्की. या ठिकाणी मला एक सांगायची इच्छा होईल की संयुक्त महिला मंडळामध्ये सुद्धा सुरुवात जी झाली ती लेखिका मुक्ता केणेकर, स्वातंत्र्य सैनिक सिंधुताई भुसकुटे, सुशीला रानडे, लीलाताई पंडित, निर्लेकर, कुसुमताई पवार, मंगलाताई कुलकर्णी, ज्योती पाटकर, अशा अनेक मान्यवरांचे, किती जणींचे, 50 वर्षाची ही सगळी वाटचाल आहे. बोटावर मोजणारी नावं घेऊन चालणारच नाही, तर हे फक्त नेतृत्व करणारे लोक होते. यांनी आतापर्यंत ही संस्था अतिशय नावारूपाला आणली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याग केला, स्वतःच समर्पण केलं स्वतःचं आयुष्य आणि अशा पद्धतीने संस्था नावारूपाला आणली. अजून एक महत्वाचं म्हणजे की हे सगळं काम करत असताना माझीच मैत्रीण जयश्री कर्वे जी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तिला फार मनापासून इच्छा होती की आपण अशा पद्धतीने काही कामकाज करावं. नो डाऊट तोपर्यंत संयुक्त महिला मंडळाला 35-40 वर्ष झाली होती आणि नंतर जयश्रीने हा विचार काढला, तर मी म्हटलं की 1+2 ऑलरेडी ह्या संयुक्त महिला मंडळ उभं आहे, नक्कीच तू तुझ्या विचारांनी जर

0: वाढत असेल तर मी पण तुझ्या बरोबर आहे. तर तसंच जयश्रीने सुद्धा आपल्या बरोबर 8 संस्थांना बरोबर घेतलेलं आहे आणि अतिशय जोरात जोरकसपणे त्या ठिकाणी काम सुरू आहे. सांगायला नक्कीच अभिमान वाटतो की त्या ठिकाणी जयश्री कर्वे ही संस्थापिका आहे, मी अध्यक्ष म्हणून तिथलं काम बघते. इतकंच नाही तर रायकर, नेत्रा फडके, सई बने, ऍडव्होकेट तृप्ती पाटील, ऍडव्होकेट मनीषा तुळतुळे, शिल्पा कशेळकर, अशा अनेक चांगले, मीना गोडखिंडी, ललिता छेडा, असे अनेक लोक एकत्रित आले आणि डोंबिवली महिला महासंघाची स्थापना झाली. आणि इकडे सुद्धा संयुक्त महिला मंडळामध्ये सुद्धा अनुराधाताई तेव्हा अध्यक्ष म्हणून काम करत होत्या, आरती मुनीश्वर त्या आमच्या चिटणीस म्हणून काम करतात, आणि शैला भोंजाळ, परत ओंकार शाळेच्या प्रिन्सिपल अनुजा सावंत, ज्ञान मंदिरच्या प्रिन्सिपल संगीता पाखले, आम्ही सगळ्या एकत्रित येऊन संयुक्त महिला मंडळाचं काम करतो. न्याय अत्याचाराने अर्ध्या रात्री सुद्धा पीडित झालेली महिला जेव्हा येते तेव्हा तिला अंडर वन रूफ आम्ही फ्री लीगल ऍडवाइस देतो, फ्री मेडिकल चेकअप होतं आणि फ्री काउन्सेलिंग होतं.
1: बर,
0: तिच्या इच्छेनुसार तिला जी आपल्याकडनं मदत हवी ती तिला अवेलेबल करून दिली जाते. नक्कीच विचार बदलले जातात, त्यामुळे 25 ते 30 वर्षा अगोदरचा कालावधी आत्मसन्मानाने महिलेला घराच्या बाहेर कसं पडता येईल आणि जगता येईल याचा विचार केला जात होता. आणि आता मात्र आपली लहान मुलं कशा पद्धतीने त्यांचं स्वातंत्र्य मनापासून उपभोगू शकतील किंवा आई वडील सुद्धा त्यांना कितपत वेळ देऊ शकतील अशा पद्धतीचं आत्ताचं वातावरण झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये डिवोर्स केस आली की आम्ही विचार करायचो की बाबा नकोच, डिवोर्स द्यायचाच नाही, कुटुंब संस्था बळकट झाली पाहिजे. आता काही तसं बदललंय का? तर कुटुंब संस्था बळकट झाली पाहिजे हा जरी ग्रासरूट लेवलचा प्रश्न असला तरी परत का अशी तिची मागणी होतीये या दृष्टिकोनातनं नक्कीच तीन-तीनदा वैचारिक दार ठोठावलं जातं आणि खऱ्या अर्थाने कशाची आवश्यकता आहे, तिची मानसिक कुचंबना होतीये का, फिजिकली टॉर्चरिंग तिचं होतंय का, अजून काही वेगळं घरामधलं वातावरण आहे याचा विचार केला जातो आणि त्या दृष्टिकोनातनं तिला मदत केली जाते.
1: खरं तर हे सगळं एकीकडे तुम्ही महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं सबलीकरण या दृष्टिकोनातून तुम्ही अनेक पावलं उचल आहात आणि महिला आणि लहान मुलं हे आपल्या डोळ्यासमोर त्या संदर्भात पटकन येतात. तर अशा वेळेला पॉश आणि पॉक्सो सारखा कायदा आहे जे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर इथे तुम्ही कशा प्रकारे महिलांना समजून घेता किंवा ह्या दोन्हींची तुम्ही कशा प्रकारे जनजागृतीसाठी किंवा शाळा शाळांमध्ये जाऊन तुम्ही कशा प्रकारे उपक्रम राबवता त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: काळाच्या गरजेनुसार कामाची पद्धत थोडीशी बदलली आणि जयश्री सारखी सहकारी आणि एकंदरीत आमची पूर्ण डोंबिवली महिला महासंघाची टीम, सई बनेसारखी कार्यकर्ती, अशा प्रकारचा आम्हाला साथ मिळाल्यामुळे नक्कीच आम्ही वृंदा कुलकर्णी यांच्या मदतीने सुद्धा आणि बाकीचे काही आमचे वकील मैत्रिणी होत्या, सामाजिक काम करणाऱ्या होत्या, माझी स्वतःची 45 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे मी स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आम्ही अगोदर चाइल्ड पॉलिसी तयार केली.
1: बर,
0: आणि या चाइल्ड पॉलिसीचं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक महिला आयोगाच्या मदतीने महिलांसाठी आणि बालकांसाठी कशा पद्धतीने आम्ही काम करतो, इंट्रोडक्टरी काही आम्ही सेमिनार्स घेतले महिला आयोगाच्या मदतीने सुद्धा आणि डोंबिवलीमध्ये जनजागृती निर्माण केली. इतकंच नाही तर या संदर्भात असं काही केसेस घडल्या की 2012 साली सरकारकडनं पोक्सो कायदा निघतो काय आणि तरीही लहान मुलांवर अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार होतात का? एकतर कुठेतरी कायदा राबवला जात नसणार किंवा हा कुठे ना कुठेतरी मर्यादित आणि बंद डब्यामध्ये आहे की त्याचं अंमलबजावणी होत नाहीये. फक्त हे मुलींसाठीच काढलाय का पोक्सो कायदा? नाही. तर 18 वर्षाखाली जी जी मुलं येतात मग या ठिकाणी मुली पण आल्या, मुलं पण आली आणि तृतीयपंथी पण आले, या सगळ्यांवर नको त्या पद्धतीने जेव्हा अनकम्फर्टेबल टच होतात. आई बाबा जेव्हा नोकरीवर जातात आणि मूल शाळेत घरी गेल्यानंतर एकटं असतं तर ते कशा परिस्थितीमध्ये असतं? शाळेत त्याला काही वेगळा अनुभव येतोय का? किंवा बाथरूममध्ये जाऊन त्याला काही वेगळं काहीतरी करावं असं वाटतंय का? किंवा इतकंच नाही तर ते मूल एकटं घरी आहे आणि ह्याच्यावर कुणी काही ऑब्झर्वेशन करतंय का?

सातत्याने पाठलाग करून किंवा मुलामुलांचा आपापसात काय चाललेलं आहे, तर या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करता तो कायदा आम्ही अगोदर समजून घेतला आणि प्रत्येक मुलापर्यंत हा जाणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर मुलांपेक्षा पालकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. मुलं खूप सजग आहेत, पालकांनाच हे तीन तीनदा सांगणं फार आवश्यक आहे, कारण पालक आवश्यक तो गुड टाइम मुलांना देऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने जर मूल त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला गेलं ना, तर हे होणारच नाही. यातलं मी एक उदाहरण सांगू इच्छिते. प्री प्रायमरीचं आमच्याकडे एक केस येते, दुसरी तिसरीतली मुलगी, आणि ती केस आल्यानंतर ती घरी जाताना आईला सांगते की आज ना मला एक्स वाय झेड ने त्याने मला बॅट टच केला. कोण आहे हा? माझ्या बाजूच्या बेंचवर बसतो. अच्छा. आई मला सुसूच्या ठिकाणी खूप आगाग होतीये, असं ती मुलगी म्हटल्यानंतर ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मग आई लगेच ती चिडते, कुठली पण आई चिडणारच नो डाऊट. ती फोन करते असं असं झालेलं आहे, तर आमच्याकडनं सांगितलं जात तुम्ही उद्या या आपण बोलू. नाही नाही, त्या मुलाच्या सुद्धा पालकांना तुम्ही बोलवा, ते काय करायचंय काय नाही आपण बघू, तुम्ही उद्या या. असं करून ती केस माझ्या पुढे येते काय? तर मी म्हटलं मी फक्त बाळाशी बोलेल आणि तुम्ही काहीच मध्ये बोलायचं नाही. चालेल. आणि त्या महिलेने बऱ्यापैकी आम्हाला पोलिसांमध्ये नेईल, कारण की तिचे मिस्टर पोलीस होते, त्यामुळे अजूनच आम्हाला धाक. तर मी तिला विचारलं, बाळा काय झालं काल? तिला अगोदर आठवलंच नाही काल काय झालं, काहीच आठवलं.

0: च्या इथे लावला हात? नाही. ओठांचं इथे दाखवलं, इथे लावला हात? नाही. बंप्सला दाखवलं, इथे लावला हात? नाही. मी म्हंटल अच्छा, मग तुम्ही गाडी गाडी करत गेलात तिथेच लावला हात हो ना? हो. मग तुलाच लावला का? नाही, आम्हाला सगळ्यांनीच, आम्ही तसे गेलो गाडी गाडी करत. तर सांगायचं तात्पर्य काय? मी तिला म्हंटलं, तू आता बाहेर जाशील? मग तिला खाऊ दिला, तिला बाहेर पाठवलं आणि आईला सांगितलं, लिटरभर पाणी घे, त्याच्यात धणे जिरे टाक, एक तास उकळ आणि तिला ते उष्णता झालेली आहे ते तू दे. तू बघितली का ती जागा तरी? तिला ती म्हणत होती मला त्रास होतोय त्रास होतोय. नाही, आईने पण बघितले नाही. तर यासाठी संवाद साधणं फार आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: नाहीतर मुलांचं बालपण हे कधी वेगळ्या रूपाने मोठं होईल सांगता येत नाही.
1: खरंय.
0: त्यांना राहू देत ना,
1: लहान
0: लहानच राहू देत ना. आपण आहोत ना मोठे समजून घेणारे, मग का अशा पद्धतीने आपण लगेच लेबल लावायची, गडबड करायची? हो की नाही?
1: बरोबर.
0: बॅड टच गुड टच मुलांना शिकवलं जातं आणि त्याबद्दल नक्कीच अवेअरनेस असावा, पण नक्कीच पालकांनी त्या संदर्भात वेळ देऊन व्यवस्थित मुलांशी संवाद साधावा हे मला यातनं सांगायचंय.
1: नक्कीच, आणि तो खूप गरजेचा आहे संवाद साधला जाणं. आणि तुम्ही अगदी सुरुवातीपासून म्हणताय की कुटुंब व्यवस्था जी आहे ती भक्कम राहणं खूप गरजेचं आहे, ते आपलं मूळ आहे आपल्या समाजाचं. डिवोर्स केसेस त्या संदर्भात हल्ली वाढत चाललेलं आहे हे आपल्याला एकीकडे पाहायला मिळतंय. तर तुम्ही त्या महिलांचं किंवा त्या मुलींचं तुम्ही कसं मार्गदर्शन करता किंवा त्या संस्थेकडे येता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला काय जाणवतं त्यांच्याशी जेव्हा बोलता तेव्हा?
0: 25 वर्षापूर्वी जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकवत होते मॉडेल कॉलेजला केरलीय समाजम, तिथे शिकवत असताना दोन बहिणी, की एक मोठी बहीण आणि एक लहान बहीण, माहिती होतं मला. तर मोठ्या बहिणीचं लग्न होतंय, तिचं लग्न झालं, तिला आता लहान लहान दोन मुली आहे आणि जिला मी नुकतंच 12वी तिने पेपर दिलेला आहे ती मुलगी, लग्न ठरलं लगेचच. आईला त्या घेऊन, म्हणजे त्यांच्याबरोबर आई आल्याबरोबर मी त्यांना चहा ठेवायला गेले आणि डोक्यामध्ये माझं विचारचक्र सुरू झालं की या का बरं अचानक माझ्याकडे आल्या असतील, कारण की 5-7 वर्षाची अशी गॅप झाली होती आणि अचानक त्यांनी मला फोन केला की मॅडम तुमच्याकडेच काम आहे आणि एक 5-10 मिनिटाचंच काम आहे पण मला तुमचा सल्ला हवाय आणि तर येऊ का? तर म्हटलं ठीक आहे. पण इतक्या हुशार मुली, सगळं व्यवस्थित, लग्नाला पण मी जाऊन आलेली आहे, कुणाचा असेल बरं प्रॉब्लेम, काय असेल, अनेक विचार माझ्या डोक्यामध्ये आले होते. आणि मी त्यांना चहा दिला आणि चहा घेता घेता मी म्हटलं सगळं व्यवस्थित चाललंय ना, एकदम छान, आता मिस्टर हे करतात, मुलगी ते शिकतीये. दुसरीला विचारलं तुझे व्यवस्थित चाललंय ना? ते म्हणाली हो माझं पण छान चाललंय, प्रमोशन मिळालंय वगैरे वगैरे. मग मी म्हटलं कशासाठी आलात मग तुम्ही? तर मग ती म्हणाली प्रॉब्लेम मॅडम आमचा नाहीये, आता आमच्या आईचा आहे. तर माझ्या अंगावर काटा आला, वय वर्ष 67. त्या वयामध्ये ऍट द एज ऑफ 67 एका महिलेला वाटणं किंवा मला आता डिवोर्स हवाय याचा अर्थ ती किती सगळं सहन करत असेल. तर तिला मी सांगितलं की तुम्ही बोलाल का मुलींना बोलू देत? म्हणे आता काहीच राहिलं नाहीये सिक्रेट, कारण की आता माझ्या मुली छान मोठ्या झालेल्या आहेत, शिकलेल्या आहेत. जी माझ्यावर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी होती ती मी पूर्ण केलेली आहे. चांगलं मंत्रालयाच्या ठिकाणी माझी नोकरी होती, छान मी तिथनं मला रिटायर्ड झालेली आहे, मला पेन्शन मिळतं ते मला एकटीला पुरेसं आहे. आता मला दारू पिणाऱ्या मुलाचाही त्रास नकोय आणि सतत मारहाण करून संशय घेणाऱ्या नवऱ्याचाही मला मारपीट नको. मला आता माझ्या मनाप्रमाणे जगायचंय, आनंदाने जगायचंय, जे काही माझं आयुष्य असेल ते मला माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या छंदात व्यतीत करायचंय.
1: पण एवढ्या वयामध्ये हा निर्णय घेणं हे देखील किती मोठं आणि महत्वाची गोष्ट आहे.
0: जसा तुम्हाला हा निर्णय घेणं महत्वाचं वाटलं ना, तिने किती कुचंबना सहन केली आणि किमान आता का होईना, पण मला माझ्या इच्छेला आणि माझ्या छंदांना महत्व द्यायचंय आणि जे काही माझं आयुष्य उरलंय ते मला आनंदाने जगायचंय. एकदाच आयुष्य मिळतं हो मॅडम, मला ती म्हणाली. मी म्हटलं खरंच आहे. तर म्हणे मला प्लीज तुम्ही मदत करा. आणि कसंही करून मी म्हटलं बरं राहतं घर कोणाच्या नावावर आहे, तर ती म्हणाली राहतं घर नवऱ्याच्या नावावर आहे. तर मग मी म्हटलं की मग आपल्याला इथूनच सुरुवात करायला पाहिजे. म्हणे नाही मी आता म्हणे कुणाचंही जुमानणारी नाहीये, तुम्ही मला सांगाल त्या पद्धतीने माझा स्टँड असेल. आणि खरोखरी त्या ठिकाणचं मला कौतुक करावं असं वाटतं. डोंबिवली मधल्या पोलीस स्टेशन

0: इतके काही पोलीस स्टेशन एरियाज आमच्या कल्याण डोंबिवलीचे असतात, त्यांनी सगळ्यांनी आमचं काम बघून आम्हाला मदत केलेली आहे आणि समजून घेतलेलं आहे. आणि ज्या ज्या काही केसेस त्यांच्याकडे गेलेले आहेत तर थोड्याफार त्रुटींना सुद्धा त्यांनी आम्हाला समजून घेऊन सहकार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. तर खरे थँक्स आम्हाला पोलिसांचे सुद्धा मानायचे या ठिकाणी.
1: आणि ते आहेत म्हणून आपण मोकळा श्वासही घेऊ शकतो,
0: प्रश्नच नाही. आणि तिला मिळाला विद इन 6 मंथ तिला डिवोर्स पण मिळाला. आणि आज सुद्धा नक्कीच तिचं वय जास्त आहे पण छान ताठमानीने राहते आणि आमच्या संस्थेत येऊन काम करते.
1: अरे वा, किती छान. आणि जशी ही एक बाजू आहे तशीच आणखीन एक वेगळी बाजू मांडणारी डिवोर्सच्या संदर्भातली एक केस तुम्ही हाताळली, त्याबद्दल काय सांगाल?
0: सगळेच जण मोबाईल ह्या विषयावर बोलतात पण त्याचा खऱ्या अर्थाने परिणाम कसा होत चाललेला आहे, रियुनियन याच्याबद्दलही सगळेजण छानच बोलतात, जुन्या भेटी गाठी वगैरे. माझ्याकडे गेल्या 8-10 दिवसाखाली आलेली एक केस की एक मैत्रिणीचा मला फोन येतो आणि ती म्हणते मला मॅडम तुमची मदत हवी आहे. कशासाठी? मला डिवोर्स हवाय. मोबाईल वरनं डिवोर्स कोणी मागतं का? आणि मी असा कसा देईन, तू मागितल्याबरोबर मी दिला असं कसं होईल? तू ये अगोदर. आल्यानंतर मी म्हणाले काय कारण काय आहे, काय घडलंय? तर म्हणाली मुलगा 7वीतलाय, नवरा छान काम करतो. मग तुला दिवस का हवाय? तर मुलगा मोबाईल बघत होता आणि मला असं वाटत होतं की बाबा मोबाईल मधले हे चित्र त्याने बघू नयेत, किंवा त्याने त्याच्या मैत्रिणींशी सुद्धा सतत म्हणजे जे काही त्याच्याशी सहवास करताना बोलत असताना मला सतत असं जाणवत होतं की हे वय नाहीये अशा गप्पा मारायचं, हे योग्य नाहीये हे मला समजत होतं. आणि मी त्याला सांगितलं की हे असं तू करू नकोस, आता तुझं वय हे अभ्यासाचं आहे. तो काही ऐकला नाही आणि त्यानुसार मी माझे मिस्टर आल्यानंतर त्यांच्या कानावर घातले. त्याने हे ऐकल्याबरोबर जे काही त्या मुलाला मारायला सुरुवात केली, बदड बदड बदडलं आणि तो मुलगा सुद्धा तो म्हणाला झालं मारून, आर यू सॅटिस्फाईड? परत आहे असं ऐकल्यानंतर अजून त्यांनी सुरुवात केली की अपेक्षित काय आहे, नका मारू. आणि हा अशा पद्धतीने काय बोलतोय? तो म्हणाला की थांबा आता जरा मी तुम्हाला काय दाखवतो ते बघा. आणि असं करून तो मोबाईल घेतो, इंस्टाग्राम वर जातो आणि हे 4 दिवसाखाली आईच्या संदर्भात आलेलं इंस्टाग्राम वरचा मेसेज वाचा तुम्ही. आणि त्या इंस्टाग्राम वर तारीख होती, वेळ होती आणि असं लिहिलं होतं की भेटायला काय हरकत आहे, भेटत जाऊ आपण. सेंटेन्स बघा, भेटायला काय हरकत आहे, भेटत जाऊ आपण. तिने त्याला उत्तर दिलं नाही, काही नाही काही नाही. आणि अशी आई मला नकोय, असे संबंध तिचे आहेत, मग मला काय हरकत आहे, मी तर तरुण आहे, हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी ठेवलेलं आहे. तर ती म्हणाली त्यांना मी सांगितलेलं आहे पण त्याचं डोकं तेव्हा ठीक नव्हतं, त्यांनी तिलाही मारलं. मग ती म्हणाली तुम्हाला मी सांगितलं होतं ना लग्नाच्या अगोदरच? तर तो म्हणाला हो, पण आत्ता का येत आहेत त्याचं मेसेज? तर ती म्हणाली अहो परवा रियुनियन नव्हतं का, तुम्हालाच मी विचारून गेले होते. आता त्याचा आला मेसेज, मी काय करू? त्या रियुनियन मध्ये तो पण आला, मी पण गेले, काय करू मी? हो की नाही? त्याने नको होता असा पाठवायला पण त्याने पाठवला. पण तुमचा तर माझ्यावर विश्वास पाहिजे, इतक्या वर्षानंतर त्याने असं लिहू नये हे मलाही पटतं, पण मी का सांगितलं होतं त्याला? आणि आपण बोलू ना, आणि त्या वाक्यातनं काही असं निघत नाही, भेटायला काय हरकत आहे, म्हणजे तो विथ फॅमिली पण म्हणत असेल, मी का तसा विचार करायचा?
1: किंवा जुने एखादे मित्र भेटावेत तसंही भेटू शकतो,
0: काही असू शकेल. पण हे असं आहे, म्हणजे तुम्ही रियुनियन सुद्धा कशा अर्थाने घेता, त्याचा कसा उपयोग करून घेतात, ही जी काही कुटुंब संस्थेबद्दलची विचारधारा आहे ही कशी काय बांधून ठेवायची, ही कुणाची जबाबदारी आहे? नुसते कायदे करून होणार आहे का समाधान? आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत की नाही? संस्कार, संस्कार आणि आचरण आणि शब्दांचे खरे अर्थ हे कुणी कुणाला समजावून सांगायचंय आणि कुणी कुणाचं ऐकायचं?
1: खरंय, तुमच्या संस्थेमध्ये असंच तुम्ही ताठमानीने सगळ्याच मुलींना उभं राहायला शिकवता, स्वतःला घडवायला शिकवता. अनेक ठिकाणाहून मुली येतात, त्यांना तुम्ही स्वावलंबी करण्यासाठी हॉस्टेल उपलब्ध करून दिलेले, तिथे मुली राहतात आणि तुम्ही त्यांना काही शिकवता सुद्धा तिथे. तर त्याबद्दल काय सांगाल आपण?
0: अगोदर शिकवत होतो
1: हा,
0: पण डोंबिवली महिला महासंघ की अगोदर व्यक्ती व्यक्ती करून एक संस्था उभी होती, आता संस्था संस्था एकमेकींना मदत करते आणि खऱ्या अर्थाने एक महिलांचं वलय त्या ठिकाणी, संस्थे एकत्रीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे अनेक संस्थांमधल्या महिला त्या ठिकाणी आपलं कला कौशल्य प्रदर्शित करतात, मग ते पाककलेमधलं असेल.

0: विणकामातलं असेल, त्यांना जे छंद असतील त्यातलं असेल, आणि त्यांना मग त्या पद्धतीने बाजारपेठ पण आम्ही अवेलेबल करून देतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायला मदत पण करतो.
1: नक्कीच. आणि एखादी संस्था म्हटली की चढ उतार हे येतातच, तर असे चढ उतार सुद्धा तुम्हाला त्या सगळ्याला तोंड द्यावं लागलं, तर मग तेव्हा तुम्हाला कोणाकोणाची मोलाची साथ लाभली आणि त्या चढ उतारात तुम्ही सगळेजण सामोरे कसे गेला?
0: एकदम इतका मर्मावर बोट टाकणारा तू प्रश्न मला विचारलेला आहेस. सरळ सोट यश कुणालाच येत नाही आणि संस्था पण सरळ सोट मोठी होत नाही. संयुक्त महिला मंडळामध्ये आम्ही अशा सिच्युएशन वर आहोत की बाजूला आमचं सिग्नल गार्डन आहे म्हणजे सरकारी जमीन, आणि त्याच्या पुढची जी जागा आहे ती गुरुचरणाची जागा, ती आम्हाला त्यांनी नक्कीच, म्हणजे या बायका चार बायका एकत्रित येऊन छान काम करतात म्हणून तेव्हा आम्हाला त्यांनी ती देऊ केली आणि त्या ठिकाणी आम्ही ती इमारत उभी केली. नक्कीच काही असतात की बाबा या संस्थेला इथनं धोकादायक इमारत म्हणून आपण काढायचं आणि मोठा मॉल त्या ठिकाणी तयार करायचा, काही पण असू शकतं. पण जेव्हा ताठ मनेने या ठिकाणी 23 महिला हॉस्टेलला राहत आहेत आणि आज 26 वर्ष झाली होती या कालावधीला, आता या लोकांना जाग आलेली आहे की ही धोकादायक निर्माण करायची, तर मी म्हटलं की सगळं सामान त्या ठिकाणी येऊन पडलेलं, कल्याणचे पाथरीकर यांनी सिमेंट दिलं होतं, परत राजू पाटील, रमेश पाटील, डोंबिवलीतल्या काही मान्यवरांनी एकत्रित येऊन अशी ती संस्था उभी होती. आम्हाला मिळालेली बांधकामाची परवानगी थांबवली, बांधकाम थांबवलं. अशा याच्यात त्या काळामध्ये मंत्री महोदय जगन्नाथ पाटील आणि ज्योती पाटकर माझी मैत्रीण परिवर्तनचं काम करणारी, आम्ही दोघींनी जगन्नाथ पाटील यांच्याकडे गेलो. आम्ही तिघही जण रातोरात महसूल मंत्री सुनील तटकरे तेव्हा होते आणि त्यांना सांगितलं की हे अशा इतक्या वर्षानुवर्ष काम करणारी संस्था, आणि नक्कीच मंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर सुनील तटकरेंचा सुद्धा विश्वास बसला आणि त्यांनी आम्हाला स्टे ऑर्डर मिळवून दिला. खरंच सांगते त्या याच्यामध्ये संस्था अजून सफल झाली आणि चांगल्या पद्धतीने काम करायला लागली. इतकंच नाही तर जेव्हा बुलडोझर आलं तेव्हा पोलीस स्टेशन मधनं सुद्धा मला फोन आला की मॅडम मी आता 15 मिनिटाच्या वरती थांबू शकत नाहीये, तुम्हाला काय हालचाल करायची असेल ती करा. म्हणजे हे असं चांगलं काम करणाऱ्याच्या ह्या अशा पावत्या असतात. आणि तेव्हा डोंबिवलीतल्या सगळ्या मान्यवरांना मी एकत्रित बोलवलं होतं आणि रस्त्यावर जेव्हा बुलडोझर आलं तेव्हा मी सांगितलं होतं अगोदर बुलडोझर माझ्यावरून जाईल आणि मग ह्या मातृमंदिराच्या विटेला हात लागेल, आणि तेव्हा सगळं डोंबिवली मध्ये आलो. तर या सगळ्या गोष्टी एकट्याचं कुणाचं काम नाही आहे, कुणीतरी लागत असतो आणि वरचा हे सगळं काम करून घेत असतो.
1: इतर अनेक मान्यवर संस्थांशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात, त्याबद्दल काय सांगाल?
0: आता या घडीला मी रिटायरमेंट नंतर सुद्धा आर्य ग्लोबल या संस्थेशी जोडली गेलेली आहे आणि संस्था एज्युकेशन टुडे फाउंडेशन, भरत मल्लिक आणि डॉक्टर नीलम मल्लिक या दोघांनी शैक्षणिक ह्या दृष्टिकोनातनं संस्कारांची परिपूर्णता आणि सामाजिक गरजेनुसार मुलांना अपेक्षित असलेलं शिक्षण मिळवून देता येईल या दृष्टिकोनातनं त्यांनी केलेले हे प्रयत्न, की त्या ठिकाणी भूमिका रे त्यांची सून आणि क्रिशांक मल्लिक हा त्यांचा मुलगा, हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं शैक्षणिक संस्थेचं काम बघताय. आणि प्लास्टिक कलेक्शन श्रृंखला अस्मिता मॅडम म्हणून आहेत, त्या संयुक्त महिला मंडळ आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकत्रित येऊन अतिशय जोरकसपणे हे काम करत आहोत. 67 शाळा एकत्रित झालेल्या आहेत. आम्ही एक सर्कल तयार केलेला आहे आणि पर्टिक्युलर डेटला पर्टिक्युलर वेळेला ती गाडी तिथे जाते शाळेच्या ठिकाणी आणि त्या शाळेतलं प्लास्टिक कलेक्ट करते आणि त्याचं रिसायकलिंग होतं. हे एक मोठ्या प्रमाणामध्ये काम चाललेलं आहे. आणि आमच्या डॉक्टर नीलम मल्लिक हे ग्रीन स्कूल ही कन्सेप्ट घेऊन आता प्रत्येक शाळेमध्ये त्यांची कामगिरी सुरू आहे.
1: आणि हे सगळं एकत्रितपणे काम सांभाळणं आणि एखादी संस्था इतक्या हिरीरीने पुढे नेणं, त्यासाठी एक कौटुंबिक वातावरण देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यांचं पाठबळ लाभलं तर आपल्याला अजून उत्साह येतो हे सगळं काम करताना. तर तुमचं माहेरचं घरातलं वातावरण आणि सासरचं घरातलं वातावरण हे पूर्णपणे वेगळं आहे, तर आम्हाला त्याही बद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कसं हे सगळं कामकाज सांभाळताना किंबहुना हा डोलारा सांभाळताना खूप मोठी मदत झाली.
0: प्रश्नच नाही. माझं जे लहानपणचं वातावरण घरातलं होतं ते अतिशय बाळबोत, महादेवाचं मंदिर, नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायला मिळणार नाही वगैरे वगैरे.

0: आई आम्हाला कधी मिळालीच नाही, कारण की सतत तुझ्या अर्चा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण ती अतिशय स्वाभिमानी अशी स्त्री माझी आई. शिक्षण वगैरे काही मुलींनी करायची गरज नाही अशा त्या धातोटीतले माझ्या बाबांची विचारसरणी. पण त्यांच्याबद्दल एक मला कौतुक पण सांगावं लागतं की त्यांनी जरी त्या काळामध्ये विरोध केला तरीही पुढे त्यांच्यात इतका बदल झाला, ऍक्सेप्टन्स, की अरे आपली मुलगी इतकं काहीतरी छान काम करते किंवा तिचं नाव सासरी होतंय तर नक्कीच अजून डोळे वेगळ्या पद्धतीने उघडले पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी बदल करून घेतले. तर 10वीच्या याच्यात माझ्या काकाची फी भरली गेली पण माझी शिक्षणाची फी भरली गेली नाही. तर तेव्हा माझ्या आईने या डब्यातले त्या डब्यातले करून असे एकत्र पैसे काढले आणि 16 रुपये 72 पैसे फी होती तेव्हा, त्या काळात 1971-72. आणि ती फी भरली. विचारसरणी हीच होती की तू लग्न करून जाणार, याच्यावर एक संसार असेल, त्यामुळे त्याला शिकवणं महत्वाचं आहे. चुकीचं काहीच नव्हतं,
1: तो काळही तसा होता.
0: त्यामुळे मला माझ्या वडिलांचा कधीच राग आला नाही, पण मला हे करायचंय ही इच्छाशक्ती मात्र माझी कायम होती.
1: येस,
0: तो काका मात्र नापास झाला, मी पास झाले. आणि अशाच पद्धतीने मी पीयूसी सुद्धा त्या काळामध्ये प्री युनिव्हर्सिटी कोर्स होता, कॉलेज पण केलं मिलिंद कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्या कॉलेजला मी गेल्यानंतर रायमानी सर हे माझे मार्गदर्शक आणि वडिलांनी सांगितलं की वा तू तुझ्या पायावर उभं राहून तू तुझं शिक. नक्कीच मला सांगायला आवडेल. शिष्यवृत्ती आंदोलन त्या काळामध्ये झालं होतं आणि त्या शिष्यवृत्ती आंदोलनामध्ये सवर्ण म्हणून फक्त एकटी मी होते त्या कॉलेजमध्ये, मिलिंद कॉलेज, आणि त्याचं नेतृत्व मी केलं होतं. आणि त्या शिष्यवृत्ती आंदोलनामध्ये कुमार सप्तर्षी, एस एम जोशी, एम बी चिटणीस, शोभनाताई रानडे अशा या मान्यवरांच्या सहवासात कायम मी राहत असल्यामुळे नक्कीच माझ्या विचारसरणीत बदल झाला. आणि आपण समाजाचं आणि पर्टिक्युलर कम्युनिटींचं देणं लागत असतो आणि सजगतेने वावरणं हे आपलं कर्तव्य आहे आणि सामाजिकतेची जाणीव ही तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझ्यात निर्माण झाली. सासरी आले मी, मग नाकापेक्षा मोती जड झाला, वडिलांना हे काहीच आवडत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की आता लग्न केलं की जबाबदारीतनं सुटलो. योगायोगाने मैत्रिणीच्या लग्नाला माझे हे सासरे आले. मैत्रिणीचं लग्न म्हणजे आमची दूरची नातेवाईक आणि त्या ठिकाणी वडील पण. तर मी तिथे गेल्यानंतर मला माझे सासरे म्हणाले ती मंगल कुलकर्णी तूच का, पेपर मध्ये येतंय ते. मी म्हंटल हो मीच. मग हे मधुकरला कसं चालतं, म्हणजे वडिलांना. ते म्हणलं कुठ चालतंय, कुठे चालत नाहीच आहे. मग म्हटलं बघतायत ते माझ्यासाठी लग्नाला. हो, मग म्हटलं मी सांगितलंय मला पसंत पडल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तर ते म्हणाले मग मी बघू का तुझ्यासाठी एखादा. म्हटलं बघा एखादा असेल तर. लाईटली मी बोलले आणि डोक्यात तेच होतं, असं कोण सांगितल्याबरोबर कोण बघत चाललंय. उद्याचं लग्न झालं की ते तिकडे मी इकडे. पण ते तसं नाही झालं. त्यांनाही माझे विचार आणि हे आवडले असणार म्हणूनच ते विद्याधर, आमच्या सासूबाई, मोठी जाऊ यांना सगळ्यांना घेऊन ते नंतर औरंगाबादला आले, संभाजीनगरला, आत्ताचं संभाजीनगर. तिथे आले आणि माझ्या आईला म्हणाले, तेव्हा मी पालीचा पेपर लिहायला गेले होते कारण की मिलिंद कॉलेजमध्ये मी होते त्यामुळे ज्योग्राफी, पाली आणि सायकॉलॉजी, मेन सायकॉलॉजी ऑनर्स मध्ये माझं शिक्षण झालेलं. तर

0: विजयनगरला, आताच संभाजीनगर, तिथे आले आणि माझ्या आईला म्हणाले, तेव्हा मी पालीचा पेपर लिहायला गेले होते, कारण की मिलिंद कॉलेजमध्ये मी होते त्यामुळे जिओग्राफी, पाली आणि सायकोलॉजी, मेन सायकोलॉजी ऑनर्स मध्ये माझं शिक्षण झालेलं. तर त्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं, माझ्या आईने सांगितलं, ती तर परीक्षेला गेलेली आहे, तर ठीक आहे, तुझी मुलगी मला सून म्हणून आवडलेली आहे, माझा मुलगा तुला जावई म्हणून आवडतो की नाही ते तू बघ. हे इतकं आत्मीयतेने बोलणं ह्या दोघांचं सुद्धा माझ्या माघारी का झालं, तर जुनं नातेसंबंध होता डीएल पाठक, जे आमच्या सासूबाईंचे वडील दोन गल्ली सोडून राहत होते, ज्यांना ताम्रपद प्राप्त झालं होतं व्ही गिरींच्या हस्ते. आणि आमच्या सासूबाईंचं कौतुक म्हणजे त्या स्वतः हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या पहिल्या महिला सत्याग्रही म्हणून गणल्या जातात. आणि हा तो एक संबंध आहेच हे इथपर्यंतच मला माहिती होतं. लग्न झालं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, मुळशी सत्याग्रहाचे मूळ प्रवर्तक हे विनायकराव महादेव भुसकुटे, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे वडील, जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडे केसरी पेपरचे संपादक म्हणून काम करत होते.
1: किती मोठी गोष्ट आहे
0: अगदीच. हा हा, मग तर मी तर काय विचारूच नकोस. मुख्य म्हणजे मला आनंद तर झालाच, पण एक जबाबदारी वाटली की अरे बापरे, अशा घरामध्ये आपण आलेलो, म्हणजे आपल्याला अजून किती काय करायचंय. आणि सासरी खूप मोकळं वातावरण, म्हणजे काहीच नाही. तर मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा काही दिवसात सासऱ्यांनी सांगितलं, फॉर्म भरायची वेळ आलेली आहे, परीक्षेकडे दुर्लक्ष होता कामा नये.
1: म्हणजे त्यांनी शिक्षणासाठी तुमचा पुढाकार घेतला.
0: अगदी. माझं जे व्यक्तिमत्व घडलेलं आहे ना, ते स्काउट गाईड आणि माझे सासरे यांच्यामुळे घडलेलं आहे. की लहानपणी शाळेमध्ये स्काउट गाईडला होते आणि लग्न झाल्यानंतर सासरे पाठीमागे लागले. नाही, शिक्षण पूर्ण, कारण की माझी इच्छा तीच होती की माझ्या कलासुप्त गुणांना वाव मिळावा आणि माझं शिक्षण पूर्ण व्हावं. आणि त्यानुसार मी ते बीए पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज बघितली, बीपीएड, बीएड इन फिजिकल, आणि एवढे खेळ खेळायला मिळतील. माहेरी असताना खेळ नाही खेळायला मिळाले ना, कारण की त्या तोकड्या पॅन्ट घालायच्या, अजिबात नाही जायचं, ते आपलं क्षेत्रच नाही, नाचायला नाही मिळालं, आपल्यामध्ये नाचत नाही. अशा सगळी विचारसरणी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या राहिल्या होत्या, त्या सासरी येऊन मी पूर्ण केल्या. आता मला सांगायला खूप छान वाटतं, मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मला असं वाटलं की मला तिथे त्या कॉलेजमध्ये गेलं की खेळायला मिळेल, म्हणून मी सासऱ्यांना म्हटलं की माझं खेळणं बाकी राहिलेलं
1: आहे.
0: तर ते म्हणाले, आता तुला दोन मुलं झाली आहेत, ही मुलगी आता फक्त 1.5 वर्षाची आहे, आणि आता तुला खेळायचंय. म्हणलं, पण मला खेळायचंय खरंच. ते म्हणाले, जा मग, पण तुला सांगतो, तुझ्या सासूला थोडस एक खटकेल, नको लक्ष देऊ, मी आहे. हे त्यांनी सांगितलं. येस, हे त्यांनी मला सांगितलं, मी गेले. नो डाऊट, सासूबाईंना मनावताना मला 3-4 दिवस तरी लागले, पण एकदा त्यांनी ते बघितलं की ही पण छान, म्हणजे न ऐकणाऱ्यातली आहे, स्वतःचा हट्ट पुरवेल आणि मुख्य अण्णांचाच पाठिंबा आहे, विरोध कुणाला करणार. त्यामुळे त्यांनी परत मला साथ दिली. माझ्या दोन्ही मुलांकडे त्यांनी, माझ्या नणंदेने खूप छान बघितलं आणि ते बघू शकले म्हणूनच मी माझं शिक्षण सुद्धा पुढचं पूर्ण करू शकले.
1: नक्कीच. आणि हे सगळं करत असताना संयुक्त महिला मंडळाचं कामही तुम्ही तितक्याच हिरीरीने पाहिलं, आणि ह्याच्यामध्ये तुमच्या सासूबाईंचा सगळ्यात मोठा तुम्हाला मदत लाभली.
0: अगदी. सांगायचं काय की सासूबाईंनी माझ्यातले बाकीचे गुण हे केले. मग आमची भाषा म्हणजे आणी पाणीची ना, कारण की मराठवाड्यातले आम्ही, मग इकडे सगळे हसायचे. मग मी अगोदर माझ्या भाषेवर अभ्यास सुरू केला, म्हणजे सगळ्या बाजूने माझं शिक्षण सुरू होत आणि त्याचबरोबर माझं सामाजिक काम पण सुरू होत. अशा पद्धतीने माझ्या कामाला आणि अभ्यासाला आणि स्वतःच्या प्रगतीला सुरुवात झाली. सांगायचं काय माहिती का, एक दिवस अशीच अचानक मी बसले आणि अण्णा आणि एक व्यक्ती छान समरस होऊन बोलत होते. मी नुकतीच बाहेरून आले होते आणि चहा घ्यायची हाऊस असल्यामुळे मी अण्णांचा पण ठेवला, त्या मित्राचा पण ठेवला आणि चहा घेत घेत बसले. तो कोण असेल ती व्यक्ती? थँक्यू मिस्टर ग्लॅड लिहिणारा अनिल बर्वे, डोंगर म्हातारा जाणारा अनिल बर्वे. अरे अनिल, सध्या काय चाललंय तुझं? असं चाललंय, तसं चाललंय. त्यांच्या इतक्या त्या वडीलधारे असल्यासारखे माझे सासरे आणि तो लहान मुलासारखं बोलत असणारा अनिल बर्वे. त्याच्याच नंतर काही महिन्यांनी बघतोय तो सिंधुताई सकपाळ, सकाळी सकाळी आपल्या 4-5 जणांना मंत्रालयात जायचंय म्हणून गडचिरोली येऊन येत आहेत. तेव्हा मला सिंधुताई सकपाळ म्हणून असं काही माहिती नव्हतं. आता आपण सिंधुताई सकपाळ म्हणून त्यांचं कार्य आणि हे येतोय, पण म्हणजे तेव्हा त्या तशा पद्धतीने येत होत्या आणि त्यांचं बिलकुल नावाने एकमेकांना

0: बोलणी करून आणि त्यांच्या कामाने त्या कशा मोठ्या झाल्या हे एक आदर्श उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं. इतकंच नाही तर शाहीर अमर शेख, परत राजा ढाले, नामदेव ढसाळ, म्हणजे या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सहवासात अण्णांच्या कामाने येत गेले आणि स्वतःला अधिक या कामासाठी मी जबाबदार आहे आणि मीच करणं लागते असं स्वतःला बांधत गेले.
1: नक्की आपण म्हणू की घडत गेलात तुम्ही या सगळ्या गोष्टींमुळे आणि ह्याचा या संस्थेला खूप मोठा फायदा झाला आणि अर्थातच डोंबिवली महिला महासंघ हे सगळे एकत्रित आल्यामुळे आज एक वेगळं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि अजूनही हे काम तुमचं तसंच सुरू आहे. डॉक्टर विंदा भुसकुटे, आज आपण इथे आलात आणि तुमच्या या कार्याबद्दल आम्हाला खूप छानपणे सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोते हो, आम्ही साऱ्याजणी डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्ते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 1 वाजतो आहे आता. हिंदीतल्या बातम्या दिल्लीहून सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप्सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत श्रोते हो. श्रोते हो, कधी कधी एखादा कलाकार येतो आणि तो फक्त आपली कला सादर करत नाही, तो आपल्या बोलीत बोलतो, आपल्या जगण्यातले किस्से सांगतो, आपल्या दुःखावरही तो हसतो आणि हसवतो आणि नकळत आपल्याला स्वतःचंच प्रतिबिंब तो दाखवून जातो. महाराष्ट्राच्या मातीतला असा एक कलाकार ज्याच्या नावापुढे पदवी लावायची खरं तर गरज नाही आहे, एकच नाव पुरेसं आहे, दादा. बरोबर, दादा कोंडके. त्यांच्या नावातच एक आपलेपण आहे, गावाकडच्या एखाद्या जत्रेत भेटणारा आपला माणूस दादा. खांद्यावर टॉवेल, डोळ्यात मिश्किलपणा, ओठांवर खट्याळ हसू आणि समोरच्या माणसाला 2 मिनिटात आपलंसं करण्याची ताकद. आजच्या या कार्यक्रमात श्रोते हो, आपल्याला मी दादा कोंडके यांच्या सिनेमातली गाणी ऐकवणार आहे. दादा कोंडके मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी वाट निर्माण करणारं व्यक्तिमत्व.

0: श्रोते हो, सोंगाड्या या सिनेमातलं वसंत सबनीस यांचं हे गाणं होतं. सोंगाड्या हा 1971 सालचा सिनेमा होता. दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी, निर्माता आणि मुख्य अभिनेता दादा कोंडके, लेखक वसंत सबनीस आणि संगीत दिलं होतं राम कदम यांनी. दादा कोंडके यांच्यासोबत उषा चव्हाण आणि निळू फुले हे देखील मुख्य भूमिकेत होते. आणि हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता आणि 142 मिनिटांचा असा हा सिनेमा होता. म्हणजे श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही सिनेमे आहेत जे काळाच्या पडद्यावर येतात, लोकांना हसवतात, गाणी देतात आणि निघून जातात, पण काही चित्रपट लोकांच्या मनात घर करून राहतात. 1971 साल मराठी सिनेमाच्या पडद्यावर एक नाव आलं, सोंगाड्या. आणि त्या नावासोबत आला एक साधा भोळा मिश्किल आणि आपल्या मातीतला माणूस नाम्या. आणि नाम्याच्या रूपाने प्रेक्षकांना भेटला एक नवा दादा, दादा कोंडके.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गं उभी,

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. श्रोते हो, सोंगाड्या हा दादा कोंडके यांच्या स्वतंत्र निर्मितीच्या प्रवासातला एक अत्यंत महत्त्वाचा सिनेमा. चित्रपटाचं दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांनी केलं होतं. वसंत सबनीसांची कथा, पटकथा आणि संवाद होते आणि संगीत राम कदमांचं होतं. दादा कोंडके, उषा चव्हाण, निळू फुले असे दमदार कलाकार या सिनेमात होते आणि या सगळ्यांच्या पलीकडे सोंगाड्याच्या रक्तात होती ती एक गोडवा होता आणि तो गोडवा म्हणजे लोकभाषेचा गोडवा आणि महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध. या सिनेमाची अशी गोष्ट आहे की एक नाम्याची गोष्ट आहे. नाम्या एक साधा भोळा तरुण, तमाशाच्या वातावरणाकडे त्याचं आकर्षण आणि एका तमाशाच्या प्रयोगात तो इतका रमतो की रंगमंचावर जाऊन पोचतो आणि मग नंतर परिस्थिती त्याला त्या घरापासून दूर करते आणि त्याच्या आयुष्यात येते तमाशात नाचणारी ती कलावती. आणि ही भूमिका साकारली होती उषा चव्हाण यांनी. आणि मग ते नाम्या आणि कलावतीचं नातं, प्रेम, गैरसमज आणि या सगळ्यांमधून होणारा विनोद हा या सोंगाड्या सिनेमाचा मुख्य गाभा होता.
1: बिब्ब घ्या बिब्ब शिक.

पेंट और

श्रोते हो, सोंगाड्या या सिनेमातली ही सगळी गाणी ऐकली की आपल्याला त्या काळचा सिनेमा आठवतो, ढोलकी, ठेका आणि म्हणजे स्त्री पुरुषांचा संवाद आणि त्यात मिसळलेली लोकभाषा. सोंगाड्याच्या संगीताला राम कदमांची साथ होती. या सिनेमात उषा मंगेशकर, सुमन कल्याणपूर, जयवंत कुलकर्णी यांनी गाणी गायलेली आहेत. सोंगाड्या या सिनेमाची म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वसंत सबनीसांची लेखणी होती. सामान्य माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत विनोद निर्माण करणं हे दिसायला तसं सोपं असतं, पण प्रत्यक्षात ते खूप अवघड असतं. वसंत सबनीसांनी दादांच्या व्यक्तिमत्वाला एक साजेशी भाषा दिली होती आणि दादांनी ती भाषा आपल्या अभिनयातून जिवंत केली आणि म्हणूनच सोंगाड्या पाहताना आपल्याला असं वाटतं की अरे हा तर आपल्यातलाच आहे.

सुमन कल्याणपूर यांनी हे गायलं होतं सोंगाड्या या सिनेमासाठी. श्रोत्या, दादा कोंडके यांच्या विनोदाची एक वेगळीच शैली होती. म्हणजे त्यांच्या विनोदात शब्दांचा खेळ होता, मिश्किलपणा होता, लोकनाट्याचा प्रभाव होता आणि ग्रामीण महाराष्ट्राची बोली होती. सोंगाड्याने त्यांच्या पुढच्या संपूर्ण कारकिर्दीची एक स्वतंत्र वाट तयार केली खरं तर. आणि भारतीय सिनेमातला विश्वकोशातही हा सिनेमा दादा कोंडक्या यांच्या विशिष्ट तमाशाच्या प्रभावातून आलेल्या विनोदशैलीचा प्रारंभ करणारा सिनेमा अशी त्याची नोंद झालेली आहे. कधी कधी एखाद्या कलाकाराच्या कारकिर्दीत पहिलाच मोठा प्रयत्न त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतो. सोंगाड्याने दादा कोंडके यांच्यासाठी हेच केलं. पडद्यावरचा नामया लोकांना आवडला. दादांचा विनोद लोकांच्या घराघरात पोचला आणि दादा हे नाव हळूहळू कलाकाराच्या नावापेक्षा महाराष्ट्राच्या आपलेपणाचं नाव बनलं. आणि ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा प्रदीर्घ काळ सिनेमागृहात यशस्वी प्रदर्शन त्याने केलेलं आहे. खूप काळ हा सिनेमा थिएटरमध्ये चालला आणि ह्याची देखील नोंद या विश्वकोशात झालेली आहे.

0: श्रोते हो, आज इतकी वर्ष झाली पण सोंगाड्या म्हटलं की आपल्याला अजूनही आठवतो तो भोळा भाबडा नाम्या, कलावती, तमाशाचा फड, ढोलकीचा ठेका आणि पडद्यावर खळखळून हसवणारा दादा कुणके. काही कलाकार इतिहासात नोंदले जातात, काही कलाकार पुरस्कारांमध्ये जपले जातात, पण काही कलाकार लोकांच्या आठवणींमध्ये जिवंत राहतात. दादा कुणके हे त्यापैकीच एक, आणि सोंगाडा हा या प्रवासाचा पहिला मोठा स्वर, असा एक स्वर ज्यात अस्सल माती आहे, लोकभाषा आहे, हसू आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचं मन आहे. श्रोते हो, म्हणूनच आजही पडद्यावर दादा दिसले की मनात एकच शब्द उमटतो, दादा. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला किंवा आमचे कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात ते आम्हाला जरूर कळवत जा. आता मात्र इथेच थांबूया, भेटतच राहूया. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताच्या GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवणं आणि संरक्षण क्षमता आणखी बळकट करण्यासाठी भारताला ताकदवान आणि एकात्मित सागरी परिसंस्थेची गरज आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलं आहे. विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान जहाज बांधणी केंद्रात विविध जहाज प्रकल्पांचं लोकार्पण आणि प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. हिंद महासागर क्षेत्रात सर्वात जलद प्रतिसाद देणारा देश आणि संरक्षण क्षेत्रातला विश्वासार्ह भागीदार म्हणून भारतीय नौदलानं वारंवार आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत मदत, चाचेविरोधी कारवाया, बचाव मोहिमा आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात नौदलानं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याकडे सिंह यांनी वेळोवेळी लक्ष वेधलं. एक बळकट राष्ट्रीय सागरी परिसंस्था उभारण्यासाठी नौदल, जहाज बांधणी केंद्र, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ, उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज

0: राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. स्वदेश निर्मित नागरी विमान येत्या 2 वर्षात मिळावं यासाठी एक संयुक्त प्रकल्प सुरू असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट या परिसंवादात ते बोलत होते. पुढच्या 10 वर्षात 100 पेक्षा जास्त विमानतळ उभारले जाण्याची शक्यताही नायडू यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या संकटामुळे विमान इंधनाचे दर वाढून ताण निर्माण झाल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू आज म्हणाले. ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकार विमान कंपन्या आणि तेल विपणन कंपन्यांशी या इंधनाच्या दरांबाबत चर्चा करत असून त्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हे घाना, कोट द इव्होर आणि इथोपिया इथं आजपासून 5 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तीनही देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील. यामध्ये द्विपक्षीय मैत्री आणि सहकार्याबाबतचे करार, व्यापार, क्षमता बांधणी, आर्थिक विकास आणि परस्पर संबंधांवर चर्चा होईल. जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यावरही परस्पर दृष्टिकोनांची चर्चात्मक देवाणघेवाण होईल. अदिस अबाबा इथं डॉ जयशंकर हे प्रादेशिक प्रमुखांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. भारताची आफ्रिकेबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं हा दौरा अधिक महत्वपूर्ण ठरेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आधीच्या अंदाजापेक्षा 0.5% वाढून 7.1% इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. व्यापार आणि भूराजकीय क्षेत्रातल्या अस्थिर परिस्थितीतही देशाच्या वाढीचा दर चांगला राहिल्यानं एप्रिलमध्ये वर्तवलेला 6.6% वाढीचा अंदाज वाढून 7.1% केल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. आसाममधल्या एका लोकसभा मतदारसंघाच्या तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या प्रत्येकी 2 तर पुद्दुचेरीच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आसामच्या नागाव मतदारसंघात सुमारे 38%, तामिळनाडूत धारापुरममध्ये 37% जास्त, मधुराकांतम इथं साधारण 35%, पश्चिम बंगालच्या रेजीनगर इथं 39%, नंदीग्राम इथं 44%, तर पुद्दुचेरीच्या थत्तन चावडी इथं 39% मतदान झालं आहे. मतदारांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. मतमोजणी या महिन्याच्या 9 तारखेला होईल. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 मध्ये युरिया पूर्णपणे निमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने

0: निर्णय घेतला त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळं शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
1: विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानात नव्यानं समावेश केलेल्या कामांसह सर्व घटकांची अधिसूचना ग्रामीण विकास मंत्रालयानं जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार अभियानात 375 कामांना मान्यता दिली आहे. आत्तापर्यंत मान्यता असलेल्या 266 कामांच्या तुलनेत नव्या अनुसूचित 41% वाढ झाली आहे. शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिने भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राज नंतर तिने संघाची सूत्रं हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदकं मिळवून दिली. ICC विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचं काल राहत्या घरी निधन झालं. ते 86 होते. जेफ्री आर्चर यांनी ब्रिटिश संसदेचं सदस्य म्हणूनही काम केलं होतं. 50 त्यांच्या 30 कोटींपेक्षा अधिक पुस्तकांच्या प्रतींची विक्री झाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 1:40 आणि 40 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करतोय कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कोल्हापुरातील 6 तालुक्यांना दुष्काळाचे ट्रिगरवनचे निकष लागू, कोल्हापूरची वैशिष्ट्यपूर्ण ओळख तयार करण्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवण्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन आणि पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांचे निर्देश. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. यंदाच्या खरीप हंगामातल्या पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांच्या आधारे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात कोल्हापुरातील 6 तालुक्यांना दुष्काळाच्या ट्रिगरवनचे निकष लागू करण्यात आले आहेत. यामध्ये पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भूदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना विविध सवलती मिळणार आहेत. दरम्यान ऑगस्ट महिन्यात पावसानं दडी दिल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसात मात्र चांगला पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा पसरला. डोंगरमाथ्यावरील भात, भुईमूग, ज्वारी, नागली ही पिकं करपू लागल्यानं शेतकरी हवालदिल झाला होता, पण या पावसामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे. कोल्हापूरच्या ब्रँडिंगसाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवायला हवेत असं प्रतिपादन वर्मा यांनी केलं. 7वा खरेदीदार विक्रेता व्यावसायिक संपर्क मेळावा नुकताच पार पडला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या सहकार्यानं MSME उद्योगांची कार्यक्षमता, उन्नती तसंच गतिवर्धन

0: कार्यक्रम राबवण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत हा मेळावा झाला. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं स्थान भक्कम करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालं. यंदाच्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात कडक शिस्तीत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्यात आले. बहुतांश सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवला गेला नाही. अनेक मंडळांनी रात्री 12 नंतर ध्वनीव्यवस्था पूर्ण बंद केल्यानं विसर्जन मिरवणूक शिस्तीत पार पडली. गणेशोत्सव संपताच कोल्हापूरकरांना आता शारदीय नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत. श्री महालक्ष्मी मंदिरात तयारी सुरू झाली असून नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासन सज्ज झालं आहे. पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. पुनर्वसितांना सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रस्ताव तयार करावेत आणि सातत्यानं पाठपुरावा करावा असंही पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी सांगितलं. गोकुळ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातलं वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी 18 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. गोकुळच्या 25 जागांसाठी महायुतीतील राष्ट्रवादीनं 10, भाजप तसंच शिवसेनेनं प्रत्येकी 8 तर जनसुराज्य शक्तीनं 3 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे. जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण तसंच दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं 15व्या वित्त आयोगाअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनानं रानभाजी महोत्सव नुकताच आयोजित केला होता. राजारामपुरीमधल्या डॉ V.T. पाटील स्मृती भवनात हा महोत्सव पार पडला. या महोत्सवाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून 300 हून अधिक महिला शेतकरी तसंच शेतकरी बचत गट महोत्सवात सहभागी झाले होते. प्रदर्शनात टाकळा, शेवगा, कुरडू, दिंडा, फोडशी, कर्टुले, भारंगी, आळंबी यांसह 80 हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले. याबरोबरच शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी आणलेल्या ताज्या रानभाज्या देखील होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील 176 रुग्णांमध्ये स्वाईन फ्लू सदृश लक्षणं आढळली आहेत. कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लू सदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे.
2: दुपारचं 1:45 झालेली आहेत. आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता भावधारा कार्यक्रम सुहासिनी पोपटकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू हा जपानी कवितेचा प्रकार असल्याने तो जगभर पसरलाय बरं का. जपाननं जेव्हा त्याची बंदरं जगासाठी खुली केली तेव्हा हायकूंचा प्रसार इंग्लंडमध्ये फ्रान्समध्ये झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीस अमेरिकन सैन्य जपानमध्ये घुसलं त्यावेळी जी सांस्कृतिक देवाणघेवाण झाली तेव्हा जाताना अमेरिकन लोकांनी आपल्याबरोबर हायकू नेला. तेथून तो आणखी काही देशात गेला. इंग्लंड अमेरिकेतील लोक आता इंग्रजीत हायकू लिहितात. जपानी लोकांचा हायकू येणं ऋतूप्रमाणे फुलतो बरं का. म्हणजे जपानी हायकूचा खऱ्या अर्थाने आस्वाद घ्यायला आपल्याला जपानच्या संस्कृतीचा परंपरेचा किंवा तिथल्या निसर्गाचा अभ्यास करायला हवा. हायकू समजण्यासाठी जपानी माणसाची ऋतूविषयक जागरूकता ममता तसंच त्याचं निसर्गावरील नितांत प्रेम समजून घ्यायला हवं. तरच हायकूमध्ये असलेलं निसर्गचित्रण आपल्याला समजू शकतं. ऋतू बदलताना जपानी माणूस अतिशय व्याकुळ होतो. कसा आहे हा जपानमधला निसर्ग. वसंत ऋतू तो येतो तेव्हा जपानमधील चेरीचे वृक्ष बहरून जातात. खूप सुंदर असा बहर असतो. हा बहर पाहायला देशामधले अनेक देशातले लोकसुद्धा जातात. पण थंडीत म्हणजे शिशिरामध्ये झाडांची पानं तांबडी होऊन गोळातात. पावसाळ्यामध्ये निळ्या जांभळ्या रंगाची फुलं रस्त्याच्या कडेला येतात. वसंतातला गुलाबी रंग म्हणजे फुललेला साकुरा निघून जातो तेव्हा हिरवी पानं येतात. पाईन वृक्षावर बर्फ साठतो. निसर्गाच्या या प्रतिमा ज्या आहेत ना त्या जपानी हायकूंमध्ये सतत दिसत असतात. आता एक हायकू पाहूया. फुलं पाहतो पहिला साकुरा पीचमधून. हा बाशोने लिहिलेला म्हणजे अनुवादित आहे पण बाशोने लिहिलेला आहे. पहिला साकुरा म्हणजे जणू मनातलं पहिलं प्रेम अंकुरत आहे असा अर्थ निघतो. पहिलं प्रेम हे असंच फुलपाखरासारखं नाजूक असतं. कवयित्री पूजा मलुष्टे यांचं तर साकुरा नावाचं एक संग्रहच आहे. 1996 साली प्रकाशित झालं आहे. त्यावेळी लोक 5-7-5 हायकू लिहित नव्हते. त्यांचा एक हायकू पहा. मोगऱ्याच्या झाडावरून पहाट वारा वाहतोय तरी जीव कासावीस होतोय. एखाद्या सुंदर व्यक्तिमत्वाचा दूर राहूनही आपल्यावर परिणाम होतो. आपण अंतर्बाह्य फुलून जातो असा हा हायकूचा अर्थ निघू शकतो. या पुस्तकाच्या मनोगतात पूजा मलुष्टे म्हणतात, निसर्गातील काही क्षण असे आतपर्यंत भिडतात की सर्व काही विसरून आपण त्या क्षणांचेच होऊन जातो. यातूनच फुलतो हायकू. कवयित्री शिरीष पै वयाच्या 85 वर्षापर्यंत हायकू लेखन करत होत्या. त्यांच्या हायकूचे

0: विषय काय होते, हायकू, एकतर हायकूवरच त्यांनी लिहिले, मी आणि तू, निसर्ग, प्रेम आणि जीवन. आता शिरीषबाईंची काही हायकू सांगते हा तुम्हाला, ऐका. किंचितसा पाऊस जरी रोज पडतो, तलाव कुठे भरतो, याचा अर्थ आपापल्या परीने समजून घ्या. दुसरा हायकू, सारा वेळ दाणे टिपते, सारा वेळ दाणे टिपते, कबूतराचे आयुष्य यातच खर्च होते. सामान्य माणसाच्या आयुष्याचं कसं चित्रण केलं आहे पहा. दुसऱ्या तिसऱ्या ओळीत किंवा पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत यमक साधतात त्या, त्यामुळे हायकूला ताल येतो. शिरीषबाई यांनी हायकूची व्याख्या अशी केली आहे, दुसऱ्या व तिसऱ्या किंवा पहिल्या व तिसऱ्या ओळीत यमक साधणारी, मूळ उद्गाराला अकस्मात कलटणी देणारी, छंदमुक्त व तालबद्ध, कोणताही विषय स्वीकारणारी तीन ओळींची कविता म्हणजे हायकू.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे वन्य प्राण्यांपासून शेतीचं संरक्षण. याचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी. वन्य प्राण्यांपासून शेतीचं संरक्षण. नमस्कार मंडळी. जंगलं, अरण्य तसंच संरक्षित वन्य प्राणी प्रकल्प ही ठिकाणं म्हणजेच वन्य प्राण्यांची राहण्याची ठिकाणं, ही ठिकाणं जर सुरक्षित असतील तर या वन्य प्राण्यांचं जीवन सुरक्षित राहतं. पण दिवसेंदिवस जंगलं, अभयारण्य कमी होऊ लागली आहेत, वृक्षतोड होऊ लागली आहे, त्यामुळे असे वन्य प्राणी भरकटतात आणि मग खाद्य आणि निवाऱ्यासाठी उभ्या शेतामध्ये किंवा मानवी वस्तीमध्ये ते येतात. या वन्य प्राण्यांमध्ये हत्ती, गवे, रानडुकरं, हरणं, गायी, कोल्हे, माकडे इत्यादी प्राणी आणि पक्ष्यांमध्ये वटवाघळं, पोपट, चिमण्या तसंच धान्य खाणारे पक्षी येतात. या सर्वांचा शेतजमिनीवरच्या पिकांना उपद्रव होत असतो आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. मंडळी, हत्तीचे कळप अभयारण्य सोडून चाऱ्यासाठी अभयारण्याच्या जवळपासच्या शेतपिकाचं खाऊन आणि तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. फळझाडंसुद्धा उपटून टाकतात. भातशेती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करतात. जंगलात काही खायला मिळालं नाही, प्यायला पाणी मिळालं नाही की मात्र हे हत्ती शेतातली पिकं खातात, नासाडी करतात. अशावेळी सामुदायिकरित्या मोठमोठे आवाज करून, फटाक्यांचे आवाज करून किंवा पलिते पेटवून आरडाओरडा करून त्यांना शेताबाहेर हुसकवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. वन्य प्राण्यांमध्ये कोल्हा हा अगदी छोटा वाटला तरी मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. त्याचप्रमाणे गवेसुद्धा पीक खाऊन उद्ध्वस्त करतात. गायी, रानडुकरं हे प्राणीसुद्धा पिकं खातात, तुडवतात आणि नुकसान करतात. यांना पळवून लावण्यासाठी डब्यांचा, फटाक्यांचा आवाज करावा लागतो. वेगवेगळ्या प्राण्यांपासून आपल्या शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून पूर्वी शेतकरी शेतामध्ये उंच मांडव घालून रात्रभर पहारा द्यायचे, तसंच डब्यांचा आवाज करून प्राण्यांना हुसकावून लावायचे. शेतीच्या सभोवती काटेरी कुंपण घालूनसुद्धा शेतीचं रक्षण केलं जायचं. आता शेतीच्या सभोवार सौर विद्युत कुंपण घालून वन्य प्राण्यांपासून संरक्षण केलं जातं, किंवा शेताच्या सभोवार वन्य प्राण्यांना ओलांडता येणार नाही अशा चऱ्या खणून किंवा खडकाळ भागावर चर खोदण्याऐवजी 1 ते 1.5 मीटर उंचीच्या दगडाच्या कच्च्या भिंती उभारून आपल्या पिकाचं संरक्षण करता येतं. पण काही प्रमाणात तरी या खर्चिक बाबी आहेत. मंडळी, आता पक्ष्यांविषयी. मोर, पोपट, वटवाघळं, चिमण्या, कावळे आणि इतर पक्ष्यांपासून पीक वाचवण्यासाठी पिकावरती जाळी लावणं हा एक उत्तम उपाय आहे. गोफणीच्या सहाय्यानं पक्ष्यांना हुसकावून लावणं, मोठमोठे आवाज करणं, पिकांच्या वर चमकत्या पट्ट्या लावून बुजगावणी उभी करून आपण हातातोंडाशी आलेलं पीक वाचवू शकतो. शासनाने वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्यायला सुरुवात केली आहे. अर्थात त्यासाठी रीतसर

0: तर कागदपत्रांसह पंचनाम्यासह तक्रार करावी लागते. योग्य असेल तर काही प्रमाणात नुकसान भरपाईसुद्धा मिळते. तर मंडळी, अशा प्रकारे वन्य प्राण्यांपासून आपल्या शेतीचं या ना त्या प्रकारे आपण संरक्षण करावं. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत वन्य प्राण्यांपासून शेतीचं संरक्षण याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूतील वातावरणातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी माहिती ऐकली. या भागात मी तुमच्याशी शरद ऋतूतील योग्य आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी संवाद साधणार आहे. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असल्याने या ऋतूत प्रामुख्याने थंड मधुर रसात्मक पित्तशामक आहाराचा समावेश असायला हवा. खरं तर सर्वच रस हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, पण मधुर रस हा पित्तशामक असतो. याचा अर्थ सतत गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत असा होत नाही, तर तिखट अतिसमचमित पदार्थ या ऋतूत टाळायला हवेत असं शास्त्र सांगतं. कडू रस हा सुद्धा पित्तशामक असतो, त्यामुळे कारल्याची भाजी सुद्धा या दिवसात जरूर सेवन करावी, ज्यामुळे पित्ताचं शमन तर होतं आणि साखर सुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते. सिमला मिरची, मसालेदार भाज्या, पंजाबी भाज्या, जंक फूड यांचं प्रमाण कमीत कमी असायला हवं. संत्री, मोसंबी, चिक्कू, सफरचंद याबरोबरच आवळा सुद्धा पित्तशामक मानला जातो, त्यामुळे आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा या दिवसात जरूर सेवन करावा, किंवा नुसती आवळा पावडर जरी रोज घेतलीत तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. खारट पदार्थ हे पित्त वाढवणारे असतात, त्यामुळे ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे असं लोणचं, पापड, खारातली मिरची, तळणीची मिरची हे पदार्थ कमीत कमी सेवन करावेत. परंतु लिंबाचं लोणचं, आलेपाक, सुंठवडा यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं, कारण आलं हे पाचक असतं आणि लिंबामुळे पचनशक्ती आणि प्रतिकार क्षमता दोन्ही वाढते. जिरेपूड, मिरपूड, बडीशेप, धने यांचा स्वयंपाकात सढळ हाताने उपयोग करावा, कारण हे सगळे मसाल्याचे पदार्थ भूक वाढवणारे आणि खाल्लेलं अन्न पचवण्यास मदत करणारे असतात. पित्ताचा उष्ण गुण कमी करण्यासाठी दूध, तूप, लोणी यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं. ज्यांना उष्णतेमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी गरम दुधामध्ये एक चमचा साजूक तूप घालून रात्री किंवा पहाटे जरूर सेवन करावं, त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्ताचं शमन होतं. म्हणूनच तर या दिवसात येणाऱ्या कोजागिरीला गरम दुधामध्ये बदाम, खारीक अशी पौष्टिक पदार्थ घालून ते गरम स्वरूपात रात्री सेवन करावेत अशी रीत आहे, जेणेकरून पित्ताचं शमन होईल. या दिवसात उष्णता खूप वाढत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण पुरेसं असायला हवं. शहाळ्याचं पाणी, धन्याचं पाणी, वाळ्याचं पाणी जरूर प्यावं, जेणेकरून मूत्रसंसर्ग, लघवीला जळजळ अशा लक्षणांना प्रतिबंध होतो. ऋतुचर्येच्या बाबतीत विचार करताना लवकर उठून पायी चालण्याबरोबरच व्यायाम, हलकी योगासनं जरूर करावीत, ज्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. सकाळी स्नान करण्याच्या आधी चंदनाचं तेल किंवा खोबरेल तेल लावून मसाज करावा, ज्यामुळे त्वचेला

0: स्निग्धपणा व्यवस्थित राहतो. या दिवसात घामामुळे त्वचाविकार होण्याचाही संभव असतो, त्यामुळे सैलसर सुती कपडे वापरले जावेत. पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेद शास्त्राचं वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे, ज्यामुळे दोषांचा समूळ नाश होतो. त्यातीलच विरेचन कर्म हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या ऋतूत जरूर करून घ्यावं. योगासनं, पायी फिरणं यांचा दिनचर्येत समावेश जरूर करावा, ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता उत्तम राहून नैसर्गिकरित्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होते. हे सगळे प्रकार आपण केले तर बदलत्या वातावरणात सुद्धा आपल्या आरोग्य व्यवस्थित राहील असा विश्वास मला वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुतीहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉ सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग. जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये सर्पपूजेचे संदर्भ आढळतात. कांस्य आणि लोहयुगातील सर्पचित्रांचे आकृतीबंध सापडलेले आहेत. साधारणतः सर्प हे ज्ञान, पुनर्जीवन, प्रजनन आणि संपदेचं प्रतीक मानले गेलेले आहेत. ग्रीक संस्कृतीत एस्कलेपियस हा वैद्यकाचा देव मानला जातो. साप कात टाकतो म्हणून पुनर्जीवनाचं प्रतीक आहे. या अर्थाने एस्कलेपियसच्या मूर्तीमध्ये सर्प दिसतो. त्यावरून प्रेरणा घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशननी जे चिन्ह घेतलंय त्यात आपल्याला दंडाभोवती वेटोळं घातलेला सर्प दिसतो. सर्प अथवा नाग स्वतंत्र देवता मानले जातात किंवा काही देवतांशी त्यांचं नातं जोडलेलं दिसतं. महादेवांसह नागाचं नातं घट्ट असतं. गणपती स्वतःच्या शरीरावर नागबंध डौलांनी धारण करतो. नाग ही एकंदर शैव देवता समूहातील एक देवता आहे. भारतातल्या अनेक भागात नागदेवतेची मंदिरं आहेत, तसंच कुलदेवता म्हणूनही नागाची पूजा केली जाते. पश्चिम बंगालमध्ये मनसा नावाच्या नागदेवतेच्या पूजेचा मोठा प्रघात आहे. काही कथांनुसार ती शिवकन्याही मानली जाते. बंगाल, आसाम आणि बिहार या राज्यांमध्ये मनसा नावाच्या देवीला खूप मानाचं स्थान आहे. ती सर्पवेष्टित असते आणि हंसावर आरूढ असते. सर्प हे क्रूरतेचं प्रतीक मानलं जाऊन त्याच्यावर अंकुश राहावा म्हणून मनसा देवी त्यांना आपल्याजवळ बाळगते अशी श्रद्धा आहे. मात्र सर्पांबद्दल शब्दशहा असा समज करून घेणं चुकीचं आहे. त्यातला मुख्य अर्थ असा आहे की मनसा देवी ही मनाची अधिष्ठात्री देवता असून मन हे माणसाचा शत्रू किंवा मित्र असतं. मनातले दुष्ट विचाररूपी विष ही देवी दूर करते म्हणून ती विषारी असते. तिचं वाहन हंस आहे. पाण्यातून जलदगती जाणारा हंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान वाहत राहिलं म्हणजे त्यात साचलेपणा येत नाही. नाग हे शक्तीचं प्रतीक देखील आहे. रणवीरा आणि पद्मावती नावाच्या योगिनी सर्पावर आरूढ असल्याचं वर्णन आढळतं. बंगालमध्ये नागमंडल नावाचा नृत्याचा प्रकार आहे. सर्प हे सौंदर्याचं आणि वैद्यकशास्त्राचं प्रतीक मानलं जातं. राठोड राजपूत आणि सोधा राजपुरोहित समाजात नागनेची या देवतेला महत्वाचं स्थान आहे. ती सर्पदेवता आहे. महाराष्ट्रात आपणा सर्वांना नागपंचमी हा नागपूजेचा दिवस माहिती असतो. या दिवशी बहुतांश ठिकाणी सर्पशिल्प पूजण्याची पद्धती आहे आणि तीच प्रथा योग्य आहे. नागपूजा प्रतीक रूपाने असावी हेच हिंदू धर्मानी सांगितलेलं आहे. जिवंत सर्पांना पकडणं, दारोदार फिरवणं, त्यांना दूध पाजणं, लाया वाहणं इत्यादी गोष्टी धर्माची भ्रष्ट रूप आहेत आणि अशास्त्रीय आहेत. सर्प हा निसर्गातला एक जीव आहे. त्याचं अन्न उंदीर, घुशी आदी आहे. पर्यावरणाच्या साखळीत त्याचं महत्वाचं स्थान असून तो शेतकऱ्यांचाही मित्र आहे. ही बाब ध्यानात घेणं गरजेचं आहे. जिवंत सर्प वा नागपूजेच्या हट्टापायी कित्येक सर्पांचा मृत्यू होतो, छळ होतो, त्यांचं निसर्गातलं स्थान धोक्यात येतं.

उत्सवप्रियता असावी पण ती समाजघातक आणि निसर्गनाशक नसावी. सर्प पकडण्यासाठी असलेल्या पारंपरिक कौशल्यांचं रुपांतर सर्पांच्या संरक्षणाच्या कामात व्हायला हवं. त्यासाठी निसर्ग जतनाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचायला हवं. वस्तुत निसर्गातल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ईश्वर नावाचा दीप प्रकाशत असतो. त्याचा आदर राखायला शिका हे प्रत्येक पिढीतल्या संतांनी सांगितलेलं आहे. त्याचा भाव समाजाने समजून घेऊन कृतीत आणणं आवश्यक आहे. मात्र धर्म किंवा पूजा अर्चा जर आर्थिक फायद्याच्या दृष्टीने तोलल्या जाऊ लागल्या तर निसर्ग पर्यावरण यांना निश्चितपणे हानी पोहोचायला सुरुवात होते. त्यासाठी समाजाची वैचारिक साक्षरता वाढवण्याबरोबर वन्यजीव कायदा अत्यंत महत्वाचा आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला दुसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म कार्यक्रमात आता श्रद्धा जैन यांनी गायलेला राग. मधुवंती आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित ख्यालाची बंदिश एक तालात, द्रुतबंदिश तीन तालात आहे. त्यांना हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी आणि तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केलेली आहे. ऐकूया श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती.

0: श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती आत्ता आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी आणि तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: १८७२ ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: वाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 एफ एम रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
0: ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातल्या गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुदानित वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तसंच स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि दीनदयाल स्वयं योजनेतल्या भत्त्यात सुधारणा करायच्या प्रस्तावांना आज मंजुरी मिळाली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार्टिसिपेट मुंबईच्या लोगोचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. त्यानंतर राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असंही ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीसीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागे पुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती 7 ते 8 ऑक्टोबर रोजी राज्यात येईल आणि साधारण 11 तारखेपर्यंत दौरा करेल असंही त्यांनी सांगितलं. काही पिकांचं सर्वेक्षण पूर्ण काही ठिकाणी बाकी आहे. ग्राउंड ट्रुथिंगचं काम वेळेत पूर्ण करून केंद्र सरकारकडून मदत घेण्याचीही कार्यवाही पूर्ण करू असंही ते म्हणाले. राज्य विधान परिषदे

0: च्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार अदिती पोहरे यांनी आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. अमरावतीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिली. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे. तर भाजपाच्या वतीने चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपुरातून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे यांनीही अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत महायुतीमध्ये अद्याप एकमत झालेलं नाही. भाजपाकडून कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे अशा दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरायचे आणि चर्चा सुरू ठेवायची असं ठरलं असून पुन्हा एकदा चर्चा होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्याच्या परिवहन विभागाने बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. यासंदर्भात सर्व आरटीओ आणि तात्पुरत्या परवाना असलेल्या कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख मध्यम आणि लघु 3032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिनं भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राजनंतर तिने संघाची सूत्र हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. लखनौमध्ये एकाना स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 युरिया पूर्णपणे निमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
0: धाराशिवमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत कळंब तालुक्यातल्या निपाणी इथं पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आलं. यात विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच उपलब्ध चाऱ्याचा अधिक परिणामकारक वापर कसा करता येईल याबद्दल प्रात्यक्षिकांमधून माहिती देण्यात आली.

0: निकृष्ट उपलब्ध चाऱ्यावर युरिया प्रक्रिया कशी करावी, त्यामध्ये गुळ मीठ आणि खनिज मिश्रणाचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखवण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिवाळी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये पदवी, पदविका, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण घेणाऱ्या पात्र नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये अशा सूचना देण्यात आल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर ते 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. प्रथम ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. तसंच एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदरे, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळचं नियोजन हे प्राधिकरण करेल. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीपदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख मध्यम आणि लघु अशा 3,032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्यात बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी परिवहन विभागानं 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. यंदा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर. संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आज आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय परिणीता या चित्रपटातलं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं स्वानंद किरकिरे यांचं हे गीत. संगीतकार आहेत शांतनू मोहितराव.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किस्मत कनेक्शन या चित्रपटातलं. सईद कादरी यांचं हे गीत, संगीतकार आहेत प्रीतम, तर गायक कलाकार आहेत अतिफ असलम आणि अलका याज्ञिक.

0: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला आहे।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया गजनी या चित्रपटातलं प्रसून जोशी यांचं हे गीत। गायक कलाकार आहेत जावेद अली, तर संगीतकार आहेत ए आर रहमान।

संगीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया श्रुती पाठक आणि सलीम मर्चंट यांनी गायलेलं फॅशन या चित्रपटातलं इरफान सिद्दीकी यांचं हे गीत. संगीतकार आहेत सलीम सुलेमान.

0: श्रोते हो, बुधवारी 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल निर्माल्य संकलन याविषयी ऍडव्होकेट मनीष नलावडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: निर्माल्य हे आपल्या श्रद्धेचा आणि भावनेचा भाग आहे. आपण उत्सवामध्ये देवाला फुले हार अर्पण करतो. आपल्याला अर्पण केल्यानंतर मानसिक समाधान मिळते. आपल्या भावना त्यामध्ये जोडलेल्या असतात. आपण हे निर्माल्य एकत्र जमा करतो, काही काळ जपून ठेवतो आणि त्यानंतर हे निर्माल्य नदी, समुद्र, किनारा, इतर जलस्त्रोतांमध्ये टाकतो, विसर्जित करतो. पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे, समुद्र स्वतःकडे कोणतीच वस्तू ठेवत नाही. पुन्हा आपण विसर्जित केलेले निर्माल्य वाहत समुद्र किनाऱ्यावर येते. हे चित्र त्यानंतर गंभीर दिसते.
0: तेव्हा नक्की ऐका बुधवारी 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

रेस या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं. अतिफ अस्लम यांनी, रचना होती समीर यांची, तर संगीतकार होते प्रीतम. याबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त करण्यात येत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 युवावाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक टप्पे असतात. असे अनेक न दिसणारे मैलाचे दगड ज्याच्यातल्या अचीव्हमेंट्स किंवा ज्या अचीव्हमेंट्स आपण कधीच सेलिब्रेट करत नाही. आता हे न दिसणारे मैलाचे दगड कोणते, आयुष्यातले असे

0: टप्पे कोणते याबद्दल आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे आपल्याला माहिती सांगणार आहे.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. असा विषय ज्याचा संबंध कदाचित तुमच्या माझ्या आयुष्यातल्या एखाद्या छोट्याशा प्रसंगाशी असेल. आज आपण बोलणार आहोत इनविजिबल माइलस्टोन्स, म्हणजेच न दिसणारे मैलाचे दगड. आपल्या आयुष्यातली अशी छोटी छोटी यश जी कदाचित सोशल मीडियावर पोस्ट होत नाहीत, ज्यासाठी टाळ्या वाजत नाहीत, प्रमाणपत्र मिळत नाहीत, फोटो काढले जात नाहीत, आणि कदाचित आपल्या जवळच्या व्यक्तीलाही त्याबद्दल माहिती नसते, पण हीच छोटी यश आपल्या मोठ्या प्रवासाची खरी पायाभरणी करत असतात. आपण यश म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काही ठराविक चित्र उभी राहतात. परीक्षेत पहिला क्रमांक, मोठ्या कंपनीत नोकरी, बढती, स्वतःचा व्यवसाय, परदेशात शिक्षण, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणं, पुरस्कार मिळणं, मोठं घर घेणं किंवा एखादं मोठं स्वप्न पूर्ण करणं, या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. त्यांचा आनंद साजरा करायला हवाच, पण प्रश्न असा आहे की या मोठ्या यशाच्या आधी जे हजारो छोटे टप्पे पार केले जातात त्यांचं काय? पहिल्यांदा अपयश आल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणं, अभ्यासात मागे पडल्यानंतर पुन्हा पुस्तक उघडणं, एखाद्या विषयाची भीती असूनही तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणं, मुलाखतीत नाकारलं गेल्यानंतर पुढच्या मुलाखतीसाठी पुन्हा तयारी करणं, स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करणं, चुकीची सवय कमी करणं, नाही म्हणायला शिकणं, मदत मागायला लाजू नये हे समजणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी कौतुक करत नसतानाही आपलं काम प्रामाणिकपणे सुरू ठेवणं, हे देखील यशच आहेत. पण त्यांना आपण किती वेळा यश म्हणतो? युवावस्थेत ही गोष्ट विशेष महत्त्वाची ठरते, कारण आजचा तरुण सतत एका अदृश्य शर्यतीत असल्यासारखा अनुभव घेतो. सोशल मीडियावर कुणाचं ग्रॅज्युएशन दिसतं, कुणाची नवीन नोकरी, कुणाचा बिझनेस, कुणाचं फॉरेन एज्युकेशन, कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन, कुणाचं ट्रॅव्हलिंग, कुणाचं अवॉर्ड, आणि आपण स्वतःकडे पाहतो तेव्हा मनात एक प्रश्न येतो, मी नेमकं काय केलंय? पण इथेच एक मोठा गैरसमज होतो. आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या हायलाइट्स आपल्या आयुष्यातल्या बिहाइंड द सीन्सशी तुलना करतो. आपल्याला दुसऱ्याचा परिणाम दिसतो, त्यामागचे प्रयत्न दिसत नाहीत. एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळालेले दिसतात, पण त्यांनी किती वेळा न समजलेला धडा पुन्हा वाचला हे दिसत नाही. एखाद्या तरुणाला नोकरी मिळालेली दिसते, पण त्याने किती अर्ज केले, किती रिजेक्शन स्वीकारले, किती वेळा स्वतःचा रिझ्युमे बदलला हे दिसत नाही. एखाद्या कलाकाराचं सुंदर परफॉर्मन्स दिसतं, पण त्या परफॉर्मन्सच्या आधीची असंख्य तासांची प्रॅक्टिस दिसत नाही. म्हणून आजचा पहिला संदेश अगदी साधा आहे, तो म्हणजे आपल्या प्रवासाची किंमत फक्त अंतिम परिणामावर ठरवता येत नाही. कधी कधी सर्वात मोठं यश म्हणजे आपण थांबलो नाही हे असतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणिताची भीती वाटते, पहिल्या दिवशी त्याला 10 उदाहरणांपैकी एकच उदाहरण सोडवता आलं, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, बाहेरून पाहिलं तर ते फार मोठं अचीवमेंट वाटणार नाही, पण त्या विद्यार्थ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे, कारण काल मला गणित जमत नाही असं म्हणणारा विद्यार्थी आज एकदा प्रयत्न करून बघतो असं म्हणू लागलाय. हा बदल दिसत नाही, पण तो महत्त्वाचा आहे. मानसशास्त्रात सेल्फ एफिकेसी म्हणजे एखादं काम यशस्वीपणे करण्याची आपल्यात क्षमता आहे असा स्वतःवरचा विश्वास. मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बँड्युरा यांच्या मते अशा विश्वासाच्या निर्मितीत स्वतःला आलेले छोटे यशस्वी अनुभव महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजेच मी हे करू शकतो हा विश्वास अनेकदा एका मोठ्या विजयातून नाही तर अनेक छोट्या प्रयत्नातून तयार होतो. म्हणून जर आज आपण एखादं कठीण काम पूर्ण केलं असेल तर स्वतःला एकदा सांगितलं पाहिजे, नाही का, की हो हे छोटं होतं पण मी केलंय. कारण आत्मविश्वास नेहमी टाळ्यांमधून येत नाही, कधी कधी तो शांतपणे आपल्या आत तयार होतो. आता आणखी एक उदाहरण घेऊया. समजा एक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, पहिल्या महिन्यात त्याचा अभ्यास व्यवस्थित होत नाही, दुसऱ्या महिन्यात तो अभ्यासाचं वेळापत्रक बनवतो, तिसऱ्या महिन्यात त्याला दररोज 2 तास अभ्यास

अभ्यास करण्याची सवय लागते. काही महिन्यांनी तो मॉक टेस्टमध्ये मागच्या वेळेपेक्षा 10 गुण जास्त मिळवतो. कदाचित कोणी त्याच्यासाठी सेलिब्रेशन ठेवणार नाही, कदाचित घरात कोणी मिठाई वाटणार नाही, कदाचित सोशल मीडियावर कोणी कॉंग्रॅच्युलेशन्स लिहिणार नाही, पण त्या 10 गुणांमध्ये त्याच्या अनेक दिवसांच्या शिस्तीचा पुरावा आहे. यालाच आपण इनविजिबल माइलस्टोन म्हणू शकतो. मोठ्या यशापर्यंत पोहोचताना असे कितीतरी इनविजिबल माइलस्टोन्स येतात. पहिला दिवस, पहिला प्रयत्न, पहिलं अपयश, पहिल्यांदा मदत मागणं, पहिल्यांदा भीतीवर मात करणं, पहिल्यांदा स्वतःसाठी निर्णय घेणं, पहिल्यांदा स्वतःची चूक मान्य करणं, पहिल्यांदा पुन्हा सुरुवात करणं, आणि कधी कधी फक्त आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला जगणं. संशोधनात प्रोग्रेस प्रिन्सिपल या संकल्पनेत महत्त्वपूर्ण कामात झालेली प्रगती ही प्रेरणा आणि सकारात्मक भावनांसाठी महत्त्वाची ठरू शकते, असं तेरेसा ॲमाबाईल आणि स्टेव्हिन क्रॅमर यांच्या कामातून मांडत गेलं आहे. म्हणजे अंतिम ध्येय अजून दूर असलं तरी मी पुढे जात आहे ही जाणीव माणसाला पुढचा प्रयत्न करण्याची ऊर्जा देऊ शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक छोट्या गोष्टीला मोठं यश घोषित करावं. याचा अर्थ असा आहे की खरी प्रगती झाली असेल तर तिला दुर्लक्षित करू नका.

मित्रांनो, दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी काय शिकलो, आज मी काय सुधारलं आणि आज मी कोणतं छोटं पाऊल पुढे टाकलं. उत्तर मोठं असण्याची गरज नाही. आज मी 10 पानं वाचली, आज मी एक नवीन शब्द शिकलो, आज मी 30 मिनिटं अभ्यास केला, आज मी माझं काम वेळेवर पूर्ण केलं, आज मी राग आला तरी शांत राहिलो, आज मी माझ्या मित्राची मदत केली, आज मी अपयशानंतर पुन्हा प्रयत्न केला. ही छोटी वाक्य आहेत, पण अशाच वाक्यांमधून आपल्या आयुष्याची मोठी कथा तयार होते. आता कल्पना करा, एका तरुणीला मंचावर भाषण करायचंय. तिला खूप भीती वाटते. पहिल्यांदा ती फक्त 2 वाक्य बोलते, आवाज थरथरतो. दुसऱ्यांदा ती थोडं अधिक बोलते. तिसऱ्यांदा ती प्रश्नांची उत्तरं देते. काही महिन्यांनी ती आत्मविश्वासाने संपूर्ण भाषण करते. लोकांना अंतिम भाषण दिसेल, पण तिच्यासाठी खरी अचीवमेंट कदाचित पहिल्यांदा मंचावर उभं राहणं ही होती. कारण त्या दिवशी तिने भीती संपवली नव्हती, तर तिने भीती असूनही पाऊल टाकलं होतं. आणि धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. म्हणूनच जर आपण सध्या एखाद्या अशा टप्प्यावर असू जिथे आपल्या आयुष्यात मोठं काहीतरी घडताना दिसत नसेल, तरी स्वतःला कमी समजू नये. कदाचित आपण तयारीच्या टप्प्यावर असू, कदाचित आपलं काम अजून दिसत नाही, कदाचित आपल्या प्रयत्नांना अजून परिणाम मिळालेला नाही, कदाचित आपण अजून शिकत आहो, आणि हे ठीक आहे. झाडाचं बीज जमिनीखाली असताना बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला काहीच घडताना दिसत नाही, पण आतमध्ये प्रक्रिया सुरू असते. मुळं तयार होत असतात आणि कधीतरी त्यातून रोपटं बाहेर येतं. आपल्या आयुष्यातही काही काळ असा असतो, आणि दॅट इज नोबडी सीज एनिथिंग. पण त्याचा अर्थ नथिंग इज हॅपनिंग असा नसतो. कधी कधी शांत काळ हा तयारीचा काळ असतो. आणि म्हणूनच आपल्या जीवनातल्या इनव्हिजिबल माइंडस्टोन ओळखल्या पाहिजेत. कदाचित आपलं पहिलं इनव्हिजिबल माइलस्टोन म्हणजे सकाळी वेळेवर उठणं असू शकतं. कदाचित मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करणं असू शकतं. कदाचित रोज 10 मिनिटं इंग्रजी बोलण्याचा सराव करणं असू शकतं. कदाचित आई वडिलांशी संयमाने बोलणं असू शकतं. कदाचित आपल्या पैशांचा योग्य वापर सुरू करणं असू शकतं. कदाचित स्वतःच्या चुका स्वीकारणं असू शकतं. कदाचित टॉक्सिक कंपॅरिझन कमी करणं असू शकतं. तर कदाचित एखाद्या जुन्या अपयशातून बाहेर पडणं असू शकतं. कदाचित स्वतःला पुन्हा एक संधी देणं असू शकतं. यापैकी कुठलीही गोष्ट छोटी वाटू शकते, पण आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडत असेल तर ती महत्वाची आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, इनव्हिजिबल माइलस्टोन म्हणजे फक्त प्रोडक्टिव्हिटी नाही, विश्रांती घेणंही कधीकधी माइलस्टोन असू शकतं. कारण सतत काम करणं

0: म्हणजेच प्रगती असं नाही, आपल्या मर्यादा ओळखणं, थकल्यावर थोडं थांबणं, योग्य मदत घेणं आणि पुन्हा नव्या ऊर्जेने सुरुवात करणं हेही वैयक्तिक विकासाचे भाग आहेत. विशेषतः तरुणांनी मी सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे या दबावापासून स्वतःला थोडं दूर ठेवायला शिकायला हवं. प्रगतीला वेगाची नाही, सातत्याची गरज असते. मित्रांनो, कासव आणि सशाची गोष्ट आपल्याला लहानपणापासूनच माहिती आहे. त्या गोष्टीचा खरा अर्थ फक्त स्लो अँड स्टेडी विन्स एवढाच नाही, तर आपल्या जीवनात सातत्याने टाकलेली छोटी पावलं आपल्याला पुढे नेतात हा त्यामागचा साधा संदेश आहे. आपलं यश फक्त त्या दिवशी सुरू होत नाही ज्या दिवशी जग आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतं, तर आपलं यश त्या दिवशी सुरू होतं ज्या दिवशी आपण पहिल्यांदा स्वतःला म्हणतो मी प्रयत्न करणार. मग दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा म्हणतो मी पुन्हा प्रयत्न करणार. आणि एखाद्या दिवशी आपण मागे वळून पाहतो आणि म्हणतो मी किती पुढे आलो आहे. मित्रांनो, मोठी स्वप्न नक्की बघा, मोठी ध्येय ठेवा, यश मिळवा, पुरस्कार मिळवा, करिअर घडवा, आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि स्वतःला अभिमान वाटेल असं काम करा. पण त्या मोठ्या स्वप्नाच्या प्रवासात छोट्या विजयांना विसरू नका, कारण मोठ्या यशाची सुरुवात अनेकदा मोठ्या घोषणेने होत नाही, ती एका छोट्या निर्णयाने होते. एक पान वाचण्याच्या निर्णयाने, एक तास अभ्यास करण्याच्या निर्णयाने, एकदा पुन्हा प्रयत्न करण्याच्या निर्णयाने, भीती असूनही पुढे जाण्याच्या निर्णयाने आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या निर्णयाने. आज जर आपल्या आयुष्यात कुणीही टाळ्या वाजवत नसेल तरी स्वतःसाठी एक छोटी टाळी वाजवली पाहिजे. जर कुणी वेल्डन म्हणत नसेल तर स्वतःला म्हटलं पाहिजे आय एम मेकिंग प्रोग्रेस, कारण आपला प्रवास अजून संपलेला नाही आहे. आणि कदाचित आजचं आपलं छोटंसं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाचा पहिला अदृश्य मैलाचा दगड असेल. चला तर मग आजपासून मोठ्या यशाची वाट पाहण्याऐवजी छोट्या प्रगतीकडेही लक्ष देऊया. आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला बनवूया. आजचं एक पाऊल उद्याच्या स्वप्नाच्या दिशेने टाकूया आणि आपल्या मनात एक वाक्य कायम ठेवूया, माझ्या प्रत्येक छोट्या प्रयत्नांची किंमत आहे, कारण प्रत्येक पाऊल मला माझ्या ध्येयाच्या थोडं जवळ घेऊन जात आहे. धन्यवाद.
1: मित्रांनो, अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात अश्विनीने आपल्याला माहिती सांगितली. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

अपुले मग गाणे स्वत्वाचे प्राणातून झगमगते सारे गम प पद पगमा

चित्रपट होता जैत रे जैत, गायिका होत्या आशा भोसले आणि सहकारी गीतकार होते नाधो महानोर, तर संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी. रचना होती सुधीर मोघे यांची तर संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. याबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर 6:20 संस्कृतमधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

उर्वरित कार्यक्रम आता उद्याच्या कार्यक्रमांबद्दल. उद्या बुधवार 7 ऑक्टोबर आमची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:55. 6:05 मंगलप्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी. परसातील संगोपनासाठी देशी कोंबड्यांच्या जाती याविषयी माहिती वाचन ऋचा गद्रे. ही माहिती पुन्हा आपण ऐकू शकता 2:02. 6:45 शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारण 2:05. सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर विविध देवता त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश भाग 3 लेखन डॉक्टर सुरुची पांडे. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:00. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून भावगीतांचा कार्यक्रम भावधारा सकाळी 7:40. 8:40 करिअर मंत्रा मर्चंट नेव्ही या विषयावर प्रसाद माने यांच्याशी कश्मीरा सावंत यांनी केलेली बातचीत सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 मराठी बोली आणि भाषा एक चिंतन हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल इंद्रधनुष्य सकाळी 11:30 निर्माल्य संकलन याविषयी ॲडव्होकेट मनीष नलावडे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद सादर करते विवेक वानखडे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ पपेट शो बबल शो करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या कलाकार चैताली मजगावकर भंडारी यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमची दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपटातली काही गीतं. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून स्टे ट्यून या सत्रात डिजिटल युगातील उद्योजकता व्यवसाय विकास अनिवार्य याविषयी प्राध्यापक हेमंत गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद. 6:10 गीतबहार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. संध्याकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणात शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन ऋचा गद्रे सादर करते विवेक वानखडे. 8:15 आपण आस्वाद घ्याल नाट्यसंगीताचा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून. रात्री 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट यांचं गीतारवादन राग हेमंत आपण ऐकाल. श्रोते हो, याखेरीज आमची बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेवर. असे आहेत आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:35 झालेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: ಮಾರ್ತು ಮಲ್ಹಾರಿ ಮಾರ್ತು ಹಬ್ಬ ಹಬ್ಬ ಹಬ್ಬ
1: ಮಲ್ಹಾರಿ ಮಾರ್ತೇನ್
0: ಹಬ್ಬ ಹಬ್ಬ
1: ಮಲ್ಹಾರಿ ಮಾರ್ತೇನ್
0: ಹಬ್ಬ ಹಬ್ಬ
1: ಮಲ್ಹಾರಿ ಮಾರ್ತೇನ್
0: ಹಬ್ಬ ಹಬ್ಬ
1: ಮಲ್ಹಾರಿ ಮಾರ್ತೇನ್
0: ಹಬ್ಬ
1: ಮಲ್ಹಾರಿ ಮಾರ್ತೇನ್
0: ಹಬ್ಬ ಹಬ್ಬ
1: ಮಲ್ಹಾರಿ ಮಾರ್ತೇನ್
2: ही रचना होती पी सावळाराम यांची. गायिका होत्या लता मंगेशकर आणि शाहीर साबळे. तर संगीतकार होते वसंत प्रभू. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मण राजगुरू यांची ही रचना. संगीतकार आहेत मधुकर पाठक आणि गायक कलाकार धरमदास मोहिते आणि सहकारी.

0: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
1: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
2: बस हेच विचारा, वाय?
3: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
0: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
4: तुमचा सायबर रक्षक.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: काय झालं भैया?

0: अग पर अस का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग अस ना
1: अव मोडकच घरन तुटकच छप्पर
0: मग राह कि त्यात
1: अव पण राहायला जागा नाही.

0: हाटकच लुगडा पुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं पुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती।
0: पण शिवायला दोरा

ही रचना होती संत एकनाथ महाराजांची. गायक कलाकार होते शाहीर साबळे आणि संगीतकार होते राम कदम. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे लोकगीत. संगीतकार आहेत अभिजित राणे.

0: श्रोते हो, बुधवारी 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल निर्माल्य संकलन याविषयी ऍडव्होकेट मनीष नलावडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: निर्माल्य हे आपल्या श्रद्धेचा आणि भावनेचा भाग आहे. आपण उत्सवामध्ये देवाला फुले हार अर्पण करतो. आपल्याला अर्पण केल्यानंतर मानसिक समाधान मिळते. आपल्या भावना त्यामध्ये जोडलेल्या असतात. आपण हे निर्माल्य एकत्र जमा करतो, काही काळ जपून ठेवतो आणि त्यानंतर हे निर्माल्य नदी, समुद्र, किनारा, इतर जलस्त्रोतांमध्ये टाकतो, विसर्जित करतो. पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे, समुद्र स्वतःकडे कोणतीच वस्तू ठेवत नाही. पुन्हा आपण विसर्जित केलेले निर्माल्य वाहत समुद्र किनाऱ्यावर येते. हे चित्र त्यानंतर
0: तेव्हा नक्की ऐका बुधवारी 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलो हर्ट्स वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
2: तुमचे 4800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
3: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
4: बस हेच विचारा, वाय?
5: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
2: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
6: तुमचा सायबर रक्षक.
7: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत. संगीतकार आहेत भास्कर चंदावरकर.

रामजी यांची रचना गायली होती उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी, तर संगीतकार होते भास्कर चंदावरकर. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणी साठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45% जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्जवाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. केंद्र शासनानं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे म्हणाले. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालाच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणं, चाऱ्याची टंचाई दूर करणं आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचं नियोजन करण्याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाले. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख, मध्यम आणि लघु 3,032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाण्यासाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाण्यासाठा होता. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती जिल्हास्तरावरून आलेल्या अर्जांमधून पुरस्कार विजेत्यांची निवड करेल. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान केला जाईल. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध प्रवर्गातल्या पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वार्षिक अनुदानात राज्य सरकारनं वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई, पुणे, नागपूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 80,000 रुपये वार्षिक अनुदान मिळेल. इतर ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातही सरकारनं वाढ केली आहे. अनुसूचित जातीतल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 2,388 वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही सरकारनं वाढ केली आहे. शहरी भागातल्या वसतिगृहातल्या अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि सुरक्षा रक्षकांचं मानधन सरकारनं दुप्पट केलंय.

0: पोलीस कोठडीत शारीरिक किंवा मानसिक छळामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं तर मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. अशा व्यक्तीला अपंगत्व आल्यास 2 ते 4 लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल. हा प्रस्तावही आज मंत्रिमंडळानं मंजूर केला. दगडफोडी आणि गौणखनिज उत्खनन करून उपजीविका करणाऱ्या वडार समाजाला स्वामित्व धनात वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. आता 500 ब्रासपर्यंत खनिज उत्खननावर रॉयल्टी बसणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास, उद्योग संलग्न उच्च शिक्षण उत्कृष्टता केंद्र यांच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय महाविद्यालयं, संस्था आणि तंत्रनिकेतनमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी CM सृष्टी योजना अंमलात आणायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: प्रोफेशनली मैनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सेलेक्ट किया जाएगा. MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
1: एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या आमदारांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकावला आणि पोलिसांना हुलकावणी देत त्यांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. त्यानंतर हे सगळे नेते आंदोलनस्थळी परत आले. इंडिया आघाडीचा भाग नसलेल्या बीजू जनता दलाच्या नेत्यांनीही मोर्चात भाग घेतला होता. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षड्यंत्र आहे असं ते म्हणाले.
3: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
1: MPCच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. MPSCच्या कार्यपद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यात 3 ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ही आंदोलनं बेकायदा असून परवानगी नाकारूनही ती सुरू ठेवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. राज्यातल्या आदिवासी वसतिगृहांमधल्या सुविधा आणि आश्रमशाळांमधल्या मृत्यूंची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नाशिकहून पायी मोर्चा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. आझाद मैदानावर जमण्याची परवानगी नाकारल्यानंतर हे विद्यार्थी दादरमध्ये टिळक भवनात थांबले होते आणि राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. पक्षांतर करून घटनात्मक पाप केलं आहे अशा व्यक्तींसाठी पक्षचिन्हाबाबतची भावना लागू होते का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज केला. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल करताना मुख्यत्वे विधिमंडळातल्या संख्याबळावर अवलंबून राहण्याचा निर्णय योग्य होता का यावर शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद ऐकत असताना न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी हा प्रश्न विचारला. केवळ संघटनात्मक सदस्यांची मोजणी करून तळागाळातला पाठिंबा निश्चित करण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणी सुनावणी उद्याही सुरू राहील. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे. या उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणी साठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
4: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा.
5: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
6: वाव,
5: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
7: नेहमी विचारा WHY वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.
6: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए. रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की. ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in.
7: हेलो
8: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय. तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
7: 10 लाख द्या, वाचाल.
9: सर एवढे कुठून आणणार?
7: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
9: सर 2 लाख
10: काय झालं बाबा?
9: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
8: अरे
9: ठेवला
10: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
9: फ्रॉड?
10: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
9: तर पैसे गमवाल.
11: RBI सांगते,
12: जाणकार बना, सतर्क रहा.

यानंतर 7:15 वृत्तविशेष तर 7:30 किसान वाणी हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्ली इथं सोमवारी द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीत व्यापार आणि गुंतवणुकीपासून विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि युवकांच्या संधीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान अनेक करार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या करारांचा भारताला नेमका काय फायदा होणार, भारत स्वित्झर्लंड संबंधांची पुढची दिशा काय असेल आणि इफ्टा टेपाच्या माध्यमातून भारतासाठी उघडणाऱ्या आर्थिक संधी किती मोठ्या आहेत, याचाच आढावा आजच्या वृत्तविशेषमधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील संबंधांना मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गेल्या काही वर्षात या संबंधांना आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळाली आहे. स्वित्झर्लंड हा EFTA अर्थात युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचा महत्त्वाचा सदस्य आहे. भारत आणि EFTA यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार म्हणजेच टेपा गेल्या वर्षी लागू झाला. या कराराअंतर्गत EFTA देशांनी पुढील 15 वर्षात भारताला 100 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याचं आणि त्यातून 10 लाख थेट रोजगार निर्माण करण्याचं लक्ष ठेवलं आहे. त्यामुळे मोदी पार्मेलिन भेटीचं महत्त्व केवळ राजनैतिक संबंधांपुरतं मर्यादित नाही. व्यापार, गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार या सगळ्यांच्या दृष्टीनं या भेटीकडं पाहावं लागेल. स्वित्झर्लंडची तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषातील क्षमता आणि भारताची मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था या दोन्हींचा मेळ घालण्याचा प्रयत्न या भागीदारीतून दिसतो. भारत स्वित्झर्लंड यांच्यातील राजनैतिक संबंध तसंच दोन्ही देशात झालेल्या करारांबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
1: भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामधली जी मैत्री आहे ती एका साध्या मैत्रीकडनं सामरिक भागीदारीच्या दिशेने हा प्रवास जो आहे हा चालू आहे आणि त्यामुळे हे संबंध आज एका अत्यंत परिपक्व अशा नव्या टप्प्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. 1948 भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामध्ये प्रामुख्याने जे मित्रत्वाचे संबंध आहे त्याची सुरुवात झाली, मुहूर्तमेढ रोवली गेली. पण सुरुवातीला हे संबंध काही विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित होते. भारतामध्ये विशेष म्हणजे स्विस मेड घड्याळ खूप भारतात प्रसिद्ध होते. बँकिंग सारखं सेक्टर असेल, स्विस बँकच्या दृष्टीने भारतामध्ये चर्चा होत होती, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चर्चा होत होती. या संदर्भामध्ये स्वित्झर्लंडची प्रामुख्याने भारताबरोबर चर्चा किंवा त्यांच्या मित्रत्वाचा परीघ हा तोपर्यंत मर्यादित होता. परंतु आता मात्र हे संबंध खूप विस्तारलेले आहेत. आता यामध्ये व्यापार आहे, गुंतवणूक आहे, तंत्रज्ञान आहे, संशोधन आहे, कौशल्य विकास आहे आणि लोकांची देखील ज्याला आपण गिव्ह अँड टेक असं म्हणतो हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. विशेष करून याला जो पाठबळ मिळालेलं आहे मित्रत्वाचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून, ते सगळ्यात मोठं पाठबळ हे EFTA आणि TEPA म्हणजे EFTA हा जो एक करार आहे जो प्रामुख्याने भारताने 4 देशांबरोबर हा करार केलेला होता, ज्यामध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेटस्टाइन्स हे 4 देश होते. हे 4 देश युरोपियन युनियनचे सदस्य नाही आहेत, मात्र ते युरोपियन अर्थव्यवस्थेशी अतिशय घनिष्ठपणे जोडले गेले. आणि टेपा जो अग्रीमेंट आहे हा प्रामुख्याने भारताचा युरोपियन महासंघाबरोबर झालेला महत्वपूर्ण करार होता. 1 ऑक्टोबर 2025 हा जो EFTA आणि टेपा करार हा लागू झालेला आहे आणि त्यावेळेला स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन हे भारताच्या भेटीवरती आलेले होते आणि त्यावेळेला चर्चा ही प्रामुख्याने आर्थिक विकासाबरोबर सामरिक भागीदारी कशा पद्धतीने विकसित करता येईल या दृष्टिकोनातनं प्रामुख्याने चर्चा झालेली होती. यावेळेला पार्मेलिन भारत भेटीवरती आलेले आहेत. त्यांच्यामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये प्रामुख्याने 5 महत्वपूर्ण

0: करार हे झालेले आहेत. आणि हे जे 5 महत्वपूर्ण करार आहेत त्यामध्ये स्थलांतर किंवा मोबिलिटीची भागीदारी हा एक अतिशय महत्वपूर्ण करार आहे. त्याचबरोबर तरुण व्यावसायिकांचा आदान प्रदान कार्यक्रम असेल, वाहतूक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा असतील, वैज्ञानिक संशोधन असेल, त्याचप्रमाणे नवोन्मेष आणि स्टार्टअप यांचा समावेश देखील याच्यामध्ये आहे. तसंच भारतीय निर्यातीला स्वित्झर्लंडमधली बाजारपेठ अधिकाधिक कशा पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल, त्यानंतर या मित्रत्वाला किंवा द्विपक्षीय संबंधांना आणखीन जो एक नवीन आयाम मिळाला आहे तो प्रामुख्याने अणुऊर्जा क्षेत्रातील व्यापार, त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रातील व्यापार यावरतीही एकमत झालंय, चर्चा देखील झालेली आहे.
1: श्रोते हो, या भेटीतला महत्वाचा मुद्दा म्हणजे युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान यंग प्रोफेशनल अग्रीमेंट करण्यात आलं आहे, त्यामुळे दोन्ही देशातील युवकांना दुसऱ्या देशात कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. सुरुवातीला दरवर्षी प्रत्येकी 300 युवा व्यावसायिकांच्या देवाणघेवाणीची तरतूद असून ही संख्या पुढे 500 पर्यंत वाढवता येईल. याशिवाय स्थलांतर आणि मोबिलिटी बाबतही करार झालाय. कायदेशीर आणि सुरक्षित स्थलांतराला प्रोत्साहन देतानाच अनियमित स्थलांतर आणि मानवी तस्करी रोखण्यावर भर देण्यात आलाय. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातलं सहकार्यही या भेटीचा महत्वाचा भाग आहे. संशोधन आणि उच्च तंत्रज्ञानातलं स्वित्झर्लंडचं कौशल्य तसंच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भारताची वाढती क्षमता यांचा मेळ घालण्याची संधी यातून मिळू शकते. नवोन्मेष तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकतेलाही चालना देण्यावरती भर देण्यात आलाय. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या शक्यता आहेत. भारतानं यंदा AI परिषदेचं आयोजन केलं, तर पुढल्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा AI परिषद होणार आहे, त्यामुळे AIच्या जबाबदार आणि मानवकेंद्री वापराबाबतही दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढू शकतं. या सर्वांमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 10 लाख रोजगारांचं लक्ष प्रत्यक्षात कसं साध्य होणार याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
0: आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि आपल्याला प्रामुख्याने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या तरुणांना परदेशामध्ये नोकरीच्या आणि रोजगाराच्या मोठ्या संधी आता उपलब्ध आहेत. त्या दृष्टिकोनातून स्वित्झर्लंड बरोबर भारताचा जो करार झालेला आहे तो फार महत्वाचा आहे. विशेष करून मोबिलिटीच्या बाबतीमधला जो करार आहे तो फार महत्वपूर्ण आहे. हा जो करार आहे त्याच्यामध्ये स्थलांतर आणि तरुण व्यावसायिकांचे आपण म्हणजे भारत हा ह्युमन रिसोर्स एक्सपोर्ट करणारा महत्वाचा देश आहे आणि भारत सध्या जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, स्वित्झर्लंड या देशांना आपला ह्युमन रिसोर्स जो आहे तो आपण एक्सपोर्ट करू शकतो. महत्वाचं म्हणजे अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये आता ज्या पद्धतीने संबंध दोन्ही देशांचे विकसित होतो हा फार महत्वाचा भाग आहे. स्वित्झर्लंड हा एक न्यूट्रल देश म्हणून ओळखला जातो, परंतु अशा देशाबरोबर भारताचा संरक्षण संबंध विकसित होणं, सहकार्य विकसित होणं हे प्रामुख्याने विश्वासावरती विसंबून आहे. स्वित्झर्लंडचा भारतामधला वाढता विश्वास याच्या माध्यमातून अधोरेखित होतो आहे. या माध्यमातून आपण EFTA आणि TEPA हे दोन्ही अग्रीमेंटना परस्परांशी जोडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकूणच स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेनस्टाईन हे जे 4 देश आहेत ज्यांच्याबरोबर आपण EFTA करार केलेला आहे आणि जवळपास युरोपियन महासंघाच्या 28 देशांबरोबर आपला TEPA करार झालेला आहे, यांना जोडल्यामुळे एकूणच युरोपियन देशांबरोबर आपला जो व्यापार आहे ह्या भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. साधारणतः पुढच्या 15 वर्षांमध्ये 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 10 लाख तरुणांना रोजगार अशा स्वरूपाच्या संधी ह्या भारत आणि युरोपियन मध्ये येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने आपल्याला या संपूर्ण भेटीकडे बघणं हे गरजेचं आहे. ही जी भेट होती स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांची ही केवळ प्रतिकात्मक नाही तर याच्या माध्यमातून दोन्ही देशांमधले व्यापारी, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रामधले सहकार्य, अणुऊर्जा क्षेत्रातले सहकार्य घनिष्ठ होतील असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.
1: श्रोते हो, भारत अमेरिकेदरम्यान व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही, त्यामुळे भारताला नव्या बाजारपेठा शोधणं क्रमप्राप्त झालं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
0: आता ही जी भेट आहे ही भेट राष्ट्राध्यक्षांची स्वित्झर्लंडच्या ज्या पार्श्वभूमीवरती झालेली आहे ती पार्श्वभूमी प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा टर्म, राष्ट्राध्यक्ष पदाचा दुसरा कार्यकाल हा सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीचं आयात शुल्क धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे, त्याचप्रमाणे भारताची जी निर्यात अमेरिकेला होती आहे त्यावरती काही निर्बंध हे येत्या काळामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतंच अमेरिकन काँग्रेसमध्ये एक विधेयक मंजूर करण्यात आलं ज्याच्यावर राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी झाली आहे. जे देश

0: रशियाकडनं तेल विकत घेता त्यांच्यावरती 100% आयात शुल्क लावण्याचे अधिकार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिले गेलेले आहेत. अमेरिका भविष्यामध्ये भारताच्या विरुद्ध हे शस्त्र उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये एका मुक्त व्यापार करारावरती चर्चा चालू आहे, मात्र त्यामध्ये फारशी प्रगती सध्या तरी होताना दिसून येत नाही. अशा वेळेला भारताला पर्यायी बाजारपेठा शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून युरोपची बाजारपेठ आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला स्वित्झर्लंडचं महत्व हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. स्वित्झर्लंड हा युरोपमधला एक छोटा देश आहे, पण तो प्रचंड श्रीमंत देश आहे, तंत्रज्ञानामध्ये फार पुढे गेलेला देश आहे. आणि अशा देशाची बाजारपेठ जर भारतातल्या वस्तूंसाठी, विशेष करून भारतामधल्या ऑटो पार्ट्स असतील, भारतामधले जेम्स आणि ज्वेलरीज असेल, भारतामधले लेदर गुड्स असतील म्हणजे चामड्याच्या वस्तू, भारतातले गार्मेंट्स असतील, त्याचप्रमाणे आपल्याकडचे ऍग्रीकल्चर प्रोडक्ट्स आहेत, फिशरीज आहेत, डेअरी प्रोडक्ट्स आहेत जे आपण प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात करत होतो, आणि आता जर आपल्याला अशा स्वरूपाची एक मोठी बाजारपेठ युरोपियन, विशेष करून पश्चिम युरोपीय देशांच्या माध्यमातून मिळाली तर ते आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा भाग राहणार आहे.
1: श्रोते हो, भारत आणि स्वित्झर्लंड मधील चर्चा केवळ आर्थिक विषयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. लोकशाही, कायद्याचं राज्य, संवाद आणि मुत्सद्देगिरी या मूल्यांवरही दोन्ही देशांनी भर दिलेला आहे. युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं शांतता आणि संवादाच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचंही दोन्ही देशांचं मत आहे. म्हणूनच भारत स्वित्झर्लंड संबंधांना आर्थिक सहकार्याबरोबरच जागतिक प्रश्नांवरील संवादाचाही आयाम आहे. श्रोते हो, मोदी पारमिलिन भेटीचा विचार केला तर त्यातून भारत स्वित्झर्लंड संबंधांचा बदलता चेहरा स्पष्टपणे दिसतो. एकीकडं व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडं युवक, कौशल्य, विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यावरती भर आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्रातल्या सहकार्यापासून ते AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत ही सहकार्याची व्याप्ती आता मोठी होत आहे. भारतासाठी ही भागीदारी म्हणजे स्वित्झर्लंडच्या तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्याचा फायदा घेण्याची संधी, तर स्वित्झर्लंडसाठी भारताची मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि वाढती अर्थव्यवस्था ही महत्वाची संधी आहे. भारत आणि स्वित्झर्लंडची भागीदारी गुंतवणूक, कौशल्य, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भविष्यातील रोजगाराच्या दिशेनं पुढे जात आहे. याच नव्या पर्वाची सुरुवात म्हणून मोदी पारमिलिन भेटीकडे पाहता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
3: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ,
1: परम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पिकांच्या योग्य वाढीसाठी आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो, पण हे करत असताना ती खतं आपल्या जमिनीसाठी पोषक आहेत का, आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील का, ती परवडणारी असतील का, आणि मुख्य म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथील मृदशास्त्रज्ञ डॉक्टर देवदत्त जोंधळे यांना।
5: नमस्कार।
4: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे काय आहेत?
5: मॅडम, कसं आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हटलं की त्याच्यामध्ये काय होतं, पिकांच्या वाढीसाठी जे आपण अन्नद्रव्य देतो ती देत असताना सेंद्रिय रासायनिक यांचं समतोल राखणं हे महत्त्वाचं आहे, आणि यांचा समतोल जेव्हा राखला जातो त्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात। आता त्याच्यामध्ये रासायनिक खतं 50% प्रमाणात, सेंद्रिय खतं 30% प्रमाणात आणि जैविक खतं 20% प्रमाणात, असं 50-30-20 असं जर संतुलित खतमात्रा दिली तर जमिनीचा पोत चांगला राहतो। दुसरं महत्वाचं म्हणजे पीक पोषणासाठी विविध संसाधनांचा वापर करून माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे। त्यामध्ये विशेषतः जी सेंद्रिय खतांची नावं सांगितली ती शेण खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर काही रासायनिक खतं आहेत, जैविक खते, पिकांचे अवशेष, एवढंच काय काळी कचरा, पालापाचोळा जो कुजले असेल ना तो सुद्धा शेतामध्ये टाकायचा, सोबत हिरवळीची खते आदी स्त्रोत वापरून पीक पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्वच अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो। या सर्वांचा मिळून जेव्हा एकत्रित वापर करतो त्यांना आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणत असतो।
4: बरं, याची गरज का निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला?
5: याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे मॅडम, जेव्हा हरित क्रांती झाली, कारण हरित क्रांतीच्या अगोदर दुष्काळामध्ये अक्षरशः म्हणजे परदेशाकडे आपल्या हात पसरून हे करावं लागलं, त्यावेळेस त्यांनी तिथे डुकरांना जो खाऊ घालतात मिलो गहू

0: जो आहे तो आपल्याला आणून त्यांनी दिला. एवढी आपली वाईट परिस्थिती होती. त्यावेळेस मग आपले जे काही शास्त्रज्ञ आहेत, देशाचे नेतृत्व आहेत, त्यांनी मग विचार केला की आपण पाश्चिमात्य देशांकडे का हात पसरायचा. मग याच्यामध्येच संशोधन करत गेलं, हरित क्रांती केली गेली, त्याच्यामध्ये गव्हाचे वाण, तांदळाचे वाण वेगवेगळे विकसित केले आणि उत्पादन वाढवले. ते उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी काय झालं की रासायनिक खतांचा वापर सांगितला. त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की सोबत सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करा. सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं या दोघांचा संतुलित वापर केल्यानंतर उत्पादन चांगलंच वाढलं. पण कालांतराने काय झालं की शेतकरी बंधूंनी काही गैरसमजामुळे फक्त रासायनिक खतांचाच अधिक प्रमाणात वापर केला, त्यामुळे त्याचे हळूहळू दुष्परिणाम दिसू लागले. काय होऊ लागलं की उत्पादन क्षमता पिकांची कमी होऊ लागली, जमीन थोडीफार नापीक होऊ लागली. मग पुन्हा जेव्हा संशोधन केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण फक्त रासायनिक खतांचाच वापर करत आहोत, त्याच्याऐवजी सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं असं दोघांचं मिळून मिश्रण करून जर वापरलं तर ते शेतजमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं आहे आणि उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं आणि त्या उत्पादनाची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
1: बरं, सेंद्रिय खतांचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये अन्न घटक कोणकोणते असतात? हां,
0: सेंद्रिय खतांमध्ये कसं आहे, मुख्यतः जर आपण बघितलं तर सेंद्रिय खतांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे भर खते, दुसरं म्हणजे जोर खते, तिसरं म्हणजे हिरवळीची खते आणि चौथं म्हणजे जीवाणू खते. तर याच्यामध्ये कसं आहे, भर खते म्हटलं की नुसती भरच टाकायचे, म्हणजे ते भरपूर प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना भर खते म्हणतात.
1: मग त्यात कोणती येतात?
0: त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर शेणखत, कंपोस्ट खत, नंतर गांडूळ खत ही भर खतांची उदाहरणं आहेत. का? तर शेणखतामध्ये कसं असतं, नत्राचं प्रमाण साधारणपणे 0.5% असतं, स्फुरदचं प्रमाण 0.25% आणि पालाशचं प्रमाण 0.5% असतं. याच्यासोबतच बाकीचे म्हणजे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा थोड्याफार प्रमाणात मिळतात. पण जेव्हा मला एक हेक्टरसाठी समजा भात पिकाचा जर आपण विचार केला, एक हेक्टरला भात पिकाचं व्यवस्थित उत्पादन होण्यासाठी 100 किलो नत्र द्यावं लागतं आणि जर शेणखतामधून मला 100 किलो नत्र द्यायचं असेल तर साधारणपणे 20 टन शेणखत टाकावं लागेल. पण ही 20 टन म्हणजे खूप मात्रा जास्त होते. मग त्यासाठी काय करावं लागतं की ही मात्रा कमी करण्यासाठी, म्हणजे थोड्याफार प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण आपण एकंदरीत जिल्ह्याचा जरी विचार केला, रायगड जिल्हा पुरता जरी विचार केला तर हे खूप अति प्रमाणात म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर होईल तेवढं, कारण जनावरांचं सुद्धा संख्या तेवढी उपलब्ध नाही. कारण शेवटी आपल्याला शेणखत कुठून मिळणार?
1: जनावरांपासून. बरोबर.
0: मग ह्या थोड्याशा मर्यादा लक्षात घेतल्या तर सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतांचा वापर करणं आवश्यक आहे, काळाची गरज आहे. कारण आपलं भारताचं जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे. ह्या वाढत्या लोकसंख्येला सकस दर्जेदार अन्न सुद्धा देणं महत्वाचं आहे आणि सोबतच जमिनीचे आरोग्य सुद्धा राखणं महत्वाचं आहे. म्हणून हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ही आपण भर खताची काही उदाहरणं बघितली, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर याच्यामध्ये दुसरं सेंद्रिय खताचं उदाहरण आहे जोर खत. जोर खत म्हणजे याच्या नावामध्येच आहे की जोरदार किंवा जोमदार. याच्यामध्ये कसं, सेंद्रिय खतांच्या वर्गीकरणामध्ये जर बघितलं तर जी पेंडी आहेत म्हणजे भूमिमुख पेंड असेल, कडुनिंबाची पेंड असेल, सरकीची पेंड असेल म्हणजे कापसापासूनचे बिया असतं त्याचं तेल काढलं जातं आणि उरलेलं जे पेंड आहे यांच्यामध्ये साधारणपणे 5.5-8% नत्राचं प्रमाण असतं, पुरदचं प्रमाण 1% असतं आणि पालाशचं प्रमाण साधारणपणे 1.5% असतं. मग ह्या जोर खतांमध्ये कसं होतं, भर खतांच्या तुलनेमध्ये जोर खतांची मात्रा थोडी कमी लागते म्हणून त्यांना जोर खते म्हणतात. तिसरं महत्वाचं आहे हिरवळीची खते. हिरवळीच्या खतांचं जेव्हा वर्गीकरण आपण करतो तर त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांमध्ये मुख्यतः दोन प्रकार येतात. एक म्हणजे पहिलं पीक शेतामध्येच घ्यायचं, जसं की ताग असेल, दहीचं असेल, हे पीक जमिनीमध्ये पेरायचं मुख्य पिकाच्या अगोदर आणि हे ताग किंवा दहीच्या फुलं येण्याच्या अवस्थेच्या अगोदर जमिनीमध्ये गाडून
1: टाकायचं.
0: त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे अन्नद्रव्य हे झालेलं आहे ते पूर्ण जमिनीमध्ये मिसळलं जातं आणि पुढील पिकाला मिळतं. आणि त्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे गिरीपुष्प. गिरीपुष्प काय करतात, शक्यतो शेताच्या बांधावरती लावतात आणि गिरीपुष्पाचा पाला गोळा करून तो जमिनीमध्ये टाकला जातो, कुजवला जातो. हा वेगळा प्रकार, म्हणजे इथे आपल्याला प्रत्यक्ष एक पीक द्यावं लागत नाही.
1: बरोबर. पण त्याचा वापर आपण
0: शेतात करू शकतो. गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये कसं असतं, साधारणपणे 2.5% नत्रचं प्रमाण असतं. म्हणजे जर 20 टन आपण गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर त्याच्यामधून साधारणपणे 55 किलो नत्र मिळतं, 10 किलो स्फुरद आणि 23 किलो पालाश ह्या मात्रेमध्ये उपलब्ध होतं.
1: बरं.
0: नंतर तिसरं सांगितलं की जीवाणू संवर्धक खते. जीवाणू खतांमध्ये कसं होतं, जर आपण भुईमुग किंवा शेंगवर्गीय जर वनस्पती बघितल्या, भुईमुगाच्या याच्यावरती मुळावरती जर आपण बघितलं तर गाठी असतात. म्हणजे त्या गाठी म्हणजे काय असतात, दुसरं तिसरं काही नसून त्या एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत. ते हवेतील नत्र शोषून घेतात, स्थिरीकरण करतात आणि ते नत्र जे स्थिरीकरण केले ते, कारण आपण भुईमुग काढल्यानंतर त्या मुळं थोडेफार प्रमाणात जमिनीत राहतात आणि

0: ते नत्र जो शोषलेला आहे तो जमिनीमध्ये राहतो. आणि भुईमुगाच्या नंतर म्हणजे कोकणामध्ये कशी अवस्था आहे की भुईमुग हा साधारणपणे रब्बीमध्ये घेतला जातो आणि खरीपमध्ये भात पीक घेतलं जातं. तर जो काही नत्र शोषून घेतला जातो तो खरीपामधील भात पिकाला उपलब्ध होतो. त्याच्यामुळे
1: अच्छा
0: जवळजवळ 20 ते 25% नत्र खताची बचत होते.
1: बरोबर
0: हे असं जीवाणू संवर्धक खत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, बायजनकी आहे, अझोस्पिरिलियम आहे, निळे हिरवे शेवाळ सुद्धा आहेत. असे वेगवेगळे सेंद्रिय खतांचे प्रकार आहेत.
1: सेंद्रिय खतांच्या जोडीला रासायनिक खतं देताना त्याचं प्रमाण कसं असायला हवं?
0: साधारणपणे जर आपण भात शेतीचा विचार केला तर भात शेतीसाठी जमिनीचं आरोग्य तपासल्यानंतर म्हणजे जे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले आता अर्थात प्रत्येक जमिनीचं आरोग्यपत्रिका वेगवेगळी असते. त्या आरोग्यपत्रिका तपासल्यानंतर जी काही खतं मात्रा आहे त्यानुसार देणं आवश्यक आहे. तर साधारणपणे भात पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश देणं आवश्यक आहे. तर हे 100 किलो जेव्हा नत्राची मात्रा द्यायची तर शेतकरी बंधू काय करतात की साधारणपणे युरिया टाकतात. अगोदर युरियाची गोण जी आहे ती 50 किलोची यायची, पण आता केंद्र सरकारने त्याच्यावर सुद्धा हे केलं आहे की अतिवापर नको. कारण हे युरिया खत जे आहेत किंवा कुठलीही रासायनिक खतं आपल्याला परदेशामधून आयात करावी लागतात. त्याच्यासाठी आपली भारतीय गंगाजळी खर्च होते. ती गंगाजळी कमी करण्यासाठी भारत सरकारने काय केलं की हे जे अगोदर युरियाचं 50 किलोचं गोण होती ती 45 किलो केली. आज आपण जर
1: अच्छा
0: बघितलं तर 45 किलोची गोण मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा नीम कोटेड युरिया म्हणून आहे. हा नीम
1: बरं
0: कोटेड युरिया काय करतो की तो जमिनीमध्ये विरघळतो, हळूहळू पिकांना उपलब्ध होतं त्याच्यातनं
1: बरं
0: अन्नद्रव्य. आता युरिया खत जर बघितलं त्याच्यामधनं नत्राची मात्रा साधारणपणे 46% असते आणि 100 किलो नत्र जर जमा द्यायचं असतं तेव्हा साधारणपणे 217 किलो युरिया हा प्रति हेक्टरी लागतो.
1: बरं
0: दुसरं म्हणजे हे नत्रयुक्त खतांची जर उदाहरणं द्यायची झाली रासायनिक खतांमध्ये युरियामध्ये सगळ्यात जास्त नत्राचं प्रमाण असतं. दुसरं आहे अमोनियम सल्फेट, याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 20.6% असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दुय्यम अन्नद्रव्य मिळतं गंधक किंवा ज्याला सल्फर म्हणतात ते 24% असतं. अमोनियम क्लोराईडमध्ये नत्राची मात्रा 25% असते. ही सगळी नत्रयुक्त खतं आहेत.
1: बरं
0: दुसरी आहेत स्फुरदयुक्त खतं. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे की जे आपण सेंद्रिय खतांचं उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये भले नत्र स्फुरद पालाश किंवा दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण खूप अत्यल्प असतं पण ही सगळीच्या सगळी अन्नद्रव्ये मिळतात.
1: बरं
0: पण रासायनिक खतांमधून जर आपण युरियाचं उदाहरण घेतलं तर फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं नत्र. नंतर दुसरं आहे सिंगल सुपरफॉस्फेट, त्याच्यामधून फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं ते म्हणजे स्फुरद. वनस्पतीच्या वाढीसाठी एकंदरीत 16 अन्नद्रव्य आवश्यक आहेत. नत्र स्फुरद पालाश नंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आयर्न मॅग्नेज झिंक बोरॉन असेही एकूण 16 अन्नद्रव्य लागतात. त्यापैकी रासायनिक खतामधून फार फार तर 2 किंवा 3 अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत असतात. त्यामुळे एकात्मक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. स्फुरदयुक्त खतं झाले. तिसरं म्हणजे पालाशयुक्त खते. पालाशयुक्त खतं जी आहेत त्याच्यामध्ये म्युरोटॉप पोटॅश याच्यामधून पालाश साधारणपणे 60% उपलब्ध होतो तर पोटॅशियम सल्फेटमध्ये 50% पालाश आणि 18% गंधकाची मात्रा उपलब्ध होते. काही संयुक्त खते सुद्धा आहेत. मोनोमोनियम फॉस्फेटमध्ये 11% नत्राचं प्रमाण असतं आणि 48% स्फुरदचं प्रमाण असतं. तर अमोनियम फॉस्फेटमध्ये 18% नत्राचं आणि 46% स्फुरदचं प्रमाण असतं. याच्यामध्ये आणखी एक मिश्र खत म्हणून प्रकार आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी बंधूंना शक्यतो माहिती आहे 15-15-15 सुफला म्हणतात बरोबर. तर याच्यामध्ये 15-15-15 म्हणजे काय तर 15% नत्राची मात्रा, 15% स्फुरदची मात्रा आणि 15% पालाशची मात्रा उपलब्ध होते. म्हणजे जर मी समजा 100 किलो सुफला टाकला तर त्याच्यामधून मला 15 किलो नत्र मिळेल, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश जमिनीला उपलब्ध होईल. याच्यामध्ये आणखी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे युरिया हे खत काय आमच्या शेतकरी बंधूंमध्ये खूप प्रसिद्ध आहे. युरिया खताला कधी कधी साखर खत सुद्धा म्हटलं जातं कारण दिसायला युरिया आणि साखर जवळजवळ सारखंच असतं. म्हणजे आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं साखरचं जे ग्रेन किंवा दाणे आहेत हे चौकोनी असतात आणि युरियाचे गोल असतात.
1: बरं
0: पण शेतकरी बंधू त्यांना पांढरं शुभ्र दिसतं म्हणून कधी कधी साखरेचं खत सुद्धा म्हणतात. तर हे वाहतूक करायला खूप सोपं आहे, इझिली ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता येते. याच्यामध्ये जोपर्यंत आपण ती पिशवी किंवा गोण फाडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ओलावा जात नाही, त्याच्यामुळे ते ट्रान्सपोर्ट इझिली होऊ शकतं. समजा आम्ही युरियाची पिशवी फाडली आणि उघडी करून जर ठेवली तर ते हवेतील बाष्पाचा त्याच्यासोबत संयोग होऊन ते ओलं होतं आणि त्याच्यातलं नत्राचं प्रमाण घटू शकतं. त्याच्यामुळे ते शक्यतो पिशवी बंदच ठेवून हे करायचे आणि जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो प्रत्यक्ष शेतामध्ये त्यावेळेस ती गोण फोडायची आणि शेतामध्ये खत टाकायचं.
1: बरं
0: दुसरं महत्त्वाचं खत आहे सुपरफॉस्फेट. सुपरफॉस्फेट काय आहे हा जमिनीला देताना त्याचं रूपांतर मोनोकॅल्शियम फॉस्फेट किंवा ट्रायकॅल्शियम फॉस्फेट या कमी विरघळणाऱ्या घटकामध्ये रूपांतर होतं. सिंगल सुपर फॉस्फेट जो आहे तो आम्लयुक्त जमिनीमध्ये काय होतं, फॉस्फेटचं स्थिरीकरण होतं.

0: जरी तो आपण आपल्याला वाटतं की आम्ही खत दिलेलं आहे जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, पण तो प्रत्यक्षात त्या जमिनीला किंवा पिकांना उपलब्ध होत नाही, स्थिर होऊन जातो.
1: बरं.
0: विमलयुक्त जमिनीत सुपर फॉस्फेट डायकॅल्शियमचे फॉस्फेटमध्ये रूपांतर होते. शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करण्याच्या क्रियेमध्ये कधीकधी सिंगल सुपर फॉस्फेट वापरतात का, त्याची गुणवत्ता चांगली व्हावी, दर्जा वाढतो, सुधारतो म्हणून, म्हणजे स्टार्टर म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्यासंबंधी काही दक्षता आहेत, ते म्हणजे कसं, हा सुपर फॉस्फेट जो आहे तो पेरणीपूर्वी किंवा लागवणीपूर्वी वापरावे, जमिनीमध्ये मुळांच्या सानिध्यामध्ये पडेल असं वापरावं, कारण सिंगल सुपर फॉस्फेटमुळे काय होतं, मुळांची वाढ चांगली होते, जमदार होते.
1: बरं. तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना भातास हेक्टरी 100 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यायचा. याच्यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो चिकलणीच्या वेळेस दिला जातो आणि नत्राची मात्रा 40 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. मी शेतकरी बंधूंसाठी पुन्हा एकदा सांगतो, 40 किलो नत्र म्हणजे किती, साधारणपणे 88 किलो युरिया द्यायचा, 50 किलो स्फुरद म्हणजे 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा आणि 50 किलो पालाश म्हणजे साधारणपणे 85 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा.
1: बरं.
0: आता राहिलेला 60 किलो नत्र जो आहे तो म्हणजे त्याचा दुसरा हप्ता, 40 किलोचा जो असतो तो विभागणी करायचं, 40 किलो दुसरा हप्ता फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यायचा, साधारणपणे चिखलणी केल्यानंतर 1 महिन्याने, आणि तिसरा हप्ता युरियाचा साधारणपणे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये येतं, ते लावणीनंतर साधारणपणे 70 ते 80 दिवसानंतर येतं, त्यावेळेस राहिलेला 20 किलो नत्राची मात्रा द्यायची. नत्रखताची मात्रा विभागून का द्यायची, कारण नत्रखत एकदाच दिलं तर काय होतं, पिकाने जर जास्त प्रमाणात नत्र किंवा नायट्रोजन शोषण घेतला त्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला वाटतं भात शेती खूप हिरवीगार दिसते, पण अति वापर जर नत्राचा झाला तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, ते भात पिकाची जी पानं आहेत ती लुसलुशीत होतात आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव व्हायची शक्यता असते, किंवा कधी कधी पीक एकदम लोळतं जास्त वाढ झाल्यामुळे. त्याच्यामुळे हे नत्र खत देत असताना त्याची विभागणी करून द्यायची.
1: बरं.
0: यासोबतच हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाचा पाला सुद्धा चिखलींच्या वेळेस दिल्यास नत्र खताची 50% बचत होते. म्हणजे जिथे आम्ही 50% सुरुवातीला सांगितलं की 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यायचा, त्यासोबत जर आम्ही गिरीपुष्पाचा पाला 5 टन चिखलींच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर नत्र खताची सुद्धा बचत होते.
1: बरं. नत्र आपण टप्प्याटप्प्याने देत असतो, तर ते कोणत्या टप्प्यात रासायनिक द्यायला हवं, की आता पहिल्यांदा जर आपण गिरीपुष्पाचा पाला गाडलेला आहे तर रासायनिक खताचा मारा कधी करायचा?
0: बरोबर, तुमचा प्रश्न खूप छान विचारला. आपण गिरीपुष्पाचा 5 टन पाला टाकल्यानंतर त्याच्यासोबत युरिया जो आहे तो 217 किलो लागतो, त्याची विभागणी आपण म्हणजे 100 किलो जर नत्र बघितला तर त्यापैकी 40 किलो नत्र सुरुवातीच्या चिखलणीच्या वेळेस देणं आवश्यक आहे, नंतर राहिलेला 40% तो 1 महिन्यानंतर म्हणजे साधारणपणे फुटवे येण्याच्या अवस्थेत, आणि राहिलेला 20 किलो नत्र आहे तो शेवटच्या अवस्थेत म्हणजे पीक फुलोऱ्यात येईल त्या अवस्थेत देणं आवश्यक आहे. म्हणजे असं रासायनिक आणि सेंद्रिय खतांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.
1: बरं. म्हणजे आता समजा सुरुवातीच्या वेळेला नत्र आपण गिरीपुष्पाच्या माध्यमातून जर दिला असेल आणि दुसऱ्या टप्प्यात आपण रासायनिक खत दिलं नत्राचं, तर चालतं का?
0: कसं आहे, गिरीपुष्प सुरुवातीला टाकायचं, पण गिरीपुष्पामधून जो नत्र आहे तो उपलब्ध व्हायला साधारणपणे 1 महिना लागतो. तो पालक कुजला पाहिजे, कुजणार कधी, त्याच्यावरती बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम खाणार, कंझ्युम करणार, तोपर्यंत मुख्य पीक आहे ते उपाशी राहील ना, म्हणून हे रासायनिक खत त्याच्यासोबत देणं आवश्यक आहे. हे सुरुवातीला रासायनिक खत दिल्यानंतर काय होतं, कुठलंही रासायनिक खत आहे, उदाहरण घ्यायचं झालं तर युरिया, हे साधारणपणे जमिनीमध्ये टाकल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये मुख्य पिकाला उपलब्ध होतं. सिंगल सुपर फॉस्फेट हा जो आहे तो साधारणपणे 7-8 दिवसानंतर उपलब्ध होतो आणि म्युरेट ऑफ पोटॅश सुद्धा 8 ते 10 दिवसामध्ये उपलब्ध होतो. त्याच्यामुळं सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतं देणं आवश्यक आहे. का? सेंद्रिय खतं कुजायला मुळात वेळ लागतो, कुजल्यानंतर ती 10 ते 15 दिवसानंतर हळूहळू उपलब्ध होतात. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतांवरती बॅक्टेरिया किंवा जे मायक्रोब्स आहेत जमिनीमध्ये आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, ते मायक्रोब त्यांची उपजीविका पूर्ण करतात आणि त्यांचं आयुष्य संपल्यानंतर मायक्रोब मरतात आणि ते मायक्रोब जे मेले त्यांच्या डेड बॉडीपासून वनस्पतींची मुळं जी आहेत ती अन्नद्रव्य शोषण घेतात.
1: बरं.
0: त्याच्यामुळे हे एकात्मिक अन्नद्रव्य महत्वाचं आहे.
1: बरं. कडधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कसं करायला हवं?
0: कडधान्य पिकं म्हटलं की हरभरा, कडवा वाल, चवळी, कुळीथ ही येतात. कडवा वाल इकडे साधारणपणे भरपूर प्रमाणात होतो. त्याच्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना साधारणपणे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस 2 चाड्यांच्या पाबरीने पेरून द्यावे, सोबत 5 टन शेणखत जरूर टाकावे, म्हणजे ते एकात्मिक अन्नद्रव्य

0: व्यवस्थापन होईल.
1: बरं.
0: जर आम्ही शेणखत नाही टाकलं तर त्याच्याऐवजी आम्हाला गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत नसेल तर मग गिरपुष्पाचा पाला त्याच्यासोबत टाकणं आवश्यक आहे.
1: बरं.
0: आणि इकडे कडवा वाल जो आहे तो जीर आहेत, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर किंवा या कालावधीमध्ये घेतात किंवा 20 ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये साधारणपर्यंत जर आपण कडवा वाल पेरला आणि सोबत ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं, म्हणजे गिरीपुष्पाचा पाला किंवा शेणखत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थित नियोजन केलं तर उत्पादन निश्चितच चांगलं मिळेल.
1: बरं. गळीत पिकांसाठी कसं असायला हवं व्यवस्थापन?
0: गळीत पिकांसाठी मॅडम कसं आहे साधारणपणे, भुईमुगाच्या पिकाला सेंद्रिय खतांचं अधिक महत्त्व आहे. भुईमुगाचे पीक सेंद्रिय खतास चांगला प्रतिसाद देतो, त्यामुळे पेरणी करत असताना भुईमुगाची गादी वाफ्यावरती करावी. प्रति हेक्टरी साधारणपणे 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत गादी वाफ्यावर मिसळावं. याच्यामुळे काय होतं, पिकांच्या मुळावरील गाठी जे जीवाणू असतात ते या पिकांची वाढ चांगली होते आणि जीवाणूसुद्धा वाढतात, त्याच्यामुळे काय होतं पुढील पिकाला नत्र मिळतो. आणि रासायनिक खताचा मात्रा जी आहे भुईमुगासाठी 20 किलो नत्र 40 किलो स्फुरद पुरेसं आहे. अर्थात ही रासायनिक खतांची मात्रा देत असताना जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी असं मी शेतकरी बंधूंना विनंती करतो.
1: भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करता येतं का?
0: हो हो, भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा एकात्मिक व्यवस्थापन केलेलं चांगलंच आहे. साधारणपणे जर आपण बघितलं इकडे वांगी मिरची आणि टोमॅटो होतात तर वांगी या पिकासाठी साधारणपणे 20 टन शेणखत 150 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. मिरची या पिकासाठी 15 टन शेणखत सोबत 150 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. तर टोमॅटो या पिकासाठी शेणखताची मात्रा 20 किलो नत्र 150 किलो स्फुरद 75 किलो आणि पालाश 50 किलो वापरावा. पण इथे एक महत्त्वाचं आहे की नत्र खत आहे तो साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये देणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 किलो द्यायचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 आणि 25 असं दिलं तर उत्पादन चांगलं मिळतं आणि भाजीपाल्याची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
1: बरं. आपण जेव्हा रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा एकत्रीकरण करतो त्यावेळेस जमिनीचा पोत सुधारतो का किंवा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो का, काय सांगाल?
0: जमिनीचा पोत सगळ्यात महत्त्वाचा आहे. जमिनीचा पोत जो आहे तो सेंद्रिय खतांमुळे व्यवस्थित राहतो. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतं वापरली म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, नंतर हवा खेळती राहते आणि त्यामुळे काय होतं जी मुख्य पिकं आहेत त्यांची मुळं व्यवस्थित वाढू शकतात हवा खेळती असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुळं वाढल्यामुळे अप्रत्यक्षरित्या खोड आणि पान वाढतं आणि मुख्य आपल्याला पीक किंवा उत्पादन चांगलं मिळतं. दुसरं म्हणजे रासायनिक खतं सुद्धा योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात देणं आवश्यक आहे. जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा देणं आवश्यक आहे.
1: भविष्यात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला?
0: माझं तर असं प्रांजळ मत आहे की शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम म्हणजे आम्ही जेव्हा आधारी पडतो तेव्हा आमचं स्वतःचं आरोग्य तपासतो ना, तसं जमिनीचं आरोग्य पत्रिका म्हणून एक माननीय आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी चालू केलेली आहे. सॉइल हेल्थ कार्ड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे जमिनीचं पृथक्करण करणं आवश्यक आहे आणि जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा शेतामध्ये देणं आवश्यक आहे.
1: शेतकरी बंधूंनो, जर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्या जमिनीचा पोत सुद्धा सुधारेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढीस लागेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूप छान अशी माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: .47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची दुसरी सभा. रात्रीचे 8 वाजतायत.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, व्हाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक व्हाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. व्हाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.
6: श्रोतेहो, बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.
7: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
6: या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका आमचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम.

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
1: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केला आहे. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
0: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
0: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं.
2: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:05 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता। हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा। संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका। इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन। यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर। आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली। चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं।
1: प्रोफेशनली मैनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सेलेक्ट किया जाएगा। MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा।
0: तसंच एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली। रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव म्हणाले। नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला। यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला। 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। केंद्र सरकारनं हवाई दलाचे 29वे प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती केली आहे। 31 तारखेला ते हा पदभार स्वीकारतील। विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग सेवानिवृत्त होत असल्यानं ही नेमणूक झाली आहे। एअर मार्शल दीक्षित यांना 3,500 तासांहून अधिक काळ विमान उडवण्याचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत विविध महत्वपूर्ण कार्यान्वयन आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे। भारतीय

0: रेल्वेनं 40 तासांपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या 11 लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या स्वच्छतेवर अधिक देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे सुपौल एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, राजगीर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधली स्वच्छता, शौचालयं, कचरा व्यवस्थापन आणि डब्यातल्या कमतरता प्रवासादरम्यान त्वरित दूर केल्या जातील. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाबाबत अहवाल सादर करावा असं आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय अधिकार प्रदत्त समितीला सांगितलं. तसंच बेसुमार बेकायदा वाळू उपशाचा मोठा उपद्रव असलेल्या राष्ट्रीय चंबळ घडियाळ अभयारण्याच्या आणि आसपासच्या परिसरात पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं काय पावलं उचलली आहेत याबाबतची प्रतिज्ञापत्रं 2 आठवड्यांच्या आत सादर करावीत असंही न्यायालयानं राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकार सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकवला आणि पोलिसांना हुलकावणी देत आकाशवाणी भवनात प्रवेश करून ठिय्या मांडला. त्यांच्यासोबत खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि आकाशवाणी परिसरातून हटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असंही ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45% जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्ज वाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालांच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे म्हणाले. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. पाकिस्तानात पदच्युत प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांचा पक्ष तेहरीके इन्साफने

0: पुकारलेला लाँग मार्च स्थगित करावा आणि चर्चेला यावं असं आवाहन तिथले प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी केलं आहे. चर्चेनं प्रश्न सोडवावा, अन्यथा बळाचा वापर करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. इम्रान खान 2023 पासून तुरुंगात असून त्यांच्याशी बोलू द्यावं अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हाल्झेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च ऊर्जा क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. $12,00,000 अशी या पुरस्काराची रक्कम आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. वेस्ट इंडीज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज लखनौमध्ये सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडीजच्या 14व्या षटकात 6 बाद 121 धावा झाल्या होत्या. भारताबरोबरच एकंदर 7 देश 2036 ऑलिम्पिक स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी इच्छुक आहेत. नोव्हेंबर महिन्यात या देशांना आयोजनाच्या संदर्भातल्या सादरीकरणासाठी बोलावलं जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. रात्रीचे 8:16 होत आहेत. आता ऐकूया काही गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय अहमद फराज यांची ही रचना, स्वरासह संगीत ए हरिहरन.

0: श्रोते हो, बुधवारी 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल निर्माल्य संकलन याविषयी ऍडव्होकेट मनीष नलावडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: निर्माल्य हे आपल्या श्रद्धेचा आणि भावनेचा भाग आहे. आपण उत्सवामध्ये देवाला फुले हार अर्पण करतो. आपल्याला अर्पण केल्यानंतर मानसिक समाधान मिळते. आपल्या भावना त्यामध्ये जोडलेल्या असतात. आपण हे निर्माल्य एकत्र जमा करतो, काही काळ जपून ठेवतो आणि त्यानंतर हे निर्माल्य नदी, समुद्र, किनारा, इतर जलस्त्रोतामध्ये टाकतो, विसर्जित करतो. पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे, समुद्र स्वतःकडे कोणतीच वस्तू ठेवत नाही. पुन्हा आपण विसर्जित केलेले निर्माल्य वाहत समुद्र किनाऱ्यावर येते. हे चित्र त्यानंतर गंभीर दिसते.
0: तेव्हा नक्की ऐका बुधवारी 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: या गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कतील शिफाई यांची ही रचना. संगीतकार आहेत जगजीत सिंग आणि गायिका लता मंगेशकर.

ही गझल गायली होती तलत अजीज यांनी. या रचनेबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. या गझल आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका आमचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, तर 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार।
1: मध्यम लहरी 262.47 शतांश अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। रात्रीचे 10 वाजलेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा।

रजनीगंधा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवते दो प्रेमी या चित्रपटातलं किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

रजनीगंधा या कार्यक्रमात आता ऐकूया सीमा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं आणि संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ऐकूया कालीघटा या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत. शब्द आहेत आनंद बक्षी यांचे आणि स्वरसाज चढवला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

हमारे तुम्हारे या चित्रपटासाठी हे गीत लिहिलं होतं योगेश यांनी, संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी, इथं गायक कलाकार होते किशोर कुमार आणि उषा मंगेशकर. कार्यक्रमात शेवटी ऐकवतो आहे बदलते रिश्ते ह्या चित्रपटातलं अंजान यांचं हे गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक कलाकार किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर. हे गीत ऐकवतच मी उज्ज्वला विद्वांस आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जी के चितळे यांचं गायन आता प्रसारित करीत आहोत. ऐकूया त्यांनी गायलेला राग मालकंस. विलंबित लय जपतालात बद्ध असून बोल आहेत परत नाही चैन, तर द्रुत त्रितालात बद्ध आहे आणि बोल आहेत चुरिया मोरी. त्यांना साथसंगत अशी आहे हार्मोनियम आर एम शास्त्री आणि तबला डी के पिंपळढरे. तर ऐकूया जी के चितळे यांनी गायलेला राग मालकंस.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जी के चितळे यांनी गायलेला राग मालकौस आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदीतल्या बातम्या आणि 11:05

मेघा हर्सुअर द न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 11:10 आणि 32 सेकंद झालेत. आमची आजची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. परतफेड उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत मी उज्ज्वला विद्वांस आपला निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.